मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 12 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 33 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

शिवदांडव स्तोत्र आपण ऐकलं तर रामदास कामत यांच्या स्वरात गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवात ऐकूया प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

पी सावाराम यांची भूपाळी आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर अरविंद आगाशे यांची भक्तिरचना गात आहेत ओंकार दादरकर.

ओंकार दादरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. प्रभातवंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रघुनंदन पणशीकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा तुकाराम महाराजांचा अभंग मिथिलेश पाटणकर यांच्या स्वरात.

0: समूहस्वरातील या रचनेबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 आणि 27 सेकंद झालेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, आपण शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी निविष्ठा या खरेदी करत असतो, त्यामुळं पाया भक्कम मजबूत असेल तरच इमारत चांगली होते हा आपला अनुभव लक्षात घेऊन याच तत्वानुसार कृषी निविष्ठा या खात्रीशीर उत्तम दर्जाच्या मिळाल्या तर शेती उत्पादन देखील आपल्याला चांगले मिळू शकतं. म्हणून कृषी निविष्ठा म्हणजे सुधारित संकरित बियाणं, कलम, रोपं, सेंद्रिय रासायनिक आणि द्रवरूप खतं तसंच कीड रोगनाशकं ही खात्रीची आणि उत्तम दर्जाची मिळावीत यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. या विविध कृषी निविष्ठांची प्रत दर्जा हा चांगला नसला तर मोठ्या प्रमाणावर आपलं आर्थिक नुकसान होतं. यासाठी कृषी निविष्ठा विकत घेताना योग्य ती काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. फळझाडांच्या बाबतीत तर कलमे रोपे ही खात्रीची उत्तम प्रतीची दर्जेदारच असली पाहिजेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण यात जर आपण फसलो तर दीर्घकालीन आणि न भरून येणारं असं मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. म्हणून सावधानतेने या कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. बी बियाणे, खते, कीटकनाशके, फळझाडांची कलमे, रोपे, भाजीपाल्याची रोपं ही शासनमान्य परवानाधारक कृषी दुकानातूनच किंवा रोपवाटिकांमधून खरेदी करावीत. या सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा खरेदी करत असताना मूळ आणि छापील सर्व तपशिलांसह बिलाची पावती घ्यावी. सदर बिल पावतीत त्या मालाचा लॉट क्रमांक, उत्पादित केलेली तारीख, ती निविष्ठा वापरण्याची अंतिम तारीख, वजन, किंमत इत्यादी सर्व तपशील आणि त्या बिलावर आपले म्हणजेच शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता अशी सगळी नोंद करून घ्यावी. रासायनिक खतं खरेदी करताना शक्यतो युरिया, सिंगल सुपरफॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशी सरळ खतं, अगर DAP सारखी संयुक्त खतेच घ्यावीत. वेगवेगळ्या कंपन्यांची मिश्र खतं घेणं हे शक्यतो टाळावं. कोणताही माल खरेदी करत असताना त्याचे वेस्टर्न तुटलेलं नाही ना याची खात्री करावी. कोणताही माल वैध मुदतीतलाच असावा, कालबाह्य झालेला तो नसला पाहिजे. माल खरेदी करत असताना वजन करून घ्यावा. सदर कोणत्याही निविष्ठा खरेदीची नोंद आणि बिलं ही घरी व्यवस्थित फाईलला लावून ठेवावीत. त्याचप्रमाणे पिशव्या, पॅकिंग मटेरियल हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावं. कदाचित काही अडचण, तक्रार उद्भवली तर पुराव्यासाठी या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात. एखाद्या निविष्ठेच्या दर्जेबाबत शंका असली तर नजीकच्या कृषी विस्तारकांशी अगर कार्यालयाशी संपर्क साधावा. अगर कृषी निविष्ठा तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्यावी. कमाल विक्री किमतीपेक्षा जास्त दराने निविष्ठा खरेदी करू नयेत. पेरणीच्या वेळी किंवा अन्य वाढीच्या अवस्थेत काही अडचण आल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. परराज्यातून पावसाळ्यात वेळोवेळी कलमे रोपे हे विक्रीला येत असतात, ती कधीच खरेदी करू नयेत कारण त्यांची जात आपल्याला माहिती नसते, वैशिष्ट्य खोटी सांगण्याची शक्यता असते. याशिवाय त्या कलमरोपातून नवनवीन रोग येण्याची शक्यता देखील असू शकते. अशा पद्धतीनं जेवढी जेवढी आपण काळजी घेतली, सावधानता बाळगली तर कृषी निविष्ठात फसवणूक आपली होणार नाही आणि मग आपण उत्तम दर्जाचे भरपूर उत्पादन शाश्वत पद्धतीने घेऊ शकू. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने उत्तम दर्जा योग्य त्या जातीच्या खात्रीशीर निविष्ठा खरेदी कराव्यात, म्हणजे फसवणूक न होता पीक उत्पादन निश्चितपणे चांगलंच आपल्याला मिळू शकेल आणि शाश्वत शेती आपली फायद्याची.

0: करेल.
1: कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी महेश नामदार यांनी सांगितलेली माहिती आताच आपण ऐकलीत. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता गेल्या तीन भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारणं, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
3: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी असे रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
2: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
3: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ जसं आहे, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीविटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
3: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लाँग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
2: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
3: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही. तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर, सरते शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
3: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
2: डॉक्टर जुनैद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
3: धन्यवाद.
2: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली.

0: ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
2: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथमध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
1: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
2: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
1: कीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे
2: हो,
1: तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर कार्यक्रम आताच आपण ऐकलत. पुन्हा प्रसारण 2:10.
3: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30

मिनिटांनी आणि रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आजचे पाहुणे.

श्रोतेवर आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 एक गाणे ताजे तवाने, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल 7:25. सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी सकाळी 8:40. 8:55 लखलख चंदेरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 9:15 कुटुंब स्वास्थ्य. आज या कार्यक्रमात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. 9:30 आजचे पाहुणे, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 गांधी वंदना, NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:30 सकाळी 11:00 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गातार है मेरा दिल. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 11 नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांची मदारसा कानडे यांनी घेतलेली मुलाखत. गीतबहार 1:05 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 1:45 आपण ऐकणार आहात. 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी.

सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी. आज या कार्यक्रमात दृष्टीबाधितांसाठी ॲप निर्मिती करणारे शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद. 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र. लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 युवराज तिरबुडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं खंडोबा गीत. संस्कृतमधून बातम्या 6:20 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:35 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार. एक गाणे ताजेतवाने पुनःप्रसारण 8:00 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 कव्वाली. समाचार संध्या 8:45 न्यूज ॲट 9 9:00 9:15 करंट अफेअर्स. 10:00 आजचे पाहुणे कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 पंडित दिनकर पणशीकर यांनी गायलेला राग नंद आपण ऐकणार आहात. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील दिल्ली केंद्रावरून. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. ऐकत रहा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आज दिनांक 12 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार: प्रवासात गाडीचा आरसा मागचा रस्ता दाखवत असतो, पण गाडी पुढे धावत असते. आयुष्याचंही तसंच आहे. भूतकाळाच्या आठवणी, चुका आणि अनुभव यांचा आरसा अधूनमधून नेहमी पाहावा, कारण तो शिकवण देतो. पण नजर मात्र कायम पुढच्या वाटेवर असावी, कारण मागचं पाहण्यातच वेळ घालवला तर समोर उभं असलेलं सुंदर क्षण आणि नव्या संधींचे सूर्योदय नजरेआड होतात. सुविचार आपण ऐकलात.

0: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
1: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
0: अगं कुठून आणायचे ते?
1: अगं विश्राम बागच्या तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या तांडेकरांकडून.
0: सासूबाईंचा मुलगा
1: म्हणजे आमचे हे
2: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्स च्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट द्या.
3: श्रोतेहो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30 आणि रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.
4: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
5: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवेत.
4: कोण ही खाशी स्वारी?
5: अधिक महिना जावळ बापू नवाण.
4: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देवाज ऑर्डर.
5: अगो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
6: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
7: बालसभा.

0: अजून 30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
3: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
2: घ्या मग टिपून पत्ता.
3: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
2: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
3: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
3: आकाशवाणी सांगली,
2: पहिल्यापासून चांगली.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म
3: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती.

0: याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकले.
2: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
2: आता मी पण घेते.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं

0: एकटा झालियत ऐकूया प्रादेशिक बातम्या।
1: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आता सविस्तर बातम्या। जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते। विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे। राज्यांमध्ये सहकार्य संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे। यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान म्हणाले। नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण आरोग्य कौशल्य विकास महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली। राज्यानं 2030 $1 trillion आणि 2047 $5 trillion अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे। तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे। BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल। अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली। भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली। कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे। मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे। नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे। या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे। राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कावेलू निर्माते आणि मूर्तीकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते। PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि

0: श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं

0: वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 आणि 48 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणी ताजेतवाने.

देवकी पंडित यांनी गायलेली जयश्री कुलकर्णी अंबास्कर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अभिजित राणे यांचं होतं. हे गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 7,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. पण फार चांगलं ह्यात महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून केलेलं आहे, नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
1: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. म्हणजे 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवून तपासणे. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवून तपासणे पाहू शकतो.
0: अच्छा.
1: आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी देखील भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत, एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 1-4-5 दिवसानंतर आपलं लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही.

0: किंवा त्याचं फार उगवणता कमी आहे, मग यावरून ठरतं ते. असं हे बियाणं उगवण तपासणी आहे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे ते. सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं. अशा प्रकारे आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाढवायला आपण त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे केलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसात रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसा भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितले या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंत जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हा, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSR कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहिला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंग जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकळ भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च,

0: असं होऊन म्हणजे 15% ते 30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळी अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20 ते 30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत. आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
2: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30 आणि रात्री 10:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 939.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूया श्वास्थ हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्ही सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: सर, आता श्वास मध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट्स येत असतील, त्यातले काही पेशंट अगदी सिरियस सुद्धा असतात की

0: डायरेक्ट आयसीयूत ऍडमिट करायला लागतं. मग अशा गंभीर रुग्णांना बऱ्याच उपचारांनी बरं करावं लागतं. व्हेंटिलेटर हा त्यातला एक भाग असतो. असे काही पेशंट तुमच्याकडे झालेले आहेत अशा एखाद्या केस बद्दल सांगा.
1: हो, 70 इथल्या एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले. ते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासाठीच. आयसीयू मध्ये बघितलं असता त्यांचा हार्टरेट वाढलेला होता, ऑक्सिजन लेवल फार कमी झाली होती, शुद्ध त्यांची बऱ्याच टक्क्यांनी कमी झाली होती.
0: ओके.
1: आणि त्यांना पाहिले असता त्यांना दीर्घकालीन आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ज्याला आपण सीओपीडी या नावाने ओळखतो, तो आजार होता. बरेच दिवस त्यांनी हे अंगावर काढले होते आणि तो त्रास त्यांना भरपूर वाढला होता. पण शुद्ध हरपल्यावर नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि हे जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही फार प्रमाणात वाढली होती. त्यासाठी आम्ही त्वरित त्यांना ट्यूब टाकली. ट्यूब म्हणजे श्वसन नलिकेत नळी टाकून त्यांना व्हेंटिलेटर लावला आणि तो कृत्रिमरित्या त्यांना श्वास पुरवला. यामुळे काय झालं की तो जो साचलेला कार्बन डायऑक्साईड होता हा सगळा बाहेर काढला गेला आणि पुरेसा ऑक्सिजन त्यांना सप्लाय केला गेला.
0: अच्छा.
1: त्यामुळे त्यांची स्थिती सुधारली आणि ते त्यातून बाहेर आले.
0: ओके. याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय आयसीयूत जे पेशंट येतात त्यांना जेव्हा व्हेंटिलेटर लावतात त्या केस बद्दल.
1: हो, तर व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स ऐकल्यानंतर पेशंटला घाबरल्यासारखं वाटतं किंवा नातेवाईकांना घाबरल्यासारखं वाटतं. पण हे जेव्हा गरज असते तेव्हाच हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त सीओपीडी मध्ये होतं का, तर नाही. हे बऱ्याच विकारांमध्ये होतं, जसे की एआरडीएस म्हणजे छातीमध्ये पाणी साठणे, क्रॉनिक न्यूमोनिया किंवा न्यूमोनिया वाढलेले न्यूमोनियाज, मेंदूचे आजार ज्यांच्यामध्ये श्वसनाचा कंट्रोल गेलेला आहे.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385063934.
1: बऱ्याच मल्टिपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
0: ओके.
1: आणि हे पेशंटच्या भल्यासाठीच केलं जातं.
0: बरोबर.
1: ह्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की त्रास होतो नळी टाकल्यामुळे, त्यांना अस्वस्थ होतं, पण हे नळी टाकताना थोड्याशा प्रमाणात भूल दिली जाते आणि पेशंटला त्रास रहित ही नळी टाकली जाते.
0: अच्छा.
1: व्हेंटिलेटर हा शब्द ऐकताच बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये ही एंड स्टेज किंवा हा अखेरचा ट्रीटमेंट असं मानलं जातं. पण असं नसून, व्हेंटिलेटर ही संजीवनी असून पेशंटना थोड्याशा कालावधी नंतर यातून पेशंट बाहेर येऊ शकतात आणि ह्यामध्ये पेशंटच्या प्रकृतीमध्ये आणि लाईफ मध्ये सुधारणा होऊ शकते.
0: अच्छा.
1: श्रोते हो, रुग्ण जेव्हा स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतो तेव्हा बाहेरून कृत्रिम श्वास द्यावा लागतो. पुरेसा प्राणवायू दिला जातो आणि या अवधीत मूळ आजार बरा केला जातो. रुग्णाच्या आजारानुसार व्हेंटिलेटरचा कालावधी ठरतो, त्यामुळे व्हेंटिलेटरला घाबरून जाऊ नका.
0: खूप छान आहे केस तुम्ही एक्सप्लेन केली, वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता ऐकूया गाणी मनातली.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली, मंगेश पडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
2: अगं विश्रामबागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या भांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे.
3: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. गाणी मनातले हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
2: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
1: कोण ही खाशी स्वारी?
2: अधिक महिना जावळ बापू नवाण.
1: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देवाज ऑर्डर.
2: अगो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
3: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: गाणी मनातली कार्यक्रमात शेवटी कुसुमाग्रज यांची रचना, स्वर आणि संगीत श्रीधर फडके यांचं.

शिवेर फडके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार। जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा। इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात। उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय। आता सविस्तर बातम्या। आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली। नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत। तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं। जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते। यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील। जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं। फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुसबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते। या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं। डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली। युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सेटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे। या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे। या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं। दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून

प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय.

0: याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमलहरी 239° 1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 48 सेकंद झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खते छ खरा प्रमाण कुकुर दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणूस आज माणुसकीला विसरला, आपण माणूस आहोत हेच तो विसरला आणि तो माणुसकीला आचवला। परिणाम माणूस आज दैत्य झाला। कुठल्याही कारणासाठी तो सार्वजनिक साधन संपत्तीची नासधूस करतो। आपलं घर हे आपलं घर आहे, तसं राष्ट्र हे सुद्धा आपलंच घर आहे हे तो आज ध्यानातच घेत नाही। जीवनविद्या सांगते की सुखाचा गड्डा तुझ्याकडेच आहे, तो तुला इतरत्र शोधायलाच नको, तो तुझ्याकडेच आहे हे तू पहिलं लक्षात घे। तो तुझ्याकडे आहे याची तुला प्रचिती घ्यायची, तर त्यासाठी जे काही मार्ग आहेत ते मार्ग आपण याआधी पाहण्याचा प्रयत्न केला। पहिला मार्ग आपण पाहिला, तो मार्ग म्हणजे समाधी मार्ग। लोक समाधी लावतात, त्यातून त्यांना सुख मिळतं, पण तो मार्ग कठीण आहे। कुणीही उठावं आणि समाधी लावावी असं ते नाही। संसारी माणसाला हे शक्य नाही। संसारी माणसानं त्या मार्गानं जाऊ नये। ज्ञानेश्वर माऊली सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म। माऊली म्हणतात की त्या वाटेला तू जाऊ नको। दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग, आम्ही त्याला दिव्य साधना म्हणतो। ती साधना सुद्धा नाथ संप्रदायाची साधना आहे। ही जी साधना आहे त्या साधनेला पहावे आप आपण असे असं समर्थ म्हणतात। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हा जो मार्ग आहे तो सुद्धा कठीण आहे। चांगले सद्गुरु मिळाल्याशिवाय त्या मार्गाने जाता येत नाही। तिसरा मार्ग म्हणजे विषय सुख। विषयातून आपण आपल्याच ठिकाणी असलेलं सुख अनुभवत असतो। आपण पैसा मिळवतो, सिनेमा नाटकं पाहतो। सिनेमा नाटकातून तुम्हाला जे सुख मिळतं ते खरं तर तुमच्याच ठिकाणी असतं। तुम्हाला ते कशाच्या तरी द्वारे मिळतं तेव्हा त्याला विषय सुख असं म्हटलं जातं। मी एक तुम्हाला उदाहरण देतो।

म्हणजे मी काय सांगतो ते तुमच्या लक्षात येईल. एक कुत्रा होता, फिरता फिरता त्या कुत्र्याला हाडूक मिळालं. त्यानं ते हाडूक तोंडात धरून चावायला सुरुवात केली. ते हाड चावताना त्याच्या हिरड्यामधून रक्त येत होतं. त्याला वाटलं की त्या हाडातून रक्त येत आहे. रक्त येत होतं कुठून? तर ते त्या कुत्र्याच्या हिरड्यातून येत होतं. पण त्याला असं वाटत होतं की ते त्या हाडातून येत आहे. मी हे का सांगतो आहे की त्या कुत्र्याची गत आणि आपली गत यात काहीही फरक नाही. आपण जे विषय सुख घेतो ते खरं नाही, ते आपल्याला आपल्यातूनच मिळत असतं. पण आपल्याला असं वाटतं की ते विषयातून मिळतं. आज लोक या विषय सुखाच्या मागे आहेत. पण लक्षात घ्या की त्यासाठी आपल्याला पैसा हवा. विषय सुखाकरता पैसा लागतो म्हणून लोक पैशाच्या मागे, सत्तेच्या मागे लागतात. कारण पैसा मिळाला की विषय सुखाची सर्व साधनं मिळतात आणि म्हणून लोक पैशाच्या मागे अगदी पिसं होऊन धावतात, म्हणजे वेड्याप्रमाणे धावतात. आता चौथा मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. हा मार्ग जगातील सर्व संतांनी सांगितला, पण यात पुन्हा भानगड आहे. कुठली भानगड आहे? सर्व संतांनी सांगितलं की बाबा रे, तू नामस्मरण कर, तुला सुख मिळेल, शांती मिळेल. संत हे ओरडून सांगतात, पण कोणी करतं का? कुणी करत नाही. रामदास स्वामींनी लोकांना ओरडून सांगितलं तरी लोक नामस्मरण करत नाहीत. तुकाराम महाराजही सांगतात, इतकंच कशाला ज्ञानेश्वर महाराजही सांगतात. ते काय सांगतात पहा. ते म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, परी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. ज्ञानेश्वर माऊली ही खरंच माऊली आहे, पण तुकाराम महाराज हे मात्र बाप आहेत. ते काय म्हणतात पहा. ते म्हणतात, नाम न घे ज्याची वाचा तो प्राणी द्विपाद. तुकाराम महाराज हे प्रकरणच वेगळं आहे. तेही आपल्याला अक्षरशः ओरडून सांगतात. म्हणतात, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. एकदा अशी गंमत झाली की समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसोबत फिरत फिरत इंद्रायणीच्या एका काठावर आले आणि तुकाराम महाराज आपल्या टाळकऱ्यांबरोबर पलीकडच्या काठावर आले. यांच्याबरोबर यांचं शिष्य आणि त्यांच्याबरोबर त्यांचे टाळकरी, दोघांची एकमेकांकडे दृष्टी गेली. आपली अशी एकमेकांकडे दृष्टी गेली की आपण काय म्हणतो, काय कसं काय, प्रकृती कशी काय, अशी आपण चौकशी करतो. गोव्यातले लोक कशी चौकशी करतात? म्हणतात, आज नुसतं किते, म्हणजे काय, तर आज फिश काय, बाकी तुम्हाला काही विचारणार नाहीत. तिकडे युद्ध चाललेलं असलं तर ते एकमेकांना फिश काय असं विचारतील. संत एकमेकांना काय विचारतात पहा. तुकाराम महाराजांनी समर्थांना विचारलं, तुमचं कार्य कसं चाललंय? त्याने खुणेनंच सांगितलं. हाताची मूठ वळवून तोंडाकडे नेत म्हणाले, बोंब. कार्याच्या नावानं बोंब आहे. आम्ही सांगतो पण लोक काही करत नाहीत. आता रामदास स्वामींना वाटलं की यांचं ठीक चाललं असेल, म्हणून मग त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं, तुमचं कसं काय? त्यांनी खुणेनंच सांगितलं, म्हणाले, तुमचं तेच आमचं, अशी परिस्थिती आहे. म्हणून हा जो मार्ग आहे तो जरी सोपा असला तरी तो चांगला असला, सर्वांसाठी असला तरी तो दुर्लभ झालेला आहे. आता जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते तुला काय पाहिजे. तुला सुख पाहिजे ना. तुला सुख पाहिजे तर तुम्ही सोपी गोष्ट करा. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यथाशक्ती इतरांना सुख देण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. तुम्ही म्हणाल, वामनराव, आमच्याजवळ सुख आहे असं जर आहे तर मग आम्ही सुखी का नाही. याआधीच मी सांगितलं की तू सुखाचा गड्डा आहेस, म्हणून

0: आनंद समुद्र विश्व लहरी जाणून गोठी मुला, असं गोव्याचे संत कृष्णभटजी बांदकर यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. वास्तविक तू आणि देव एकच आहे. आपल्याला असं वाटतं की देव आणि आपण वेगवेगळे आहोत, म्हणून मग आपण देव मिळवण्यासाठी इकडे जातो तिकडे जातो, हे करतो ते करतो. वास्तविक हे काहीही करण्याची गरज नाही. तुला देव पाहिजे नाही, मग तो तुझ्याच जवळ आहे हे तू प्रथम ध्यानात घे. तुकाराम महाराज सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निजदेव नेणसी मुळी कोण. देवा नाही गाव, देवा नाही नाव, देवा नाही रंग रूप कोठे काही. तुका म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित पूजा करा त्याची. तो तुझ्याच जवळ आहे, त्याचं तू अखंडित सेवन कर. हे करायला सुरुवात केली की आनंद कधी कमी होतच नाही, कारण तो अखंड आहे, तो कधीच कमी होत नाही. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय नसेवी, का कमलकंद आणि दर्दुरी नांदणुक एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरी येरा चिखल चिवरे, ना तरी निर्देवाच्या परिवरी लोह्या रुतल्या अति सहस्रावरी, परी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरे. ओम शांति शांति शांति.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलं. श्रोतेवात ऐकूया लखलख चंदेरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत.

0: खिलाडी चित्रपटासाठी अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अनवर सागर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला जतीन ललित यांचं संगीत होतं.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: जान तेरे नाम या चित्रपटासाठी आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं सईद राही यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:10 झालेत. ऐकूया सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली

0: पसंती निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
1: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
2: बाबा? झोपू दे ना.
1: काय करायचं याला?
2: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
1: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
0: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
1: मग काय करू?
0: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
1: काय सांगताय?
0: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
0: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं

0: पर्यटक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
2: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
1: अगदी.
2: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
1: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
2: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
2: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
1: अरे वा.
2: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
2: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
2: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
0: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात. राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. ऐकूया कुटुंब स्वास्थ्य.
6: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. तर आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपण ऐकूया पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला.
7: सर, लहान मुलांमध्ये सुद्धा पोटदुखीच्या तक्रारी कायम सुरू असतात, तर यामागं काय कारण असतील आणि याच्यावर काय उपचार पद्धती अवलंबली?

0: जाते.
1: लहान मुलांमध्ये पोटदुखीचं प्रमाण फार जास्त असतं आणि बऱ्याच वेळा फार जास्त लहान वयोगट, जसं 2 ते 4 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा लहान वयोगट असेल, ते तुम्हाला व्यवस्थित कन्व्हे पण नाही करू शकत की मला होतं आहे काय. ॲक्च्युली लहान मुलांमध्ये जी कारणं आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन. अडल्टपेक्षा पण ते चिल्ड्रनमध्ये जास्त कॉमन असतं.
0: अच्छा.
1: स्पेशली जे नुकतीच शाळेत जाणारी जायला लागलेली मुलं असतात त्यांच्यामध्ये बद्धकोष्ठता खूप कॉमन असते. त्यांच्यामध्ये काही सवयी असतात, जसं खेळमध्ये संडासचा जो रिफ्लेक्स येतो त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, शौचाची एक योग्य वेळ नसणं, त्यामुळे बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढतं. व्यवस्थित जर टॉयलेट ट्रेनिंग झाली नसेल अशा मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण जास्त असतं. यासोबतच बाकी काही असं फूड पॉइझनिंग लहान लेकरांमध्ये फार कॉमन असतं. पॅरासाईटचं मातीमध्ये खेळतात, पॅरासाईटचं इन्फेक्शन झालं, बाहेर कुठेतरी काहीतरी खाल्लं त्यामध्ये त्यांना बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं, व्हायरसचं इन्फेक्शन झालं. या सगळ्यांसोबत काही सिरियस गोष्टी पण असतात, जसं अपेंडिक्सवरती सूज येणं, इन्फ्लामेटरी बाउल डिसीज नावाची गोष्ट असते जी डिसीज असतो जो लहान लेकरांमध्ये कॉमन असतो बराच, आणि ॲलर्जी पण असतात ज्या लहान मुलांमध्ये कॉमन आहेत. ह्या सर्व गोष्टींमुळे पोटामध्ये दुखणं हे कॉमन असतं. त्यामुळे पोटदुखी हे मुलांमधलं सिम्प्टम कधीही दुर्लक्षित व्हायला नको, त्याचं योग्य वेळी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जाऊन गायडन्स घ्यायला हवं की यामागे कारण काय. कारण साध्या कारणांपासून ते सिरियस कारणांपैकी, जसं मी आत्ता उल्लेख केला, कुठले असू शकतं.
0: लहान मुलांसोबतच मोठ्या किंवा वयस्कर लोकांमध्ये सतत गॅस होणं किंवा पोट फुगणं याकडं दुर्लक्ष करणं किती धोकादायक ठरू शकतं.
1: वयस्कांमध्ये पोट फुगणे, ॲसिड होणे, जळजळ होणे हे सिम्प्टम फार कॉमन आहेत. यामध्ये 60-80% म्हणजे जास्तीत जास्त फंक्शनल डिस्पेप्सी असतो, म्हणजे काही सिरियस कारण नसतं. पोटातील अन्न व्यवस्थित समोर ढकलल्या जात नाही आतडीमध्ये आणि जेवल्यावरती पोट जठर रिलॅक्स होत नाही, जे जास्तीत जास्त अन्न घेण्यासाठी उपयोगी ठरायला हवं ते होत नाही, त्यामुळे फंक्शनल डिस्पेप्सिया होतो. पण त्यासोबतच बाकी येणारी कारणं म्हणजे पेप्टिक अल्सर डिसीज, पोटामध्ये काही अल्सर झाले त्यामुळे पण पोटामध्ये दुखणं, पोट फुगणं, जळजळ होणं या गोष्टी येतात. पण काही प्रमाणामध्ये 1-2% लोकांमध्ये पोटाचे जे सिरियस आजार आहेत कॅन्सरसारखे ते पण असू शकतात वाढत्या वयासोबत. त्यामुळे वयस्कांमध्ये स्पेशली 50 वर्षांवरील वयोगटामध्ये पोट फुगणे अशासारख्या गोष्टी दुर्लक्षित व्हायला नकोत.
0: सर, कॉन्स्टिपेशन आणि पाईल्स म्हणजे मुळव्याध यांचा आपापसात काय संबंध आहे.
1: गुड क्वेश्चन. कॉन्स्टिपेशन, पाईल्स यासोबतच भगंदर जे फिशर, हे 2 पेरियनल डिसीज जे आहेत, पाईल्स आणि फिशर, या दोघांचा पण बद्धकोष्ठतेसोबत फार जवळचा संबंध आहे. बद्धकोष्ठतेमुळेच ह्या गोष्टी होतात. जसं पाईल्स फॉर्म तेव्हाच होतं जेव्हा फार घट्ट संडास वारंवार प्रेशरसहित गुदद्वारामधून पास होते, त्यामुळेच पाईल्स फॉर्म पण होतात आणि त्यातनं ब्लिडिंग पण होते. आणि दुसरं जे आहे फिशर, भगंदर, त्यामध्ये घट्ट संडास गुदद्वारातून पास झाल्यामुळे भगंदर होतं, त्यासोबतच जेव्हा फिशर होतं त्यानंतर संडास होताना आपोआप जो स्पिंक्चर असतो खालचा तो कॉन्ट्रॅक्ट होतो, त्यामुळे संडास होत नाही आणि त्यामुळे संडास आणखीन घट्ट होते. म्हणून एक विशेष सायकल चालते.
0: बऱ्याचदा बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळं किंवा चुकीच्या ठिकाणी अस्वच्छ ठिकाणी खाल्ल्यामुळं एक कॉमन आजार दिसून येतो, तो म्हणजे फूड पॉयझनिंग, विषबाधा. तर ह्या विषबाधेच्या संबंधी कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे.
1: विषबाधा फक्त बाहेरच्या जेवणामुळेच नाही होत, ते घरातलं पण अस्वच्छ जेवण असो किंवा साठवलेलं जेवण असो ज्याबद्दल मी सांगितलं त्यामुळे होतं. त्याची लक्षणे तर मी आत्ताच उल्लेखित केली. तर सगळ्यात इम्पॉर्टंट घ्यावयाची काळजी जी आपण घरापासून सुरू करू शकतो म्हणजे जेवण बनवतानाची स्वच्छता. दुसरं, शिळं अन्न खाऊ नये. जर अन्न शिळवत असेल 2 तासापेक्षा बाहेर राहायला नको. तुम्ही ते रेफ्रिजरेट करून ठेवू शकता आणि नंतर खाऊ शकता, पण बाहेर जास्त 2 तासापेक्षा जास्त वेळ अन्न ठेवायला नको. आणि मांस व्यवस्थित शिजवायला हवं, नाहीतर त्यात पॅरासाईटचे इन्फेक्शन होतात. आणि बाहेरचं अस्वच्छ ठिकाणचं अन्न खाणं टाळायला हवं आणि पाणी पिणं टाळायला हवं. पाणी शक्यतो आरोचं, फिल्टरचं असंच प्यायला हवं. बऱ्याचदा पेशंट्स असे येतात ज्यांचं ओपन सोर्स वॉटर जे असतात, नदी वगैरे यांच्यातून डायरेक्ट पाणी घेऊन आलेले असतात, त्यांच्या घरी पण तसंच पाणी पितात, त्यामुळे हेपॅटायटिस ए सारखे काविळचे आजार पण होऊ शकतात.
0: अच्छा. सर, आपण लहान मुलांमध्ये जंत ही समस्या बघतोच, यासोबतच लहान मुलांसोबत मोठ्या माणसांमध्ये जंत होतात का आणि त्याचं औषध कोणत्या वयापर्यंत घेणं अपेक्षित आहे.
1: जंत कॉमनली तर मुलांमध्ये होतात, लहान

0: गटामध्ये, जसं की नॅशनल डिवर्मिंग डे गाईडलाईन्स ज्या आहेत इंडियाच्या त्याच्यानुसार त्यांचं टार्गेट पॉप्युलेशन आहे 2 इयर्स टू 19 इयर्स, परंतु त्यापेक्षा जास्त वयोगटामध्ये पण वर्म इन्फेस्टेशन म्हणजे जंत होणं कॉमन आहे.
1: अच्छा.
0: आमच्या कितीतरी एंडोस्कोपी कोलोनोस्कोपीमध्ये आम्हाला तशा फाइंडिंग मिळाल्या आहेत, हुकवर्म्स मिळालेत, तर ते अडल्टमध्ये पण तेवढंच कॉमन आहे. आणि याची ट्रीटमेंट सहज अवेलेबल आहे. अल्बेंडाझोल नावाची टॅबलेट असते 400 mg, त्याचं दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी ती घ्यायला हवी. स्पेशल जसं मी वयोगट सांगितलं 2 टू 19 इयर्स या वयोगटातील, परंतु अडल्टमध्ये पण जेव्हा असे जंत आढळून येतात किंवा तसं इन्फेस्टेशन सस्पेक्ट होतं किंवा डायग्नोज होतं, तशा कंडिशनमध्ये आपल्याला ही मेडिसिन द्यायला लागते. तसंही जंताचं औषध घेण्याचं टार्गेट पॉप्युलेशन जे मी सांगितलं 2 टू 19 इयर्स, त्यामध्ये ते रेग्युलर घ्यायला हवं. आणि त्यानंतर पण तुम्ही घेऊ शकता वर्षाकाठी ही टॅबलेट. आणि पण स्पेसिफिकली जर जंताचं निदान आढळलं किंवा आम्ही सस्पेक्ट करत असू तर आम्ही ते देतो.
1: सर, आपण आत्ता पचन संस्थेविषयी बोलतोय, तर पचन संस्थेचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे यकृत. तर या यकृताचं आपल्या शरीरातलं महत्त्व काय?
0: यकृत हा आपल्या शरीरातील फार महत्त्वाचा अवयव आहे. त्याचे काम भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे मी 3-4 मेन्शन करेल आता, त्यामध्ये बाईल म्हणजे पित्त तयार करणे, जे आतडीतून जेवणातील लिपिड्स म्हणजे चरबीयुक्त घटक जे असतात ते शोषून घेते, साठवते. त्यासोबतच चरबीत विरघळणारे जे व्हिटॅमिन्स असतात, व्हिटॅमिन ए, डी, ई, के, हे शोषण करून घेतं. त्यासोबतच ड्रग मेटाबॉलिझम म्हणजे आपण जे काही गोळ्या औषधं घेतो किंवा चुकून कुठले टॉक्सिन घेतले, अल्कोहोल झालं, यांचे चयापचन करून त्याला शरीराबाहेर काढण्याचं काम लिव्हर करतं. त्यासोबतच बऱ्याच गोष्टी तयार करण्याचं काम लिव्हर करतं, जसं की अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन यासारखे प्रोटीन, प्रोटीन सी, एस यासारखे फार महत्त्वाचे प्रोटीन लिव्हर तयार करत असतं.
1: सर, आजकालच्या तरुणांमध्ये फॅटी लिव्हर ही एक कन्सेप्ट त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते, तर फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ह्याचं प्रमाण आजकाल यंग जनरेशनमध्ये जास्त का वाढतंय?
0: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी साठणे. आता हे धोकादायक का आहे, तर ते लिव्हरच्या ज्या पेशी असतात हेपॅटोसाइट्स त्यांना इजा करतं, त्यांना डॅमेज करतं. जसं आधी फक्त फॅट्स असतं ज्याला आम्ही स्टिआटोसिस म्हणतो, त्यानंतर जेव्हा ते फॅट लिव्हरच्या सेल्सना डॅमेज करायला सुरुवात करतं त्याला आम्ही स्टिआटोहेपॅटायटिस म्हणतो. आणि त्यानंतर हे जर डॅमेज वाढत गेलं तर त्याचं अवसान शेवटी लिव्हर सिरोसिसमध्ये होतं. त्यामुळे ही एक सिरियस बाब आहे, त्याला वेळीच कंट्रोल करणं तेवढंच आवश्यक आहे आणि निदान होणं पण.
1: अच्छा.
0: आणि हे वाढतंय का, जसं मी मेन्शन केलं की व्यायामाची कमी, सेडेंटरी लाईफ, त्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत, लठ्ठपणा, डायबेटीसचे वाढते प्रमाण, आहारामध्ये मग मद्यप्राशनाचं प्रमाण वाढलं, सोडा, एनर्जी ड्रिंक, हे कँडी, कुकीज, केक या गोष्टी, किंवा जे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असतात जसे बटर, चीज यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढणं, तळलेले पदार्थ जास्त खाणं, या सगळ्या गोष्टींमुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं आहे. आणि बरेच तरुण माझ्याकडे येतात काही नॉन स्पेसिफिक गॅस्ट्रो कंप्लेंट घेऊन, त्यांचं मी जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा बरंच फॅटी लिव्हर त्यात आढळून येतं. आणि त्यासाठी एक टेस्ट असते फायब्रोस्कॅन, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कळतं की लिव्हरमध्ये किती प्रमाणामध्ये चरबी साठलेली आहे आणि त्याचं प्रमाण हल्ली जास्त वाढायला लागलं आहे.
1: सर, पोटांच्या आजारांमध्ये एक महत्त्वाचा आजार येतो तो म्हणजे कावीळ. तर ह्या कावीळचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याबद्दल काय माहिती श्रोत्यांना सांगाल, किंवा याच्यासाठी जी लस दिली जाते प्रतिबंधात्मक याचा किती फायदा होतो?
0: ॲक्च्युली कावीळ म्हणजे हेपॅटायटिस हे बऱ्याच कारणांमुळे होतं. त्यातली काही महत्त्वाची कारणं म्हणजे इन्फेक्शन, जसं हेपॅटायटिस ए, बी, सी, ई, कधी कधी डी, आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील, पॅरासाइटचे इन्फेक्शन असतील, त्याच्यामुळे पण होतं. त्यासोबतच टॉक्सिन हा पण एक फार महत्त्वाचा कारण आहे. टॉक्सिन्समध्ये अल्कोहोल येतं, काही औषधी येतात, आणि काही कारणं अशी असतात जे वयानुरूप येतात, जसं बाळांमध्ये बिलिरियाट्रेझिया, कोलेडोकलसिस नावाचे आजार असतात, आणि शुगरमुळे पण जेव्हा स्टिआटोहेपॅटायटिस होतं त्यामध्ये पण कावीळ दिसू शकतो. इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे ऑटोइम्युन हेपॅटायटिस नावाचा आजार असतो, त्याच्यामध्ये पण येऊ शकतं. विल्सन्स डिसीज, हिमोक्रोमॅटोसिस आणि काही जेनेटिक कारणं. कावीळ प्रकारामध्ये याची लक्षणं आधी बघायला हवीत, कारण लक्षणं याची फार आय कॅचिंग असतात, त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या फॅमिली मेंबरला हे होत असेल तर आपण ते लगेच कॅच करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं थकवा येणं, जे दुर्लक्षित होऊ शकतं, परंतु जेव्हा कावीळ सुरू होतं म्हणजे लघवी जास्त पिवळसर

0: होणे, डोळे पिवळे होणे ह्या गोष्टी सुरू होतात. त्यासोबतच हा आजार जेव्हा वाढतो, कावीळ आजार, त्यासोबत मग त्याच्यासोबतचे कॉम्प्लिकेशन येतात. म्हणजे बॉडीमध्ये जर अमोनिया वाढला तर जास्त झापड लागणे, जास्त झोप येणे आणि इरिलेव्हंट टॉक करणे, बरळणे, कधीकधी रक्तस्त्राव होतो, जसं रक्ताची उलटी येणे, काळी संडास होणे, पोटात पाणी भरणे, पायावर सूज येणे, ह्या गोष्टी होऊ शकतात जेव्हा लिव्हरचं डॅमेज वाढतं. तुम्ही लसीकरणाबद्दल बोललात, लसीकरण हे स्पेशली हेपेटायटिस बी साठी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते फार इफेक्टिव्ह आहे. जसं आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आपल्या स्पाऊजला जर हेपेटायटिस बी असेल तर सर्व फॅमिली मेंबरची स्क्रीनिंग व्हायला हवी की त्यांच्यामध्ये कुणाला हेपेटायटिस बी आहे का सर्वात पहिल्यांदा. आणि हेपेटायटिस बी असेल तर त्याची ट्रीटमेंट सुरू व्हायला हवी आणि जर नसेल तर त्याचे लसीकरण व्हायला हवे. आणि लसीकरण पण काही अवघड नसतं. एक इंट्रामस्क्युलर दंडामध्ये इंजेक्शन देतात, तीन इंजेक्शन असतात, एक आज दिलं सपोज तर एक दुसरं एका महिन्याने आणि तिसरं 6 महिन्यानंतर, असे 3 डोस असतात ज्यामुळे तुम्ही हेपेटायटिस बी साठी पूर्ण इम्युन होऊ शकता.
1: अच्छा सर, हे हेपेटायटिस बी ची जी लस आहे ती नक्की कोणी घेतली पाहिजे?
0: हेपेटायटिस बी ची लस नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये आहे, प्रत्येक बाळाला दिली जाते. आणि अडल्ट्सबद्दल तुम्ही बोलाल तर लसीकरण ही सर्वांमध्ये पण देऊ शकतं, पण स्पेशली टार्गेटेड पॉप्युलेशन कोण आहेत, ज्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये हेपेटायटिस बी कोणाला झाला आहे, ज्यांच्यामध्ये आढळून येतं, जसं बऱ्याचदा पेशंट कावीळची कंप्लेंट घेऊन येतात किंवा बऱ्याचदा कोणी ब्लड डोनेट करतात आणि त्यामध्ये हेपेटायटिस बी आहे असं आढळून येतं, अशा कुठल्या पण प्रकारे जेव्हा हेपेटायटिस बीचं निदान होतं तेव्हा त्याच्या फॅमिली मेंबरनी जागरूक राहायला हवं, कारण तो संसर्गजन्य आहे, तो बऱ्याच मार्गातर्फे पसरू शकतो. त्यासाठी आधीच सतर्क होऊन आपण व्हॅक्सिनेशन घ्यायला हवं.
2: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला. श्रोते हो, आपल्या पचन संस्थेविषयी आणि त्याचं आरोग्य कसं सांभाळायचं याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रम आताच आपण ऐकलत. आमचा यानंतरचा कार्यक्रम जाहिरात प्रसारणानंतर.
4: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
5: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगलेच अडकाल.
6: 10 लाख द्या वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत.
4: अरे
5: ठेवला
7: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण अनेक कलाकारांशी गप्पा मारत असतो, अनेक साहित्यिकांशी गप्पा मारत असतो, अनेक क्षेत्रामध्ये वेगळं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण इथे बोलवत असतो आणि त्यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास उद्दिष्ट आहेत त्यांच्याविषयी जाणून घेत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण डान्स कोरिओग्राफर सुमित साळुंखे यांना आमंत्रित केलेलं आहे. सांगलीसारख्या शहरात आणि सांगली बाहेर आणि देशपातळीवरही सांगली जिल्ह्याचं नाव रोशन करणारे असे हे डान्स कोरिओग्राफर आहेत, तर त्यांना आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे. आता आज आपण त्यांच्याकडूनच त्यांचा इथंपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत, त्यांच्या पुढच्या उद्दिष्टांविषयी जाणून घेणार आहोत. तर सुमित, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: तर प्रत्येक कलाकार घडताना खरं तर कुठून तरी त्याची सुरुवात झालेली असते, कुठून तरी त्याला प्रेरणा मिळालेली असते. एखाद्या आयुष्याच्या टप्प्यावरती असं काही घडलेलं असतं, त्यानं या कलेला आपलंसं केलेलं असतं आणि ही कला त्याला मोठी करून गेलेली असते.
1: बरोबर.
0: तर तुमचा हा प्रवास कुठून सुरू झाला?
1: मला आई वडील सांगतात, मी ज्यावेळी 3.5 वर्षाचा शाळेत होतो त्या वयामध्ये मी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं म्हणजे स्पर्धा ज्या होतात शालेय पातळीवर, त्या फॅन्सी ड्रेस स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो आणि साधूची वेशभूषा मी केलेली.
0: अच्छा.
1: आणि त्यावेळी मला भीमरूपी हे स्तोत्र पूर्ण ते पाठवतं, भीमरूपी
0: महाराज
1: हा मारुती स्तोत्र पूर्ण पाठवतं, तर ते मी स्टेजवरती परफॉर्म केलेलं. तर ते मी जसं जसं मोठा होत जाईन तसं तसं ते मला आई वडील सांगत होते की तू या वयात हे स्टेजवरती परफॉर्म केलेलं. मला असं नीटसं आठवत नाही, पण त्यावेळी मी पहिल्यांदा दीनानाथ नाट्यगृहामध्ये गेलेलो, नाट्यगृहाची माझी ओळख झालेली असं म्हणू शकतो, आणि मी ते स्टेजवरती पहिला परफॉर्मन्स केलेला हे मला अजूनही छान पद्धतीनं आठवतंय. मला
0: म्हणजे या वयातही स्टेज डेअरिंग हे होतं असं म्हणायला हरकत नाही.
1: माझं संपूर्ण शालेय शिक्षण आरवाडे हायस्कूलला झालंय, हार्बर्ट रोडला जी आपली शाळा आणि कॉलेज आहे तिथंच माझं पूर्ण शिक्षण झालंय त्या शाळेमध्ये. शाळेमध्ये आधी सांस्कृतिक पातळीवरती गॅदरिंग आपण म्हणू शकतो की जे व्हायचं, पण तसा गॅदरिंगमध्ये माझा खूप सहभाग नसायचा. म्हणजे अजूनही माझ्या शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांना हा प्रश्न पडतोय की तू या क्षेत्रात कसा गेलास. अगदी शाळेचे जे आता फेस्टिवल्स होत आहेत, महोत्सव होत आहेत, बरेच सेलिब्रिटी येतात, तर ते सगळं मॅनेज मी करतोय. तर शाळेच्या शिक्षकांना अजूनही प्रश्न पडतोय की तू या क्षेत्रात कशा पद्धतीने गेलास, नक्की त्याचं काय रिझन आहे. तर मला सांगायला नक्की आवडेल की साधारण मी 5वीला आल्यानंतर घरातल्यांना प्रश्न पडायचा की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ह्याला काहीतरी चांगलं शिकवू शकतोय आपण आणि ह्याला कलेची आवड आहे तर कलाक्षेत्रात काय करू शकतो. तर त्यावेळी राजेंद्र पोळसर असतील, विजयदादा कडणे असतील, यांचं बालनाट्य शिबिर व्हायचं. तर ते बालनाट्य शिबिर जे व्हायचं तशा बालनाट्य शिबिरांना मला आई पाठवायला आईनं सुरू केलं. ते सुरू केल्यानंतर एक वेळ अशी आली की साधारण 2 वर्षानंतर मी नाट्य शिबिर माझ्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये 5 ते 6 करायचो.
0: अरे बाप.
1: हा म्हणजे माझी पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी जी आहे ती नाट्य शिबिरांमध्ये जायची.
0: अच्छा.
1: आणि मग मला त्याची आवड लागत गेली. नाट्य शिबिरांमध्ये डान्सही शिकवला जायचा, नाटकही शिकवलं जायचं. त्यामुळं ते मला नाट्य शिबिरांमध्ये गेल्यानंतर मला ते तिथं खूप चांगलं वाटायचं, मला शिकायला मिळायचं आणि शाळेच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण कला आत्मसात करतोय.
0: बरोबर.
1: आणि तिथं खूप छान छान प्रशिक्षक यायचे. राजेंद्र पोळ सरांच्या सानिध्यात मी अगदी 5वीपासून वाढलोय. तर तो सहवास, नाट्यगृहाचा स्टेज परफॉर्मन्सेस या गोष्टीकडे थोडासा कल होता आणि त्याची आवड निर्माण व्हायला लागली त्या माध्यमात.
0: त्यानिमित्तानं अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास लाभत गेला आणि आपसुकच ही आवड निर्माण होत असते, कारण या शिबिरांमधून मुलांना अशा क्षेत्रांकडे वळवण्याचेच प्रयत्न असतात जेणेकरून, आणि त्यांच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते पाहून त्यांना या कलेकडे वळवून त्यांना त्या कलेचं प्रशिक्षण देण्याचा उद्देश खरं तर या सगळ्या शिबिरांचा वगैरे असतो. मग दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ही शिबिरं करून एक ग्रुप असा निर्माण होत असतो आणि दरवर्षी मग आपण त्यामध्ये सामील होत असतो आणि हे रुटीन होऊन जातं मग थोड्या दिवसांनी, आणि आपसुकच एक कलेची गोडी लागली की माणूस तिकडे वळतोच, विद्यार्थी तिकडे वळलाच जातो.
1: मग माझ्या मनात प्रश्न यायचा की आपण जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे आपण शिकतोय आणि परफॉर्म करतोय हे वर्षभर कुठं असते का, याचा मी सांगलीत शोध घेतला. तर त्यावेळी तशा पद्धतीनं राज्यनाट्य स्पर्धा आणि बालनाट्य शिबिर सोडता तर नाटक आणि चित्रपट किंवा नृत्य या तिन्ही सेगमेंटमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तशा कार्यान्वित नव्हत्या. 2000 साधारण मी तुम्हाला हे 5 आणि 6

0: सालचं सांगतोय, तर त्यावेळी माझ्या मनात असं आलं की आपण हे कंटिन्यू करण्यासाठी काय करायला पाहिजे. तर माझ्या डोळ्यासमोर एक पर्याय होता, रेकॉर्ड डान्स स्पर्धा. तर त्यावेळी रेकॉर्ड डान्स स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं चालायच्या आणि मी स्वतःच डान्स बसून त्यात परफॉर्म करायला लागलो. मग त्यानंतर कालांतरानं मी काही माझ्यासोबत मुलं जमा केली, त्या मुलांना घरीच शिकवायचो आणि त्यांचे ड्रेस वगैरे डिझाईन करून मग मी ते रेकॉर्ड डान्स स्पर्धेत परफॉर्म करायला लागलो. तिथं नंबर मिळायला लागले, नंबर यायला लागले. म्हणजे आपण जे करतोय भलेही त्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसू दे, तर ते आपण किमान मी बघून ते करायला लागलो. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत जाईल, मग तिथं काही वेगवेगळे कलाकार मला दिसले की ते खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात. मग ते कुठे शिकतायत का, ते कशा पद्धतीने करतायत, तर तेही अभ्यास करूनच हे कोरिओग्राफी करतायत. मग त्या काही कलाकारांच्याकडे आपण शिकू शकतो का त्यांना बघून, हा विचार माझ्या मनात आला. आणि मग रेकॉर्डांस स्पर्धेत मी सहभागी होत होतो. अशा पद्धतीने शालेय जीवनात एकीकडे शिक्षण आणि एकीकडे रेकॉर्डांस स्पर्धांमध्ये सादरीकरण आणि मे महिन्याच्या सुट्टीत बालनाट्य शिबिर, असा प्रवास माझा इयत्ता 12वीपर्यंतचा होता.
1: मग पहिले गुरु कोण होते, डान्स शास्त्रोक्त शिक्षण कुणाकडून घेतले गेले?
0: हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे माझ्यासाठी. 10वीपर्यंत मी शालेय शिक्षणात देखील खूप चांगल्या पद्धतीने होतो, म्हणजे हुशार म्हणायला हरकत नाही. आणि 12वीला देखील मी सायन्सला होतो. मी खूप चांगलं शिक्षण घ्यावं आणि काहीतरी चांगलं बनावं असं घरातल्यांची इच्छा होती. पण 12वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला आपण इतर कुठल्याच गोष्टीत काम करू शकणार नाही. आपल्याला जर काम करायचं असेल तर हे डान्स म्हणा किंवा कला, नाटक असेल, चित्रपट, ह्या गोष्टी खूप आपल्याला जवळच्या वाटतात, त्या आनंद देणाऱ्या वाटतात. तर मग मी घरातल्यांना तसा निर्णय सांगितला की मला या क्षेत्रातच काम करायचं आहे. आणि 12वीनंतर मी निर्णय घेतला की आपण ह्या क्षेत्रातलं प्रशिक्षण घ्यावं, ते कुठं मिळतं ह्याचा शोध घ्यावा आणि आपण ह्या क्षेत्रात काम करावं.
1: डान्स हेच प्रोफेशन ठरवलं.
0: करेक्ट. मग त्या दरम्यान सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियमला माझ्या सुदैवानं एक प्रोग्राम अरेंज करण्यात आला होता, खूप मोठ्या लेवलवरती, ज्याचं नाव होतं मराठी भाना. अशोक हांडे सरांचा मराठी भाना कार्यक्रम होता तो. आणि त्यावेळी मी तो कार्यक्रम लांबून बघितला, तर त्याच्यामधल्या नृत्यांचा खूप माझ्यावर आज देखील प्रभाव आहे. आणि त्या नृत्यशैली किंवा ते जे काही नृत्य कोरिओग्राफ झाले त्याचे नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे सरांनी केलं होतं. मग पुन्हा एकदा मी सुभाष नकाशे सरांच्याकडे येईन. पण त्याच दरम्यान सांगलीमध्ये देखील तशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाची निर्मिती होत होती. तो कार्यक्रम होता शांतिनिकेतनचं मुलुक मराठी. तर त्या मुलुक मराठीचं नृत्य दिग्दर्शन महेश पाटील सर करणार होते. त्याची निर्मिती आदरणीय गौतमभाऊ पाटील करत होते, त्याचबरोबर त्याचे निर्माते रितेश अग्रवाल उर्फ बंटी अग्रवाल हे देखील होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये 2-3 वर्ष मी शिकत असताना, म्हणजे त्या कार्यक्रमात मला फक्त नृत्यच नाही पण नृत्याबरोबर अगदी नेपथ्य असेल, वाहतूक असेल, ड्रेस डिझाईन असेल, रंगभूषा वेशभूषा, ह्या सगळ्याच गोष्टींचं डिटेलमध्ये मला माझं जरा म्हणजे त्या माध्यमातून माझं वर्कशॉप झालं, म्हणजे माझी चांगली जडणघडण त्या माध्यमातून झाली. हा तर महेश पाटील सर ते कोरिओग्राफी करायचे. आणि याच दरम्यान मी असा निर्णय घेतला की सांगलीमध्ये डान्स अकॅडमी नाही आहे कुठं, मला शिकायला नाही आहे. तर मी गावभागामध्ये एक हॉल घेतला आणि छोटेखानी पद्धतीनं डान्स शिकवायला सुरुवात केली. आणि तिकडं कार्यक्रमामध्ये काम करत असताना मी या बाजूला एका बाजूला डान्स शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवत असताना मग माझ्याकडे सुरुवातीच्या काळात अगदी मी सांगतोय तो बरोबर 7 जानेवारी 2007 ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर
1: अगदी तारीख पण
0: तारीख हा म्हणजे 7 जानेवारी 2007 एक खूप मोठी स्पर्धा झाली होती सांगली संस्थांच्या वतीनं दरबार हॉलला. आणि त्या स्पर्धेमध्ये मी परफॉर्म केलेला आणि राजेसाहेबांच्या हस्ते मला दुसऱ्या नंबरचं पारितोषिक मिळालेलं.
1: साधारण वय
0: हा साधारण 20 वर्ष माझं वय असेल. तर तिकडं पारितोषिक मिळालं आणि त्याचवेळी मुलुक मराठीची निर्मिती घडत होती, त्याचवेळी मी अकॅडमीची स्थापना केली. हे सगळे एकाच वर्षात झाले. आणि मग आधी सुरुवातीला खूप कमी विद्यार्थी माझ्याकडे शिकायला. मग मी नेमकं कशा पद्धतीनं डान्स अकॅडमी आपल्या भागात चालवली पाहिजे ह्याचा खूप अभ्यास केला. त्यावेळी तसा मीडिया खूप स्ट्रॉंग नव्हता, अशा गोष्टी खूप स्ट्रॉंगली नव्हत्या सोशल मीडिया एकूणच. तर टेलिव्हिजनच्या माध्यमातून असेल किंवा जे अवॉर्ड शोज आपल्याला टेलिव्हिजनवर त्यावेळी दिसत होते त्याचा खूप स्टडी केला. त्यातून कोरिओग्राफर कोणकोण काय पद्धतीनं काम करते, तर काही कोरिओग्राफर्सची कामं माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी अकॅडमीला सुरुवात केली. अकॅडमी करत असताना माझे खूप थॉट्स क्लिअर होते की आपल्याला फक्त डान्स क्लास म्हणून चालवायचं नाही आहे, या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांची निर्मिती झाली पाहिजे, कलाकार घडला पाहिजे. अजूनही माझं तेच मत आहे की आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा फक्त डान्स क्लास पुरता मर्यादित न राहता तो एक उत्तम कलाकार झाला पाहिजे, तो परफॉर्मर झाला पाहिजे, तो उत्तम माणूस झाला पाहिजे. तो मग त्याच्या काम करण्यावर ठरणार आहे की तो कोरिओग्राफर काय पद्धतीने आहे, तर किमान तो उत्तम परफॉर्मर झाला पाहिजे, तो उत्तम कलाकार.

0: कार झाला पाहिजे, उत्तम माणूस झाला पाहिजे.
1: exactly.
0: यासाठी माझी संस्था काम करते. 2007-08 ची स्थापना आहे माझी. आता 16 वर्ष माझ्या संस्थेला पूर्ण होतात. माझ्या आईचं त्यावेळीपासून मत होतं की जे करायचं ते तुझ्या नावावर कर. दोन गोष्टी होतील की तू करतोयस हे लोकांपर्यंत पोहोचल तुझं नाव असल्यामुळं, आणि तुझं नाव आहे त्यामुळे ते खूप नाव तू शेवटपर्यंत जपशील. तर त्या माध्यमातून आईच्या प्रेरणेनं डान्स क्लासची सुरुवात झाली. 2008 पासून मग डान्स क्लास सुरू आहे. त्या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग तर दिलं गेलंय, पण आज खूप कोरिओग्राफर्स आहेत की जे माझ्याकडे शिकलेत ते उत्तम पद्धतीने मराठी चित्रपटांपर्यंत काम करतात. ह्याचा मला खूप मनस्वी आनंद होतोय आणि ते आजही माझ्यासोबत देखील काम करतात.
1: म्हणजे जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं की एखादा विद्यार्थी डान्स शिकायला आला तर त्यांना केवळ डान्स शिकता कामा नये तर त्याही पुढे जाऊन चांगला व्यक्ती, चांगला कलाकार आणि त्यापुढे एक करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा त्यांना डान्सकडे पाहा.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि हे स्वप्न खरं तर सत्यात उतरले.
0: नक्कीच. आजही ते त्यासाठी मी काम करतोय आणि आजही ते काम सुरूच आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे पहिलं बक्षीस हे राजेसाहेबांकडून मिळालं होतं, सांगलीच्या राजेसाहेबांकडून.
0: ते पारितोषिक होत. आपल्या सांगली संस्थांतर्फे ती स्पर्धा घेण्यात आली होती. तिथं शाबासकीची थाप आपल्या पाठीवर माझ्या असं म्हणू शकतो राजेसाहेबांच्याकडून. आजही तो फोटो माझ्याकडे आहे आणि तो मी खूप जपून ठेवलाय, कारण तिथून खूप वेगळी दिशा माझ्या पूर्ण या क्षेत्राला
1: टर्निंग पॉइंट
0: असं म्हणू शकतो आपण ती स्पर्धा.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह चेंजेस त्यानंतर व्हायला लागले आणि एक कलेकडे करिअर म्हणून पाहण्याचा, गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन त्यावेळी निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. जशी अकॅडमी सुरू झाली तशी जबाबदारी पण वाढत गेली असेल.
0: नक्कीच. मला या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतंय. श्री संत सेना सेवा ट्रस्ट म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेचं हॉल आहे गाव भागामध्ये. सेना मंदिर आहे खाली, सेना महाराजांचं, श्री संत सेना महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला माझा डान्स अकॅडमीचा हॉल आहे. 16 वर्षापूर्वी मला त्या ट्रस्टनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो हॉल माझ्याकडे माझ्या ताब्यात दिला. आजही त्याच आत्मीयतेनं मी तो हॉल जपतोय. आजही त्याच जागेत माझा डान्स क्लास आहे हे मला आवर्जून सांगायला आवडेल की गेली 16 वर्ष मी त्याच ठिकाणी नृत्य साधना करतोय, मुलांना शिकवतो.
1: या साधनेला संत महंतांचा पण आशीर्वाद लाभला असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच नक्कीच. खूप आध्यात्मिक वलय आहे त्या हॉलमध्ये, खूप प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे आणि नक्कीच संत संप्रदाय आपला खूप, महाराष्ट्राची संत परंपरा खूप मोठी आहे आणि अगदी खूप पॉझिटिव्ह वाटते त्या हॉलमध्ये आल्यानंतर. सगळ्यांनाच वाटते, मला देखील वाटते, त्यामुळेच अनेक कलाकार मी त्या जागेत घडवू शकलो असं मला वाटते. या आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं मला त्या ट्रस्टला देखील खूप मनापासून आभार मी व्यक्त करू इच्छितो की त्यांनी पाठीवर हात ठेवला म्हणून मी आज ही साधना करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि या साधनेला परफेक्ट अशी ती जागा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून एवढे वर्ष एकाच जागी ती साधना सुरू आहे आणि त्या साधनेला फळ पण चांगलं मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच.
1: तर ही अकॅडमी सुरू करावी अशी कल्पना जेव्हा डोक्यात आली तेव्हा परिस्थिती काय होती?
0: परिस्थिती काय होती म्हणजे मी जेव्हा त्या ट्रस्टच्या जे त्यावेळी अध्यक्ष होते किंवा जे बघणारे होते सुरेश बापू चिखले, ते आता सध्या नाही आहेत, मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा माझ्याकडं खरं तर त्यांना मी सांगितले की माझ्याकडं तुम्हाला भाडं द्यायला पैसे नाही आहेत, रेंट द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी इथं मुलांना काहीतरी चांगलं शिकवणार आहे, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तर त्यांनी तो विश्वास त्यावेळी ठेवला. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला आर्थिक परिस्थितीचं माझी काय असेल लक्षात घ्या आणि फक्त एक ध्यास होता की या क्षेत्रात काम करायचं, या क्षेत्रात आपण चांगलं काम करू शकतोय एवढाच आत्मविश्वास माझ्याकडे होता. तोपर्यंत माझं उत्तम पद्धतीचं ट्रेनिंग झालं नव्हतं. जे काही मी शिकलो होतो ते बालनाट्य शिबिरांमध्ये शिकलो होतो. मग बालनाट्य शिबिरांमध्ये नाटक आणि त्याच्या बरोबर येणारं नृत्य, उत्तम व्यक्तिमत्व विकास म्हणजे त्या शिबिराचं नावच असायचं. तर व्यक्तिमत्व कसं पाहिजे हे मी तिथं शिकत होतो, पण नृत्य मला नेमकं शिकवायचं कसं किंवा, आणि त्यावेळेचा काळ आत्तासार नव्हता, त्यावेळी कॅसेटमध्ये गाणं भरून आणायला लागायचं, मग ते लावायचं, मग एकच गाणं भरून आणलं तर एकच गाणं महिनाभर मी शिकवायचं. हा, अजूनही मला आठवत आहे कॉर्नरला ते कॅसेटचं दुकान होतं आणि तिथं ते गाणं आपल्याला 10 रुपयाला ते एक गाणं भरून मिळायचं आणि कोरी कॅसेट असायची ती 25 रुपयाला असायची. मग असं असायचं की ती गाणी कुठली बसवायची ती आधी भरून आणायची, मग ती मी आधी ऐकायचो, मग मी त्याच्यावरती आधी डान्स सेट करायचो आणि मग मी डान्स तो मुलांना शिकवायचो. अशा
1: हे झालं स्वतःच, स्वतः डान्स शिकून स्वतः स्वतः शिकवणं, पण कुणाकडून तरी स्वतः डान्स शिकणं किंवा नाही प्रशिक्षण घेणं
0: माझी
1: कधी केलं?
0: करेक्ट. आता खूप मजेशीर गोष्ट आहे, मी कुणाकडे गेलोय आणि डान्स शिकलोय अशी प्रोसेस अजूनपर्यंत माझी झाली नाही. म्हणजे मी असं प्रत्यक्ष मला कुणी डान्स शिकवलाय असं झालं नाही. मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांना बघत मोठा झालोय त्यांच्याकडून मी शिकत मोठा झालोय.
1: म्हणजे मला साधन आहे.
0: हा, म्हणजे सुभाष नकाशे जे आहेत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जे सुभाष नकाशे सर आहेत, त्यांची

0: त्यांच्या शैलीचा खूप माझ्यावरती प्रभाव आहे. मी अजूनही त्यांच्या नृत्यशैलीकडे बघून शिकतोय किंवा मी त्यांच्याकडे बघून शिकतोय. उत्तम पर्सनॅलिटी कशी असावी, आरोग्य कसं असावं, एका नृत्य दिग्दर्शकांना नेमकं काय जपून या क्षेत्रात काम करायला पाहिजे, आणि आपण काम करत असताना आपल्या कलेचा एक वेगळा ठसा कसा लोकांच्या समाजाच्या मनावरती असेल किंवा आपल्या एकूण क्षेत्रावरती असेल, तर त्याचा खूप प्रभाव माझा नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सरांचा आहे आणि मी त्यांच्याकडे बघून शिकत आलोय आणि मी अजूनही त्यांच्याकडे बघूनच शिकतोय.
1: याविषयी काय सांगाल, एखाद्या नृत्य दिग्दर्शकानं किंवा नृत्य कलाकारानं मानसिक शारीरिक आरोग्य आपली प्रतिभा कशी जपली पाहिजे?
0: नृत्य दिग्दर्शन किंवा नृत्य कलाकाराला देवाकडून मिळालेली देणगी आहे ते म्हणजे त्याचं शरीर स्वास्थ्य. कारण रोज जर तो डान्स करत असेल, तासनतास सराव करत असेल किंवा नृत्य दिग्दर्शन करत असेल किंवा नृत्य शिकवत असेल, डान्स ट्रेनिंग आपण
1: सराव करत असेल,
0: हा, तर हे करत असताना तुम्ही फिजिकल फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि ही देणगी आहे की तुम्ही फिजिकल फिट असाल तरच या क्षेत्रात काम करू शकता. आणि माझ्या बाबतीत किंवा एकूणच सगळ्यांच्या बाबतीत तेच असते की फिटनेस हा पाहिजेच, त्यामुळे फिटनेस हा पहिला राखावा लागतोय नृत्य दिग्दर्शक किंवा नृत्य कलाकार या सगळ्यांनी, त्यामुळं ते असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर समाजामध्ये आता हे क्षेत्र कलाक्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये मुलं आणि मुली दोन्हीही गटातली लोक तुमच्याकडे शिकायला येणार. किंबहुना आता आमच्याकडे डान्स ट्रेनिंगसाठी महिलांची संख्या खूप चांगली आहे. सध्या माझं महानाट्य सुरू आहे, त्याच्यामध्ये खूप महिला मुली आहेत किंवा एकूण गेली 16 वर्ष मुलं आणि मुलींना घेऊन या गोष्टी कराव्या लागतात.
1: एक्झॅक्टली.
0: तर हे करत असताना सगळ्यांनी ऐकण्यासाठी आधी तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर
0: आहे. तुमचं व्यक्तिमत्व खूप स्ट्रॉंग असेल तर पुढचे लोक तुमचं ऐकणार. तर त्यासाठी ते स्वतःला त्या पद्धतीनं बिल्ड करायला लागते, त्या घडवलं पाहिजे आणि तसं व्यक्तिमत्व आपल्याला ठेवायला लागते. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि माझ्यासाठी घडलेली खूप वेगळी आणि महत्वाची गोष्ट काय आहे की मी नृत्य क्षेत्रात काम करत असताना सुद्धा मी त्याच वेळी नाट्य क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळं माझं व्यक्तिमत्व घडत असताना फक्त डान्स कोरिओग्राफर म्हणून नाही तर ते नाटक असेल, नाटकाचं दिग्दर्शन असेल, एकूणच कलाकाराची जडणघडण असेल, नाट्यगृहाची ओळख असेल, अगदी स्टेज किती बाय किती असतंय नाट्यगृहातून इथंपासून ते लाईट डिझायनिंग पर्यंत
1: टेक्निकल
0: ह्या सगळ्या गोष्टी आल्या किंवा कलाकारानं कसं राहायला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, त्यानं कसं बोललं पाहिजे, हा पगडा सगळा नाट्य क्षेत्राचा माझ्यावर आहे. आणि काम मी नृत्य क्षेत्रात करतोय त्यामुळे नाट्य क्षेत्राचा खूप जवळचा माझा संपर्क आहे. आणि एकूण राजेंद्र पोळ सरांचा प्रभाव सामान्य जीवन जगत असताना कलाकार म्हणून माझ्या व्यक्तिमत्वावर असल्यामुळं त्यांचा खूप परिणाम आहे माझ्या व्यक्तिमत्वावर. त्यामुळे ते जीवनशैली किंवा एकूणच या क्षेत्रात काम करत असताना पोळ सरांच्या कडून खूप गोष्टी मी शिकत असतोय.
1: एक कलाकार म्हणून अनेक पैलू आपल्या व्यक्तिमत्वाला मिळतात खरं तर, आणि अनेक कला जर आपण जोपासल्या तर ते व्यक्तिमत्व अजून समृद्ध होत राहते. तर हे अशा दिग्गजांच्या सानिध्यातून आपण समृद्धीकडे जात असतो सतत सतत, इतरांकडनं किंवा अशा गुरुतुल्य व्यक्तिमत्वांकडून जे घेतो त्यांना आपण समृद्ध होत जातो. आणि जेव्हा आपण समृद्ध असतो तेव्हाच आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपले जे प्रशिक्षणार्थी वगैरे असतात त्यांना देऊ शकतो.
0: मी आजही माझं मत असं आहे की तुम्ही कुठे शिकता, कुठल्या लोकांच्या सान्निध्यात वावरता आणि कोणकोणत्या लोकांचा प्रभाव तुमच्यावर आहे त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व घडणार. आणि मग त्यानंतर तुम्ही पुढची पिढी किंवा पुढचे कलाकार किंवा पुढे आलेल्या लोकांना त्याप्रमाणे घडवू शकाल जसं तुमचं व्यक्तिमत्व आहे.
1: तर नृत्य क्षेत्रामध्ये करिअर करताना नृत्य म्हटलं की फक्त एकच प्रकार येत नाही तर नृत्यामध्ये अनेक प्रकार येतात, तर असा कुठला एक विशिष्ट प्रकार आहे का की जो तुम्ही आत्मसात केला का तुम्ही वैविध्यपूर्ण नृत्य सादरीकरण करता?
0: तर सुरुवातीच्या काळात मी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण मी घेतलं नव्हतं, पण कालांतरानं मला वेगवेगळ्या स्टाईलचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. तर ते मी स्वअध्ययन म्हणू शकतो आपण, किंवा टेलिव्हिजन हा किंवा डान्सवर आधारित मराठी एकापेक्षा एक कार्यक्रमाची निर्मिती 2008-09 दरम्यान झाली, त्यामुळे टेलिव्हिजनवरती बघून खूप गोष्टी शिकता आल्या मला. आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टाईल्स मी डेव्हलप केल्या की कशा पद्धतीने कोरिओग्राफ करू शकतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय, माझं मूळ जे आहे महाराष्ट्राची लोकनृत्य आणि लोककला जी परंपरा आहे किंवा महाराष्ट्र मध्ये एकूणच केले जाणारी जी लोकनृत्य आहेत लोककला आहे यांचा खूप माझ्यावर प्रभाव आहे. आणि ते मी खूप चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतोय आणि मी ते चांगल्या पद्धतीनं नृत्य दिग्दर्शित करू शकतोय असं मला वाटतंय. पण ते करत असताना सुद्धा डान्स अकॅडमीमध्ये माझ्या पाश्चात्य शैलीचे सर्व नृत्य प्रकार व्यवस्थित शिकवले जातात, त्याचं मी अध्ययन त्यानंतर केले,
1: त्याचाही अभ्यास केलेला.
0: नक्कीच.
1: सांगली सारख्या शहरामध्ये डान्स शिकवताना कुठल्या

0: प्रकारचं नृत्य जास्त पसंत केलं जातं?
1: असं नाही आहे, वयोगटानुसार वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे नृत्य प्रकार आवडतात आणि ते शिकत असतात. असं पर्टिक्युलर कुठल्याच प्रदेशात नाही आहे की आम्हाला हाच नृत्य प्रकार करायचा आहे. बॉलिवूड फ्री स्टाईल म्हणजे बॉलिवूडच्या गाण्यांवरती डान्स करायला प्रत्येकालाच आवडतोय. त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांना नृत्यकला शिकायची आहे ते मग पाश्चात्य नृत्य शैलीतल्या ज्या काही गोष्टी येतात, अगदी आता युवा वर्गाला हिपहॉप सारखं नृत्य आवडतंय, कंटेम्पररी सारखं नृत्य आवडतंय, हिपहॉप मधले बरेच प्रकार आहेत ते आवडतात त्यांना. बाकी महिला वर्गाला बॉलिवूड स्टाईल आवडते, काही महिलांना लावणी शिकायला आवडते, ती परफॉर्म करायला आवडते. त्यानंतर बऱ्याच लोकांना मराठी जो आपला महाराष्ट्राचा लोकनृत्य प्रकार आहे तेही करायला आवडतात. आणि युवा युथ फेस्टिवल आपण ज्याला म्हणतोय कॉलेजच्या माध्यमातून, तिकडं युवा वर्ग खूप चांगल्या प्रकारे लोकनृत्य आणि लोककला या प्रकारांमध्ये सहभागी होतोय आणि तो सहभागी झाल्यानंतर त्याला कलाक्षेत्राची आवड निर्माण होते. कलाक्षेत्राची आवड निर्माण होऊन तिथून खूप चांगले कलाकार घडतात आपल्या या क्षेत्रामध्ये.
0: आता गेले 16 वर्ष तुम्ही हे नृत्य दिग्दर्शनाचं किंवा नृत्य प्रशिक्षण देण्याचं काम करता, मग याच्यामध्ये काही स्थित्यंतर बदल घडत गेलेले आहेत का?
1: मला सांगायला नक्की आवडेल, खूप बदल घडले त्याच्यामध्ये. जसं की आधी फक्त टेलिव्हिजनवरती बघून लोकांना माहिती असायचं की, आणि आधी जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी लोकांना हे डान्सचे प्रकार माहितीच नव्हते, म्हणजे बऱ्यापैकी माहीत नव्हते, कारण टेलिव्हिजन नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे डान्सचे रियालिटी शोज आले. रियालिटी शोज आल्यानंतर तिकडं जो डान्स परफॉर्म होतोय तो खाली त्याचं नाव सांगितलं जायचं, मग लोकांना त्या गोष्टी कळायला लागल्या. कळायला लागल्यानंतर ते लोक आमच्याकडे आल्यानंतर म्हणा लागले की आम्हाला ही स्टाईल शिकायची. अशा पद्धतीनं टेलिव्हिजन माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टीची क्रांती झाली. त्यानंतर मग सोशल मीडिया ऑब्व्हियस माध्यम आलं. या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अगदी जवळ झालं हे सगळं आणि त्यांना उत्तम पद्धतीने शिकायला किंवा समजायला लागलं.
0: एका क्लिकवर
1: सगळी माहिती मिळायला लागली. आता तर पर्टिक्युलर डान्सचे ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आहेत, तुम्ही तिकडे क्रॅश कोर्स करू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स ऑनलाईन तिकडे बनवून ठेवलेले कोर्सेस आहेत, अगदी कोरिओग्राफी पर्यंतचे कोर्सेस आहेत. जे की मला आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ह्यातलं काहीच नव्हतं, म्हणजे आम्ही खूप बघून बघून शिकण्याची प्रोसेस माझी झाली. म्हणजे मी ज्या नृत्य दिग्दर्शकांना 1 वर्षापूर्वी जे मला डान्स शिकून जायचे ते 1 वर्षांनीच मला दिसायचे. मला प्रश्न पडायचे की हे वर्षभर काय करतात. अशा पद्धतीनं होतं. मग अवेलेबिलिटी नव्हती, जी आता सोशल मीडियामुळे खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेस लोकांना मिळाला या गोष्टी,
0: आणि अवेअरनेस पण वाढलेला डान्स बद्दलचा. आधी कसं आहे, एखाद्याने सांगितलं किंवा एखाद्या पुस्तकात वाचलं तरच ते कळायचं की अरे बाबा हा डान्स प्रकार आहे आणि या डान्स प्रकार शिकला पाहिजे, याच्यामध्ये काय काय येतं.
1: पण मला नक्की एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्याप्रमाणे मीडियावरती आता डान्सचे कोर्सेस आपण म्हणू शकतोय आहेत, सगळं एकूण बघायला काहीही तुम्ही एक शब्द टाकला तर एक त्याचे 1 लाख व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. पण ज्या आत्मीयतेनं आम्ही गुरु म्हणून एखाद्या व्यक्तीकडे शिकायला जायचो, मग हे आपल्याला शिकायला खूप वेळ लागणार आहे आणि हे आपण हे शिकलं पाहिजे, हिथं आपण 3-4 वर्ष थांबलं पाहिजे, या व्यक्तीला आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, या व्यक्तीकडून ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत, असं आत्ता सध्याच्या काळात खूप कमी लोक आमच्याकडे येऊन शिकतात की आम्हाला हे शिकायचं आहे किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व. आता आल्यानंतर लोकांना असं आहे की आम्हाला ही स्टाईल येते ते दाखवायला येतात आम्हाला कोरिओग्राफरना. अशा पद्धतीनं झाले किंवा ते सगळंच त्यांना नॉलेज आहे आणि ते सगळंच त्यांना माहिती आहे, अशा पद्धतीनं होते. मग यातनं मला एक वैयक्तिक भीती वाटते की या पुढची पिढी घडत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि संपूर्ण माहिती असणारे कलाकार नक्की भविष्यात घडतील काय, ह्याचं मला नेहमी म्हणजे या गोष्टीची मला काळजी वाटते. आता ते कोणत्या पद्धतीनं अध्ययन करतात त्यावर डिपेंड आहे मॅडम, ते कुठल्या पद्धतीनं ते कितीपर्यंत शिकतात, त्या गोष्टीला किती वेळ देतात. काही लोकांना म्हणजे जन्मताच काही लोकांना ते काही गोष्टी सहज सोप्या असतात, पण काही लोकांना नसतात, त्यांनी शिकणं गरजेचं असतं. हा मग ते ट्रेनिंग हा पार्ट स्किप झाला तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्या निर्माण झालेल्या माझ्या बऱ्याच माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या मी बघतोय आता की त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं नाही आहे किंवा योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही आहे, मग भविष्यात जाऊन त्या गोष्टींसाठी खूप स्ट्रगल करावा लागतो असं मला वाटतं. म्हणजे करिअर म्हणून या क्षेत्रात करायचं असेल तर.
0: आणि कला ही अशीच आहे, त्या कलेला वेळ देऊन तिची साधना करून ती आत्मसात केली तर ती पूर्णपणे आपल्याला आत्मसात होती. पण तुम्ही जर गुरुस्थानी एखाद्या व्यक्तिमत्वाला मानून ज्यामध्ये तो पारंगत आहे त्याच्याकडून जे घेतलेलं ज्ञान आहे ते ज्ञान हे आपल्याला आयुष्यभरासाठी पुरतं.
1: नक्कीच,
0: आपली ही जी परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा ही त्यासाठीच ती महत्वाची आहे खरं तर.
1: बरोबर,
0: कुठंतरी आपण कुणाला तरी गुरु मानलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ती कला जर शिकली तर ती व्यवस्थित आत्मसात होत जाते आणि

0: गुरुशिष्य परंपरेचा आपण आदर केला पाहिजे. खरं तर आपली ही भारतीय परंपरा आहे जी गुरुशिष्य परंपरेला कायम महत्त्व देत आलेली आहे, आणि प्रत्येक कला ही गुरुशिष्य परंपरेनंच पुढे पुढे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत गेलेली आहे. गुरूंचं महत्त्व हे आधीही तितकंच होतं जेवढं आत्ता आहे, आणि आत्ता उलट गुरुशिष्य परंपरेचं खरं तर खूप महत्त्व वाढत चाललेलं आहे. अगदी भारताबाहेरचे लोकसुद्धा, परदेशातले लोकसुद्धा एखादी कला शिकण्यासाठी आपल्या भारतामध्ये येतात, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती कला शिकतात आणि त्या कलेचा आदर करून त्या कलेसाठी आपलं संपूर्ण जीवन खरं तर वाहून घेतात स्वतःला. त्यासाठी अनेक शिष्य तुमचे घडत गेलेले आहेत, अनेक कला प्रकार तुम्ही सादर केलेले आहेत. हे जे कला प्रकार सादर तुम्ही करता, तर याची कल्पना कशी कशी सुचत गेली?
1: आता ह्याच्यामध्ये डान्स फील्डमध्ये वेगवेगळे शोज असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये स्पर्धेसाठी बसवणारे डान्स वेगळे असतात, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डान्स क्लासच्या गॅदरिंगसाठीचे डान्स वेगळे असतात, स्कूल गॅदरिंगसाठीच्या कोरिओग्राफीज वेगळ्या असतात, त्यानंतर तुम्हाला एखाद्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्या कोरिओग्राफीज वेगळ्या असतात, त्याच्यानंतर काही ठिकाणी कॉर्पोरेट इव्हेंटसाठी परफॉर्मन्सेस काही सेट करावे लागतात, मग ते बॉलिवूड स्टाईल असेल अजून काही असेल, तर तिकडं खूप कमी वेळात खूप दर्जेदार परफॉर्मन्स करावा लागतो. आणि एकूणच या सगळ्यांच्या नंतर तुम्ही एक कलाकार म्हणून या कलाक्षेत्राला काय देणं लागताय किंवा या कलाक्षेत्रात तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं हे मांडण्यासाठी काही थीम शोज करावे लागतात. त्या थीम शोजचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. मी आतापर्यंत महाराष्ट्राची संस्कृती मांडण्यासाठी रंग महाराष्ट्राचा नावाचा एक इव्हेंट केलाय, त्यानंतर 100 वर्षांचा चित्रपट सृष्टीचा इतिहास मांडणारा चित्रपट सृष्टीच्या पाऊल खुणा नावाचा एक कार्यक्रम केलाय. म्हणजे हे मी थिएटरिकल शोज सांगतोय, थिएटरला परफॉर्म होणारे. त्याच्यानंतर आत्ता माझं श्रीमंत योगी नावाचं महानाट्य सुरू आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मी नृत्याने नाट्याच्या माध्यमातून मांडलाय, त्याच्यामध्ये 75 कलाकारांचा समावेश आहे आणि ते महानाट्य खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सादर होते आणि ते लोकांना खूप आवडत आहे आणि खूप वेगळी संकल्पना मी त्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडतोय.
0: रामायणातले काही प्रसंग वगैरे?
1: हा रामायण मी तसा त्याच्यावरती 2.5 तासांचा पूर्ण शो केला नाही अजून, पण एक 15 मिनिटाचा एक नृत्यनाट्याविष्कार मी अगदी तरुण भारत स्टेडियमला अगदी 45,000 लोकांच्या समोर ते सादर केले. लोकांना आवडले, खूप सारी लोकांच्याकडून त्या परफॉर्मन्सला बक्षिसं मिळालेत. पण थिएटरिकल किंवा आपलं जे मांडणं असते म्हणणं असते ते प्रत्येक कलाकारानं म्हणणं आपल्या कलेतनं मांडावं असं मला वाटते. त्या माध्यमातून सध्या मी शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र मांडण्याचं काम करतोय. श्रीमंत योगी नावाचं जे महानाट्य आहे ते आता माझं सुरू आहे, त्याच्यामध्ये 75 कलाकार काम करतायत. पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत त्याच्यामध्ये मांडलाय. आणि आता मी करतोय रुद्रशंभू नावाचं महानाट्य, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या अमर होण्यापर्यंतचा प्रवास आहे आणि तो खूप इन्स्पिरेशनल आहे. ऑलरेडीच ते इतिहास म्हणून आपल्याला खूप प्रेरणादायी आहे, पण ते नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रंगमंचावर जिवंत करत असताना पुन्हा एकदा मला इतिहास काळ अनुभवायला मिळतोय आणि हे मला एक कलाकार म्हणून मला या गोष्टीचं खूप समाधान आणि आनंद मिळतोय.
0: नक्कीच नक्कीच. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपण नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांची मुलाखत ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 वाजता. मात्र कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
2: आजचे पाहुणे या कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, पुन्हा प्रसारण रात्री 10 वाजता. सकाळचे 10 वाजलेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत देवबाप्पा चित्रपटासाठी गात आहेत आशा भोसले.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या आवाजात गुळाचा गणपती या चित्रपटातलं हे गीत.

0: गोव्याचा गणपती चित्रपटासाठी आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं, पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं, ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
3: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
3: आकाशवाणी सांगली,
2: पहिल्यापासून चांगली.
4: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

पुढचं पाऊल चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:15 आणि 25 सेकंद झालेत. ऐकूया गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण श्रोते हो क्रिस्तोफर बेनिंजर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा भाग आज आपण ऐकूया नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने त्यांना प्राधान्य देण्याबाबतही आपल्या मनात स्पष्टता असायला हवी सर्व प्रकारच्या व्यवसायांनीही वस्तूंचा सर्वजन सुलभ पुरवठा करण्याची जबाबदारी पत्करली पाहिजे मानवी हक्कांबाबत विचार करतच आहोत तर आणखी एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा स्वातंत्र्याच्या भ्रामक संकल्पना किंवा न्यायाबद्दल संदिग्ध तत्वज्ञानाचे संदर्भ पूर्णपणे टाळायला हवेत एक नक्की की आपण चर्चा करत आहोत ती पोषक आहार वस्त्रे आणि निवाऱ्याची अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी सक्षम करणाऱ्या प्रशिक्षणाच्या हक्काबाबत आपण बोलत आहोत याचबरोबर समाजात सहभागी होण्याच्या हक्काचाही इथं विचार करायला हवा अशी ही वस्तू आणि सेवांची वैशिष्ट्यपूर्ण जुडी असेल त्यातून स्वतःसाठी घेण्याचा हक्क प्रत्येकाला असेल त्यातही निवारा स्वच्छता आणि आरोग्याचा हक्क विशेष महत्वाचा नव्या प्रकारच्या व्यवसायात आपण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत जास्तीत जास्त लोकांसाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रमाणात निवारा उपलब्ध करून देण्याची भूमिका या पाठीमागे आहे या सर्व सांगितलेल्या बाबी जागतिक स्मृतिशिल्प आणि शैलीदार वास्तुरचनाकार अशा सर्वांनी बदल घडवण्यासाठी लगेचच अंमलात आणायला हव्या आहेत लघुतम पातळीवर वास्तुरचनेचे काम म्हणजे अशा पातळीवर जिथे समाजाच्या हिताचा समग्रतेने विचार करावा लागतो उदाहरणार्थ सामाजिक एकक म्हणून पारंपरिक खेडे असेल शहरी झोपडपट्टीसारखे भौतिक एकक असेल किंवा पाणलोट क्षेत्रासारखे भू आर्थिक एककही ते असू शकेल मात्र ते छोटे असावे कारण अशा एककाचा उपयोग करणाऱ्यांना त्यात कुठल्या अडचणी येतील हे ते स्वतः कल्पना करून सांगू शकतात सर्वांच्या एकत्रित हितांबाबत ते सुचवू शकतात चर्चेद्वारे समस्या कोणत्या याचा विचार करून त्यावर तर्कशुद्ध पद्धतीने उपाययोजना ठरवू शकतात असे एकक सहभागात्मक व्यवस्थापन कार्यक्रमांना पूरक ठरण्याएवढे मोठे असावे असे एकक समाजाचे घर म्हणून मानले जावे या घराचा उपयोग संपूर्ण समाज करणार त्यामुळे सर्वांना लागणाऱ्या काही सेवा आधीच एकत्र बसून ठरवाव्यात त्यानुसार काम चालावे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा वास्तुशिल्प हे एकाच वेळी छेद देणारे आणि एकात्मिक असावे ते सभोवतालच्या पर्यावरणाला समग्रपणे कवेत घेणारे असावे वसाहत हा शब्द इथं विस्तृत अर्थाने चपखल बसतो इथं काम आणि उपभोग घेणारा यांच्याशी निगडीत कार्यपद्धती असावी पुरवठादाराच्या तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे वापर करणारी माणसे दूर जाता कामा नयेत रस्ते निवारा पाणी आरोग्यसेवा आणि शिक्षण यासारख्या सुविधा पुरवणाऱ्या व्यवसायांमध्ये समाजाला सार्वजनिक बांधकाम खात्या

0: गृहनिर्माण मंडळ आणि सिंचन विभाग यांच्याकडून पुरवण्यात याव्यात. वास्तुशिल्पात थेट लोकांचा सहभाग असावा. याचाच अर्थ असा की लघुतम पातळीवर संस्थेची उभारणी करताना निर्णय क्षमता, संसाधनांचा उत्तम वापर आणि व्यवस्थापन करण्याची कुवत असायला हवी. याचाच अर्थ असा की याबाबतच्या कल्पना लोकांकडूनच घेतलेल्या असाव्यात. शासनाचा निर्णय लोकांचा पाठिंबा याऐवजी लोकांचा निर्णय शासनाचा पाठिंबा असे असायला हवे. निवडणुकीपूर्वी उगवणाऱ्या आणि नंतर अदृश्य होणाऱ्या विकास योजना भिरकावून देऊन त्याऐवजी स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या स्वयंसेवी कामाची गरज आहे. वास्तुरचनाकारांनी कल्पनांचे साधन पुरवावे. त्यावर खेड्यातील, महानगरातील किंवा खाडीच्या ठिकाणी राहणाऱ्यांनी स्वतःची वसाहत उभारण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. या सर्व सांगितलेल्या वास्तुरचनांची कल्पना आणि त्यांचे नियोजन हे प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार यावर आधारलेले आणि नियमानुसार उपलब्ध करून देणारे असे आहे. आम्हा वास्तुरचनाकारांनी कामासाठी नवी पद्धती स्वीकारायला हवी. व्यक्तिवादी आणि बड्या बिल्डर्सचा काळ आता संपला आहे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून व्यापारी पद्धतीने काम करणाऱ्या वास्तुरचनाकारांचे दिवसही आता संपलेत. मोठे काम मिळवण्यासाठी सल्ला सेवा फुकट देणाऱ्या तज्ज्ञांचे युगही आता संपले. आता कामाची नवी पद्धत अंमलात आणणे गरजेचे आहे. संघाच्या माध्यमातून काम करताना संभाव्य प्रश्न आणि त्यावरील उपायांबाबत चर्चा करता येते. त्यामुळे परस्परांची ताकद वाढते आणि परस्परांच्या कमतरता भरून निघतात. बहुशास्त्रीय कौशल्ये आणि क्षमतांचा उपयोग करून घेत समाजविज्ञानाच्या विश्लेषणात्मक पायावर नवीन तंत्रज्ञान उभारता येईल. सहभागात्मक निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांसोबत काम करताना त्यांच्याकडून शिकता येईल. खेडोपाडी आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तेथील रहिवाशांबरोबर राहून त्यांच्याकडून शिकणे हे नवीन व्यावसायिक पद्धतीतले आवश्यक तंत्र म्हणून पुढे आले पाहिजे. ज्या भागात काम करायचे आहे तेथील स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करायला हवा. सर्व पातळ्यांवरील वापराची शास्त्रशुद्ध नोंद करण्यासाठी साधने विकसित करायला हवीत. त्यात विविध प्रकारची वापरात येणारी सामग्री, उत्पादक प्रणाली, स्थानिक कच्चा माल आणि तंत्र तसंच वितरण प्रणालीचाही अभ्यास केला जावा. कल्पनेवर आधारलेले भ्रामक विज्ञान, सर्वेक्षणाचा आराखडा, सर्वेक्षण चाचणी नमुना आणि नियंत्रित गट वगैरे प्रकारच्या सापळ्यात अडकून पडू नये. हे सारे शहरातील सुखसोयींनी युक्त कार्यालयात बसून प्रशासन करणाऱ्यांच्या तालावर चालते. त्या क्षेत्रातील बेरोजगार पदवीधारांकडून ही कामं करून घेतली जातात. आपल्याला जित्या जागत्या व्यक्तींचा अभ्यास, गटाच्या मुलाखती आणि त्या भागाचा इतिहास लक्षात घेऊनच समस्यांचे स्वरूप समजू शकेल. लोकांच्या सहभागातून बांधकाम ही तर हक्काची प्रयोगशाळा ठरू शकेल. आपल्या लक्षात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप किती गहन गंभीर आहे ते जाणून घेण्यासाठी नमुना सर्वेक्षणाचा आधार घेता येईल. मात्र हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे की मोठ्या प्रणालीत असणाऱ्या लोकांच्या समस्या किंवा मुद्दे सर्वेक्षणाच्या माध्यमातून कधीच कळू शकत नाहीत.
1: जगभरातील कर्तृत्ववान, अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची. संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.

0: श्रोतेहो, क्रिस्तोफर बेनिंजर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा भाग आज आपण ऐकलात. बराय तर श्रोतेहो, याचबरोबर आमचा गांधीवंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: गांधीवंदना कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: पहाटेची मनवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यातही

0: करून मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. चित्रपटांच्या यशस्वीतेमध्ये अनेक घटकांचा समावेश असतो, त्यापैकी संगीत हा अतिशय महत्त्वाचा घटक. गीतकाराचे शब्द संगीतबद्ध करून गायकाच्या आवाजातून ते रसिकांच्यापर्यंत पोहोचतात. चित्रपटाच्या कथानकाला अनुसरून संगीतकार रचना करत असतात. अनेकदा असं होतं की खूप प्रयत्न करून देखील मनासारखी चाल बांधली जात नाही, काही वेळा क्षणात एखादी चाल सुचते. ही चाल लावताना संगीतकार खूप विचार करतात, गीतकार दिग्दर्शक यांच्यासोबत अनेक चर्चा देखील होतात आणि मग शेवटी सुंदर चाल निर्माण होते जी रसिकांना आवडते. त्याचवेळी त्या निर्मितीचा आनंद खरा आवरत असतो. अशाच काही संगीतकार जोड्यांच्या विषयी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आपल्याशी बोलणार आहे आणि आपण ऐकणार आहोत काही सुमधूर अशी गाणी.

1984 मध्ये आनंद श्रीवास्तव आणि मिलिंद श्रीवास्तव ही एक सुपरहिट संगीतकार जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत आली. पहिल्या काही चित्रपटानंतर 1988 साली प्रदर्शित झालेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटानं आनंद मिलिंद यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. एक रोमॅन्टिक चित्रपट ज्यामध्ये जुही चावला आणि आमिर खान यांच्या पदार्पणाला देखील रसिकांनी भरभरून दाद दिली. ऐकूया कयामत से कयामत तक या चित्रपटातलं हे गीत.

चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांच्या अनेक चित्रपटांसाठी आनंद मिलिंद यांनी संगीत दिलंय, ज्याच्यामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे।

आपल्या संपूर्ण सांगीतिक प्रवासात या जोडीनं अनेक दिग्दर्शकांच्या बरोबर काम केलं, ज्यामध्ये ऋषिकेश मुखर्जी, मनसूर खान, इंद्रकुमार, डेव्हिड धवन, धर्मेश दर्शन, प्रकाश झा, अमोल पालेकर, जे पी दत्ता यांचा समावेश आहे. आनंद मिलिंद यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रचनांमधून भारतीय लोकसंगीताचा वापर आपल्याला केलेला दिसतो. ही त्यांच्या संगीताची स्टाईल म्हणायला हवी. जवळपास 950 चित्रपटांसाठी या जोडीनं संगीत दिलं. अनेक वेळा गीतकार समीर आणि संगीतकार आनंद मिलिंद हे जणू समीकरणच होतं.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: चित्रपटाचं संगीत याविषयी आज आपल्याशी मी बोलतोय आणि संगीत निर्माण करणाऱ्या काही संगीतकार जोड्यांची गाणी आपण आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून ऐकत आहात. 1991 ते 2006 या कालखंडात हिंदी चित्रपटासाठी लाभलेली यशस्वी संगीतकार जोडी म्हणजे जतीन पंडित आणि ललित पंडित, अर्थात संगीतकार जतीन ललित. घरातच शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेला. राजस्थानातील जोधपूरच्या मेवाती घराण्यात त्यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे ते भाचे. आपले वडील पंडित प्रताप नारायण यांच्याकडून सुरुवातीचं संगीतविषयक मार्गदर्शन या जोडीला मिळालं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यापैकी प्यारेलाल यांनी जतीन ललित यांना गिटार आणि पियानो वाजवण्यास शिकवलं.

0: संगीतकार जतीन ललित या जोडीचा एक चित्रपट जो अतिशय लोकप्रिय झाला तो म्हणजे जो जिता वही सिकंदर. एक रसिकप्रिय संगीतकार जोडी म्हणून त्यानंतर या जोडीकडे पाहिलं जाऊ लागलं. राहुल देव बर्मन यांच्या संगीताचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. अनेक लोकप्रिय रचनांचे जनक म्हणून जतीन ललित यांनी चित्रपटांच्या दुनियेमध्ये आपला जम बसवला.
1: शेखर, क्या तुमने कभी किसी से प्यार किया है?

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: संगीतकार एखाद्या गीताला जेव्हा चाल लावतो आणि ते गीत जेव्हा प्रत्यक्ष साकारतं, त्यासाठी अनेकांचं योगदान महत्त्वाचं असतं। कोणत्या गाण्यासाठी कोणत्या वाद्याचा वापर करायचा याचा देखील विचार संगीतकार करत असतात। परिणाम साधणं हे खूप महत्त्वाचं असल्यामुळं अनेक रचना करता करता एखादी मनात चटकन क्लिक होऊन जाते आणि तो क्षणच एखाद्या गाण्याच्या निर्मितीचा क्षण ठरतो। सुमधुर गीतांची परंपरा आपल्या हिंदी चित्रपटांसाठी कायम ठेवणारी संगीतकार जोडी म्हणजे नदीम अख्तर सैफी आणि श्रवण कुमार राठोड, अर्थात नदीम श्रवण। खरं तर यांना संगीताचा कोणताच वारसा लाभलेला नव्हता। अतिशय तरल सोपी चाल जी कुणीही सहज गुणगुणावी अशी नदीम श्रवण यांची गाणी।

चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन करण्याबरोबरच संगीत संयोजन करणं हा देखील महत्त्वाचा भाग आहे. अरेंजमेंट कशी करायची याचं उत्तम ज्ञान नदीम श्रवण यांना होतं. 1990 ते 2000 या 10 वर्षांच्या काळात अतिशय लोकप्रिय संगीतकार म्हणून ही जोडी नावारूपाला आली आणि त्यांनी इतिहास रचला.

1973 साली या दोघांची एका समारंभामध्ये गाठ पडली. दोघांनी मिळून सुरुवातीला एक भोजपुरी चित्रपट केला. गुलशन कुमार या निर्मात्यानं नदीम श्रवण यांना ब्रेक दिला तो आशिकी या चित्रपटासाठी, आणि तिथून यशाची एक एक पायरी चढायला या जोडीनं सुरुवात केली. चित्रपटांच्या संगीत प्रवासात खऱ्या अर्थानं एस्टॅब्लिश झालेले जोडी म्हणजे नदीम श्रवण आणि तो चित्रपट होता आशिकी.

0: मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. पंडित जितेंद्र अभिषेक यांच्या आवाजात. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.

अपर्णा संत यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा शांता शेळके यांची रचना, स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा.

वैशाली सामंत यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फोपाड.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बरं।
1: आई कामवाल्या मावशीचा फोन आहे। हॅलो। हा मावशी काय म्हणताय? आईशी बोलायचंय। बर बर, देते हा आईला फोन। आई हे आई मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग।
0: बर दे इकडे फोन। हॅलो। हा बोला मावशी, काय म्हणताय? बरं नाहीये, ताप आलाय आणि डोकंही दुखतंय। अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा, बरं वाटलं की मग या कामाला। काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आई होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही, अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला, चांगला आराम करा। हां मग या, आधी तब्येत महत्वाची। हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाहीयेत म्हणून। हां बरं, ठेवू का मग फोन? हो हो बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात, हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी।
2: काय ग रश्मी, काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाहीये ना, म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या।
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4थीला का 5वीला तर आहे।
0: हो ना,

0: प्रीतीची शाळा बुडेल ना त्याचं काय?
1: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंस बघ.
3: आणि आजी, लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बाल कामगारच ना.
2: हो.
3: आणि हा बाल कामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
0: म्हणूनच म्हणते बाल मजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय का रिया तुझं? पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसत रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो, मुलांना कामाला लावावं लागतं रे.
0: अगाजी, परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं, शाळेत जातोस का? तर तो म्हणला, कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही चार भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोल मजुरी करून कसं बस घर चालवती. आम्ही चौघ जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
1: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना, तो मिळालाच पाहिजे.
1: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
2: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
3: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं. बरं का रिया, या पुढं लक्षात ठेव.
0: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
3: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
0: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
3: आता कोण आहे बरा? हॅलो, कोण बोलतय? कोण? छकुली? काय म्हणते ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर, थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
2: हा दे इकडे फोन दे.
3: घे.
2: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केलाय का बरं तू पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा, खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला, दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं? अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही, बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन.
3: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटतं छकुलाबाई.
2: हो ना रे,
0: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ, खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
2: अगं पण
3: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे.

0: खेळही महत्वाचं आहे आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना. शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचं आहे. मग
1: म्हणजे
0: अगर या आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ. कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
1: हो.
0: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
1: कोणती रे दादूड्या?
0: बघ तू आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
1: हो रे.
0: त्यांच्याशी शेकहँड करतात. गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती. म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
1: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
2: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीच आहे अग. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
0: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
1: म्हणजे चकुलीला खेळायचंच नाही?
2: अरे असं कुठे म्हणाले मी. पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं? हा तसंही तिची जेवणाची फार नखरेत बर का. पालेभाजी नको, भोपळं नको आणि दूध तर ती पितोच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
3: नाही ना गो.
0: ए आई, चकुली तर जाणून बुजून लहानच आहे ना. पण रिया काय कमी नखरे करते का खायची? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
1: ए दादूड्या, माझ्या का घसरलास?
0: का म्हणजे मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
1: हो खाल्ली. मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
2: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीच काय?
1: ए आजी, कडू लागते ती भाजी.
2: ए रिया, मेथीला नाव ठेवू नको बर का. त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
1: काय मेथीच्या भाजीच?
2: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
1: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू. आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा मुसका तोंडात घेतला. हे काय असं?
0: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते किंवा आंबाडी मध्ये केसांचा भुसका. अगं माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना. तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हणलं का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती.

0: होता त्या दिवशी तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हणलं का बरं? तर म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तर म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केस चिरलेली होती.
1: अरे बाई,
0: मग तू बघ म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
1: बरोबर आहे.
0: शेकू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
1: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली 4 वेळा धुतली होती. पण काय झालं माहितीये का, मेथीच चांगली नव्हती. अग त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना. नीट पाहून आणायच ना रिया मेथीची जुडी.
2: मी नव्हती का आणली आजी, या दादूड्यानेच केला होता तो बाजार हाट, त्याने आणली होती ती. त्याला काही कळू नये का?
1: ए त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची काम करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया.
2: ए काय ग आई?
1: रिया आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
2: काय आजी तू पण?
1: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
0: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का. आणि या लाडामुळे ना जरा ती काम चुकार झाल्यासारखी वाटते.
2: काम चुकार? मीच काम चुकार?
0: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना 2-3 दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना. मी हिलाच भांडी घासेल सांग.
1: खरंय तुझं राहुल.
2: ए दादूड्या काही पण का,
0: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
2: ए दादूड्या लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
0: हो का?
2: 1098 वर फोन करून सांगेन हा.
1: अग घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांच तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
0: बरोबर,
2: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
1: मग
2: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादूड्या घासेल.
1: वा वा,
0: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
2: कोणती?
0: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना ते सर्व सोडावे लागतील बर का.
1: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहत
0: आणि मनही शांत राहत.
1: खरंय तुझं.
2: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
0: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपली इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचा नाही का.
1: येत्या रविवारी रक्तदाता दिन ना.
2: हो हो माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
0: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
1: या तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
3: काय?
1: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी. आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
3: बर,
1: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
3: बर.
1: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाहीतर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
3: हो अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
2: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
3: हे मात्र अगदी छान.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धुंदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं? हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणीनो आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणीनो खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय,

आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही आहे आंब्याचा शिरा। तर मैत्रिणींनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे। तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स। तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे। जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे। आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा, मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे। जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे। आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे। आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही। हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत। खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो। मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी। मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला। सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं।

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण या बाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तर द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्व काय, कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे 2 डोळे मिळतात, त्यामुळे 2 व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रुप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे 2 लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते.

0: आणि त्याने यासाठी काय करायला हवं?
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खासगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत, किंवा इव्हन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देता येत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
0: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का? आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
1: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कोणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी, म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते. त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मूत्रबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
0: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतो का आपण?
1: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा, या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
0: म्हणजे फक्त जन्मतः अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
1: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते. कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन असते. तर हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र

0: त्यांच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते. किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तीने जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत तर तो करू शकतो.
0: मगाशी जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिको लिगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का आणि ते कुठल्या कंडिशन मध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात, तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे.

0: नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये काही ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारण आहे? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारण काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20,000 ते 22,000 दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40,000 ते 44,000 डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्ही मधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2,000 ते 2,200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5,000 कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्ही चाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणाला तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात, चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही, त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2,000 ते 2,200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान होतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
0: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकी

0: आमच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे.
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशा प्रकारे उपयोग झालाय, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शन भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे,
1: सोशल मीडियाचा
0: वापर. त्यामुळे सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात, तर तीही एक तुमच्यासाठी
1: जमेची बाजू
0: होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे, आणि आता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्र पेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते.
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळं किंवा काही खाजगी हॉस्पिटलं यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व करणं, एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीने या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमाने पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल, तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास, पूर्ण महिना, 12 महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथं पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रकं, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं?

0: सगळ्याच स्तरावर.
1: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत. आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे यातलं, की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत, अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
0: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये, तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
1: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध
0: फॅसिलिटीज,
1: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते. त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
0: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
1: नक्कीच, नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या, त्यातून धर्म किंवा समजुतींच्या
0: देवाशी रिलेटेड ज्या
1: समजुती ज्या असतात यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ह असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
0: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
1: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
0: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाही. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
1: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते, तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता हे जग अनुभवता.
0: आणि तुमच्या डोळ्यांनी कुणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची, जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत,

0: आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, माझ्या माध्यमातून आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.

यांच्या साहित्याने आपल्याला जीवनाकडे बघण्याचा खूपसा सुस्पष्ट असा दृष्टिकोन दिलेला आहे. जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टींकडे जमेल तितकं दुर्लक्ष करण्याचा विवेकीपणा पुलंच्या साहित्याने आपल्याला दिलेला आहे.

जनतेच्या साध्या मध्यमवर्गीय माणसांमधील विसंगती शोधून त्यांनी ती पात्रांच्या रुपात अजरामर केली. मग चितळे मास्तर असोत, सखाराम गटणे असो, अंतू बर्वा असो किंवा नारायण, ही पात्र काल्पनिक आपल्याला कधीच वाटत नाहीत. ती आपल्याच घरातली किंवा शेजारची वाटतात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: आज पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने पुलंनी संगीत दिलेली गाणी आपण आजच्या गीतबहारमध्ये ऐकतोय. पुलंच्या जगण्यात एक अथा

अभंग रसिकता होती. जगण्यावर प्रेम करावं हा संदेश त्यांनी केवळ साहित्यातून दिला नाही तर तो स्वतः जगून दाखवला. त्यांच्या विनोदामागे माणसांबद्दलची प्रचंड सहानुभूती, करुणा आणि प्रेम होतं. त्यामुळेच त्यांचा विनोद वाचताना डोळ्यात हसू आणि कधी कधी नकळत पाणीही यायचं.

त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खरं तर अनेक पैलू होते. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं तिथे आपला एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या लेखनातून उतरलेला विनोद कधीच कोणाची टर उडवणारा किंवा बोसणारा असा नव्हता, तर तो माणसाच्या स्वभावातील विसंगतीवर हलकीच बोट ठेवणारा होता. पुलंच्या साहित्यावर प्रेम करता करता आपण पुल या व्यक्तीवर लेखकापलीकडची काकणभर जास्तच माया केली आहे.

पुलं जितके कलेने मोठे होते तितकेच मनाने सुद्धा श्रीमंत होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी पु ल देशपांडे फाउंडेशन या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मदत सामाजिक संस्था रुग्णालय अंधशाळा आणि गरजू कलावंतांना केलेली आहे. आणि स्वतःनं जे मानधन त्यांना मिळत असे ते त्यांनी समाजाला अशा रीतीने परत केलेलं आहे. आनंद देणं आणि आनंद घेणं यापेक्षा दुसरं मोठं पुण्य नाही हीच खरं तर पुल यांची जीवनशैली होती.

एस पु ल देशपांडे आपल्यात नसले तरी त्यांनी मागे ठेवलेल्या साहित्याचा आणि आनंदाचा ठेवा प्रत्येक मराठी घराघरामध्ये जिवंत आहे आणि म्हणूनच ते मराठी संस्कृतीचे खऱ्या अर्थाने सर्वांग सुंदर भूषण आहेत. आनंद यात्री पुले यांना विनम्र आदरांजली. आज इथेच थांबूया.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक दीड वाजता आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आता आधी ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.

पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरी सिंधूने चिनी तैपईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोलेरे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली.

0: होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात दुसरा क्रमांक. धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणी धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत एप्रिल 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 2,23,203 अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असून त्यापैकी 1,99,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामधील 1,91,437 सेवा कालमर्यादित देण्यात आल्या आहेत. या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात दुसऱ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाई बाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री रावत यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री रावत यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विश्वते यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,752 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे.

0: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. या समितीत राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकल सेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बोरझर या मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध उत्पादन, मधमाशी पालन आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी गावातील मध उत्पादन, शेतकरी आणि स्वयंरोजगार उपक्रमात कार्यरत लाभार्थ्यांशी संवाद साधला. बोरझर गावात राबवण्यात येत असलेल्या मध उत्पादन उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुधाकर नेर्लेकर यांची रचना शिल्पा पटवर्धन यांच्या स्वरात.

मुकुंद काळे यांच्या स्वरात सदानंद डबीर यांची रचना आताच आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक बाबू बिरादार. बाबू बिरादार यांची कावड ही कादंबरी 1982 सालात प्रकाशित झालेली आहे. ही कादंबरी दोन स्तरावर चालते. एक आहे आपला ध्यास जोपासणं, त्यासाठी सर्वस्व सोडण्याची तयारी ठेवणं, घरावर तुळशीपत्र ठेवणं असं आपण म्हणतो तसा. हा ध्यास आहे परमार्थाचा, नादमय भक्तीचा आणि ईश्वराच्या ठाई लीन होण्याचा. दुसरा स्तर आहे प्रपंच, संसार या पलीकडे आणखी काही नसतं हा होय. संसार म्हटलंय की पत्नी, मुलं बाळं, घरदार, सुख या अपेक्षा आल्याच, तर यापासूनच विनमुख होऊन आपल्याच ध्यासाने जगणं म्हणजे सर्वच मोह, माया, लोभ, सुख यापासून अलिप्त राहणं, वाटेल ते शारीरिक मानसिक कष्ट सहन करावे लागतील याचा बाव न करता आपल्याच नादात राहणं. प्रस्तुत कादंबरीमध्ये वरील दोन स्तरावर वावरणाऱ्या दोन व्यक्तिरेखा आहेत. एक आहेत गोरख मास्तर आणि दुसरी व्यक्ती आहे रुक्मिणी, गोरख मास्तरांची पत्नी. मृदुंग वाजविण्यात गोरख मास्तरांचा हात उत्तम चालतो. गावी गावी असे मृदुंग वाजविणारे तयार करणं आणि वारकऱ्यांच्या सोबत विठ्ठलाच्या दारी लीन होणं हा त्यांचा ध्यास. या ध्यासापायी ते आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवतात. गोरख मास्तरांच्या मागे त्यांची पत्नी रुक्मिणी हिची होणारी मानसिक अवस्था एकाकीपणानं कशी घेरली जाते आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. तर दुसऱ्या बाजूला गोरख मास्तर जो ध्यास जपतात त्या त्यांच्या ध्यासात ते यशस्वी होतात का हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांची उकल कशी होते हे पाहणं हे या कादंबरीचं उत्कंठावर्धक यश आहे. कादंबरी वाचत असताना केवळ व्यक्तिरेखांच्या हालचाली आणि त्यांचा प्रवास इतकाच आपल्याला सापडतो असं नाही. ही कादंबरी मानसिक आंदोलनाची स्पंदने टिपणारी उत्तम कादंबरी आहे. कुठेही खळखळाट नाही तर प्रचंड खोली असलेला संथ डो दिसावा अशी. कुठलाही प्रवास कधीच सरळ मार्गी नसतो, तसाच तो एकाच रेषेत नसतो. उंच सखल भाग, वेडी वाकडं वळणं प्रत्येक प्रवासात असतातच. तेव्हा या प्रवासात प्रवासी कसा सामोरा जातो हे पाहणं महत्वाचं ठरतं. त्या त्यावेळेस त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी साथ देते हेही तितकंच महत्वाचं ठरतं. हे स्पष्ट करताना कमळी, रानबा पाटील, वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले महाराज यांचा लेखकाने अतिशय चपखलपणे उपयोग केलेला आहे. कादंबरीतील कथा आणि संपूर्ण वातावरण यांची गुंफण नाजूकपणे तरीही घट्टपणे होणं आवश्यक ठरतं. तसं झालं तरच लेखक यशस्वी होऊ शकतो. तो इथे यशस्वी झालेला आहे असं दिसून येतं. या कादंबरीला वारी,

0: पंढरपूर यांचं वातावरण लाभलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला निरामय परमार्थाचा दरवळ अनुभवास येतो तर दुसऱ्या बाजूला उदगीर देगलूर पासून देहू आळंदीचा परिसर येतो। या सगळ्या परिसरात अनेक व्यक्तिरेखा भेटतात, त्यांना जोडून घेण्यात बाबू बिरादार यशस्वी झालेले आहेत असं ठामपणे म्हणता येतं। बाबू बिरादार यांची लेखनशैली ही वर्तमान आणि भूतकाळ यांना सोबत घेऊन चालते। त्यांची भाषा सहज सोपी आहे आणि तिच्यात अनेक प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर केलेला आहे, त्यामुळे भीमा इंद्रायणी जशा वेगवेगळी रूपे दाखवितात तशी रूप आपल्याला त्यांच्या निवेदनातून दिसून येतात। भक्तिमय वातावरणासाठी अनेक अभंगांच्या ओळी त्या त्या प्रसंगानुसार नेमकेपणाने दिलेल्या आहेत। रामायण महाभारत यांचे संदर्भही तसेच प्रसंगांना उठाव देणारे आहेत। कादंबरीत संवाद फारच अल्प आहेत आणि तेही अल्पाक्षरी अशा स्वरूपाचे आहेत।
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: दुपारचे 2 वाजता आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे नेमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मासेमारीपासून मिळणारे कोळंबीचे उत्पन्न एकतर स्थिर झालेले आहे किंवा कमी होत चालले आहे, त्यामुळे नेमखाऱ्या पाण्यातील कोळंबीची शेती हा एक पर्याय ठरतो. मर्यादित पाण्याच्या क्षेत्रात किंवा कृत्रिम तलाव बांधून समुद्रातील कोळंबी किंवा खाडीतील कोळंबी, बोई, कोंढवा इत्यादी मासे वाढवणे म्हणजे मत्स्यशेती. पण ही शेती फक्त किनारपट्टीवर जिथे खाडीचं किंवा निमखारं पाणी उपलब्ध आहे तिथेच करता येते. यात प्रामुख्याने कोळंबी शेतीचा समावेश होतो. कोळंबी संवर्धनात जागेची योग्य निवड, शेतीच्या पद्धतीनुसार तलावाची बांधणी, पाण्याचा उत्तम दर्जा राखणे, योग्य दर्जाचे बीज, खाद्य पुरवठा आणि सुयोग्य व्यवस्थापन अशा काही मूलभूत स्वरूपाच्या महत्वाच्या गरजा आहेत. मुळात या कोळंबीच्या शेतीसाठी निमखारे पाणीच पाहिजे, त्यामुळे या शेतीच्या भरती आणि ओहोटीवर अवलंबून आणि पंपाद्वारे पाणी घेऊन अशा 2 मूलभूत पद्धती आहेत. आकारमान आणि व्यवस्थापन यावरून कोळंबी शेती 3 प्रकारे विभागात येते. विशालक्षेत्रीय, अर्धसघन आणि सघन. कोळंबी शेती सुरू करताना जागेची निवड आणि तलावाची बांधणी करताना ओहोटीचे प्रमाण आणि वेग, पुराचा धोका, पाण्याचा दर्जा आणि पुरवठा, तसंच क्षारता, तापमान, प्रदूषण इत्यादी गोष्टी पाहाव्या. खाडीच्या जवळ चिखलात किमान 1 मीटर खोलपर्यंत मऊ माती असलेली, शक्यतो सपाट किंवा थोडी उंचावर परंतु भरतीच्या पाण्याने तलावात किमान 1 मीटर पाणी राहील आणि भरती ओहोटीच्या वेळी पाणी सुलभतेने बाहेर सोडता येईल अशी जागा निवडावी. तलावाच्या आसपास नैसर्गिक बीज उपलब्ध असलेली जागा असावी. आम्लयुक्त पाणी प्रदूषण मुक्त असावे. त्याचप्रमाणे वाहतुकीची सोय, गोड्या पाण्याचा पुरवठा, वीज, मजूर इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. तलाव आयताकृती असावे. तलावाचा तळ सपाट आणि पाणी जाण्याच्या मार्गाकडे हळूहळू उतरता असावा. बांधासाठी तलावातीलच माती वापरावी. लहान बीजांसाठी संवर्धन तलावातच एक छोटा संगोपन तलाव पाणी आत घेण्याच्या मार्गावरून बांधावा. बांधाची उंची पाण्याच्या वर किमान 1/2 मीटर असावी. वरची रुंदी 2 मीटर असावी. पाण्याचा दर्जा राखण्यासाठी पाण्याचे तलावातून आत बाहेर अभिसरण अत्यावश्यक असते. म्हणून छोट्या क्षेत्रासाठी उघड्या लाकडी झडपा वापराव्यात. या झडपा साध्या स्वस्त आहेत, परंतु मोठ्या क्षेत्रासाठी सिमेंटच्या खाचेमध्ये बंद अशा झडपा वापराव्यात. झडपांच्या मागे जाळी उभारावी, म्हणजे अनावश्यक गोष्टी तसेच भक्षक मासे तलावात शिरकाव करणार नाहीत. पूर्वतयारीमध्ये तलावातील पाणी काढून टाकून तलाव पूर्णपणे सुकवणे, नांगरणी, चुन्याची मात्रा देणे, मोहाची पेंड आणि अमोनिया वापरणे, खतांच्या मात्रा देणे इत्यादी कामांचा अंतर्भाव होतो. प्रति हेक्टरी 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावी. 1 आठवड्यानंतर बीज साठवणूक करावी. जरुरीप्रमाणे मधून मधून खतांची मात्रा द्यावी. कोळंबी शेतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे पाण्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखणे आणि वरचेवर पाणी बदलणे. भरती ओहोटीवर अवलंबून असलेल्या शेतीत

0: तलावांच्या दोन ओळीमधून पाणी आत घेण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच कालवा असतो, परंतु पंपावर आधारित शेतीत दोन वेगवेगळे कालवे असतात. पाण्याचा योग्य दर्जा राखण्यासाठी क्षारता, तापमान, प्राणवायू, आम्लता राहील असं पाहावं, तसंच प्रदूषण करणारी कोणतीही द्रव्य पाण्यात नसावीत.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताचा आपण ऐकलात. विषय होता निमखाऱ्या पाण्यातील कोलंबी संवर्धन आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्यो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोत्यो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या तीन भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारण, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो, प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
1: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये युज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण हे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशामध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, ते मी अशा रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
1: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ, जसं आहे कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
0: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे. तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेज मध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
0: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
1: हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही. तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे.
0: डॉक्टर, सरते शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा

0: आणि सिंपल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत. 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः आयुसीएन सीईसी म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: आणि खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
0: तीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते

दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आत्ताच आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 दुपार समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आत्ताच आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 दुपार समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: उच्च स्तरीय बैठक की। सरकार ने खुदरा पेट्रोल पंपों से उद्योगों के ईंधन खरीदने पर रोक लगाई। संयुक्त राष्ट्र ने ओमान तट के पास भारतीय नाविकों को ले जा रहे तेल टैंकरों पर हुए हमलों की निंदा की। दिग्गज निशानेबाज और प्रशिक्षक जसपाल राणा का 49 वर्ष की आयु में निधन। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजतात। प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भूषण गोडे यांच्या ख्याल गायनात राग मधुवंती। विलंबित ख्याल एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत ख्याल हा 3 तालामध्ये निबद्ध आहे। विलंबित ख्यालाचे बोल आहेत ख्वाजा बंदे नवाज आणि द्रुत ख्यालाचे बोल आहेत मैं आऊ तोरे मंदरवा। त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे श्याम देशपांडे यांची।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांच्या ख्याल गायनात राग मधुवंती आत्ताचा पण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधन म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधन म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे। नागरिकांना येत्या 27 जून पर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले। मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी

0: गांधीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे, त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा देश ठरला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्यू यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2

0: कांस्य पदक जिंकली होती। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCNC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz ही आहे AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। श्रोतेहो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5 वाजता

0: कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीताची रचना होती जावेद अख्तर यांची, संगीत आर डी बर्मन यांचं. चित्रपट 1942 अ लव स्टोरी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30 आणि रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमात आता ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातील गीत. गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा. गीताची रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत उत्तम सिंग यांचं.

श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30 आणि रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आजचे पाहुणे.

0: अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत होतं ए आर रेहमान यांचं. आणि चित्रपट ताल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
4: नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत राहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत शिवहरी यांचं. डर या चित्रपटातील गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. संध्याकाळचे 5:30 होतात. मुंबई केंद्रावरून आता ऐकूया युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या खास कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण गायत्री
2: आणि मी मानस
1: तुम्हा सर्वांचं युववाणी कार्यक्रमात स्वागत करतो.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर R.A. भालचंद्र यांच्या स्मृती

0: प्रीत्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला आणि गायत्री आपण अनेकदा रक्तदान अवयवदान याबद्दल ऐकतो पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे दोन अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात. किती सुंदर कल्पना आहे ना की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल.
0: खरंय, खूपच भावनिक विचार आहे. आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत.
1: आणि अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती प्रकाश आणू शकतं ना.
0: गायत्री खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल.
1: अरे मला पण माहितीये का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते.
0: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतर ही कोणाच्या आयुष्यात उजळ ठेवू शकतो.
1: एक्झॅक्टली.
0: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते, चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो.
1: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत.
0: हो, आज आपण भेटणार आहोत अशा दोन तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ऍप तयार केलंय.
1: हो ना, आणि आजची ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो.
0: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होत आहे आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचली बरं का.
1: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं.
0: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का?
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते.
0: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास.
1: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात.
0: चला तर मग आता वेळ झालीये आपल्या आजच्या मुलाखतीची. आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपल्यातलेच काही युवा मित्र आलेले आहेत ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा. या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ऍप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ऍप कसं निर्माण केलं आणि त्या ऍपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. थँक्यू गायत्री.
1: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का?
2: माझे वडील ऍडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवाने 4 वर्ष आधी अंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता आणि लेट ब्लाइंडनेस आल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या याच्यामुळे खूप त्रास यायचा. आता एआय चांगलं झालंय की एआय ची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली तर आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवलं होतं स्टार्टिंगला.
1: तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवलं होतं, 1 पेज, की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनीचा गुगल एआय वापरून हा ऍप केला, की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट्स वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
1: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी, त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला. तो आधी खूप सोपा ऍप होता की वन बटन ऍप होता. त्याच्यानंतर

0: मी हा माझ्या मित्रांना सांगितलाय, डॉक्टर ओजस मुंद्रा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
1: बरोबर.
0: आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी आर आर बाहेती शाळा आहे मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम म्हणून मग आम्ही जाऊन भेटीगाठी करून पुढे नेला ऍप.
1: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी ते ऍप बनवलंस पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
2: एक तर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट ॲज केपेबल. पण तिथे जाऊन आम्हाला हे कळालं ते स्वतःचं सगळं काम करतात, त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे गृह उद्योग हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो इनिशियल ऍप सुद्धा त्यांना खूपच छान वाटला आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसते ही.
1: अच्छा, म्हणजे ते ऍप तुम्हाला सांगतं का?
2: तर त्याच्यानंतर मी बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात. जसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पळतात किंवा काय, तर ऍपनी ते बघू शकतात की या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात. मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे डाग वगैरे दिसत नाही, हे सगळं. तर हे जे आमची समस्या आहे, ते किचन मध्ये असो, त्यांच्या वर्कशॉप मध्ये, ऑफिस मध्ये, एज्युकेशन मध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशन साठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे, कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात. तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स आहेत ते खूप काही ब्रेल मध्ये नव्हते,
1: तर त्यांचे पण कमी प्रमाणात
2: होते आणि त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे मग ते ऐकायचे. पण ह्याच्याने ते डिपेंडन्स वाढतो
1: आणि वेळ पण खूप जातो, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची.
2: म्हणून हे एक होतं शिक्षणात. मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते आणि हे जे एकदा त्यांनी कन्व्हर्ट केलं फाईल ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
1: ओके, म्हणजे ऍपमध्ये.
2: हो, तर त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम जे रात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलं आणि मग 8-9 वर्जन नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
1: नक्कीच. तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं, पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे, तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
0: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये. तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप मी ते विचार करून केलाय की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले, स्मार्ट व्ह्यू, रीड टेक्स्ट, आस्क एनिथिंग ऑन इमेज अँड आस्क एनिथिंग टू जेमिनी. हे 4 बटन कसे आहेत. पहिला बटन स्मार्ट व्ह्यू, जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो, तो एआय ला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर या स्टुडिओचा फोटो घेतात, इथं टेबलवर हेडफोन आहेत, कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही, तुमचे कसे कपडे घातले, तुमचा चष्म्याचा रंग काय, तुमचे केस कसे आहेत, नंतर मागे स्पीकर आहेत, तुमचे किती मागे स्पीकर आहे, मागच्या भिंतीचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरं आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल. जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा, तर आपले जे जुने ओसीआर ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्या ऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं, जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की ह्याला कळतं की कुठून वाचायचं, कुठे थांबायचं, पेज नंबर वेगळा, हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन इमेज हा तिसरा बटन आहे. हा असा आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल तो एक फोटो घेईल, तर माईक ऑन होतं, मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात, फोटो घेतात, ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे, तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो आणि फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का, फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही, त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही, त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का, असे सगळे उपयोग आहेत.
1: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
0: आणि एआय ची एवढी ही आहे आता क्षमता की आणि थोडं आपण ऍज आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो एआय बनवलाय की त्याच्यामुळे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगला डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
1: नक्कीच, खूपच

0: तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात, पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय, तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली?
1: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघं, आणि याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं आणि यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीत जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानेच त्यांना एवढं लाभ झाला. हा तर हा आमच्याकडे आला हे असं मी करतोय. आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशात आणि विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथं गेलो आणि पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून त्यांचं जे हे चेहऱ्यावर स्माइलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
0: बरोबर.
1: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचा, पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला आमच्या फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं आणि आज 8-9 इटरेशन्स किंवा वर्जन्स नंतर हा फायनल ऍप तयार झाला ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून वर्जन्स करणार
0: आहे. म्हणजे ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
2: मोठी लिस्ट आमच्याकडे एक.
0: अगदीच अगदीच. बरं, मला सांगा की लेट्स सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं, त्यामध्ये काही स्टोरी आहे का?
1: लेट्स सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाइड नव्हता. आमच्याकडे 50 नावांची लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया, पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा आहे, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आहे आणि लोकांची मदत करायची. म्हणून आम्ही लेट्स सी हा नाव ठेवलं, कारण की हा फक्त 2 सिलेबल्सचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्याने आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट सी, सगळे बघूया, अँड सगळ्यांसाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण शोधणं पण आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल म्हणून आम्ही लेट सी हा नाव चूज केला.
0: ओके. तर रोजस मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय, पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
1: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत जसं जेमिनाय असो किंवा चॅटजीपीटी असो हे खूप छान ऍप्स आहेत, पण ते एक असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते.
0: तर आम्ही
1: आम्ही हे ऍप जे बनवलंय दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीचे जे लोक आहेत त्यांना हे मदत होतो ह्या ऍपनी. तर सर्वात आधी विचार होता की एकच बटन ठेवूया, पण त्यांच्यासाठी आपण जसं बघू शकतो त्यांच्यासाठी फक्त हिअरिंग एक चांगलं सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून आपण ते सॅच्युरेट नाही करू शकत.
0: बरोबर.
1: म्हणून आम्ही बटन्स पण टाकले. 5-10 मिनिट्स लागतात त्यांना शिकवल्यानंतर ते ऍप वापरू शकतात.
0: अच्छा. जेव्हा शिकवण्याची गरज आहे समजा
2: शिकवण्याची गरज पेक्षा आपण असं म्हणू शकतो की हा ऍप वापरायला खूप सोपा आहे, पण ह्या ऍप काय काय करू शकतो जी क्षमता काय काय ही खूप मोठी गोष्ट शिकायची. म्हणजे आता जसं मी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वाचणं झालं तर हे अन्य लोकांना माहित नसतं की हा ह्याचं उत्तर देऊ पण शकतो की कुठली गोळी आहे त्याचा ही हा ऍप त्याची गोळीबद्दल माहिती सांगणं की ह्या गोळी कशाची आहे ह्याची एक्सपायरी डेट काय आहे नंतर प्रिस्क्रिप्शनवर ही कधी खायची सकाळी की रात्री तर असे जे प्रश्न विचारायचे तर हे क्षमता नाही. तर भाज्यांबद्दल सांगणं ही क्षमता
0: त्यांना माहिती पाहिजे की हे काय काय
2: करू शकतं. हा
1: म्हणजे फोन उघडणं आणि फक्त फोटो घेणं आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार 1-2 मिनिटातच, पण ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय आहे ते कळण्यात थोडं आम्हाला वेळ द्यावा लागतं, कारण की एज्युकेशन मध्ये ते त्याच्यात हे कन्वर्ट करू शकतात त्यांचे नोट्स हँड रिटन नोट्स टेक्स्टबुक्स कन्वर्ट करू शकतात, कामात काही पण खत आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत वाचू शकतात, किचन मध्ये जसं यांनी सांगितलं भाज्या आणि दूध वगैरे काही खराब झालं की नाही ते बघू शकतो आपण, हेल्थ केअर मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहे, मग बाकी युटिलिटी ऍप्लिकेशन असे जसं त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना बघायचं की काय कपडे घालायला पाहिजे. आता मोजे 8-10 ठेवले असणार त्यांना कळणार नाही की कोणतं कोणतं आहे, ते विचारणार की लाल रंगांचे दोन्ही मोजे कुठे आहेत, तो सांगेल की एक इकडे ठेवलं एक इकडे ठेवलं तो तुम्ही घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर कपड्यांवर पण काही दाग आहे की नाही ते बघू शकतो. आणि एक खूपच छान फीचर डेव्हलप केला यांनी आणि श्रीनिवासनी ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं, जसं मी हे पेन कुठे ठेवलं लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतलं तो सांगेल आणि 5-10 मिनिटं

0: मी शिकवलं त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो, कारण की आम्ही काहीतरी लपवणार, मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्स मध्ये नाहीये, ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात, तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार. ऑटो ट्रान्सलेटने काय होतं, ते काही पण साईन बोर्ड टेक्स्ट बुक कशाचं पण फोटो काढणार, ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेट.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साईन बोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
0: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू चायनीज रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो, आणि जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर तो मराठीत करेल, इंग्लिश सांगितलं इंग्लिश
1: सांगाल त्या भाषेत.
0: तर अशी भाषेचा आपण हे केलंय की जसं भारत ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार नंतर, तर अशा भाषा असतात की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा, खूपच छान. तर शौनक मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय, तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
0: गायत्री, म्हणजे अडचण तर काही आली नाही, कारण की आता आपल्याकडे एआय आलं, तर एआय मुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघ जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला. तर मग तिघांचं तो एक होता आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत जाणं, त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय, ह्या आपला नाही हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय. पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा, आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक मला सांग, ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल, तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
0: विशेष तर पहिला मी म्हणेन माझे स्वतःचे वडील.
1: अगदीच.
0: ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक आहेत त्यांना दाखवतात आवर्जूनी की हा म्हणजे मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकून झाले तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरं एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती आणि तर त्यांना जेव्हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण मला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा जसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच. म्हणजे त्यांनी तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते, आपण जे केलंय त्याचं सार्थक झालं
0: आणि वापरतंय ते, वापरणारी गोष्ट आहे जी
1: गोष्ट आहे. अगदीच, अगदीच.
0: आणि अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलोय तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप देतात त्यांना, एका बालकाला नवीन खेळणा भेटला तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते, तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे. आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजीराजे ज्योतिबा फुले आंबेडकरचे चित्र होते आणि काही काही त्यांना अजून माहित पण नव्हते कारण की त्यांनी कधी बघितले नाही
1: किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं
0: नसेल. आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचा जन्म झालं, त्यांनी काय काम केलं आहे आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला, ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं,
0: ते तुम्हाला विचारायचं आहे. आता हे आपल्याला शिकवायचं. आता त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे, तर त्या ऍपने सांगितलं इथे चार महारथींचे फोटो आहेत माझे. त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण, शिवाजीराजे, तर त्यांच्याबद्दल माहिती सांग. तर तो फक्त फोटोची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अव्हेलेबल आहे ती पण माहिती सांगेल.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते आपल्यावरती.
0: आपल्यावर.
1: ओके.
0: ऍपवर जे एक ग्रीन

0: कारण आहे. तुम्ही त्याच्यासोबत काही पण जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन आहेत, 1,000-2,000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं, ते सगळे फंक्शन आहेत आणि ते फ्रीमध्ये आहेत.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण, त्यांना तर फायदा होईलच पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस, आपण तुमच्या ऍप बद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे, पण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत. तर मला सांग की तुमचा हा जो ऍप आहे लेट्सी ऍप, तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा?
0: लेट्सी हा ऍप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोर वर अवेलेबल आहे. बहुतेक मोर देन 100 डाउनलोड ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबाद मधून.
1: अरे वा.
0: अँड हा ऍप 6 अक्षर आहेत, LETSEE, लेट्सी, हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ऍप आहेत. आपण सूर्यासारखं दिसणारा चिन्ह जे आहे ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे, हा ऍप आपण रेकॉग्नाइज करून डाऊनलोड करायचं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ, याच्यावर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसं डाऊनलोड करायचं आणि कसं हे वापरायचं. दोन नंबर्स आहेत, एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, 7796624225, आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे, ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्याने तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ऍप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट आहेत हे दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही या नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
2: माझा वैयक्तिक नंबर आहे, तर काही कोणाला ऍप डाऊनलोड कसा करायचा, वापरायचा कसा, युट्यूबवरून पेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचं आहे, आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये, त्यांना अजून काही वाटतंय की हे पण
1: ऍड करायचे असेल
2: तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ताकि आम्ही जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात.
1: नक्कीच. तर शौनक आणि ओजस, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट्सी या ऍप विषयी आम्हाला माहिती सांगितली, आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय?
2: आम्ही फक्त एवढं सांगू की हा ऍप आवर्जून वापरा, आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचा फक्त एकच उद्देश होता की आवर्जून आहे की तुम्ही डाऊनलोड करा, वापरा, काही फीडबॅक असेल तर सांगा, काही इश्यू असेल ते सांगा.
0: हा ऍप एकदम निःशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम, जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ऍप बनवलं यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही, आणि हा ऍप अजून खूप वर्जन येणार. तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ऍप डाऊनलोड करावे आणि ह्याचं हे टेक्नॉलॉजीचा AIचा लाभ घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच, खूप सारे जण हे ऍप डाऊनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
2: धन्यवाद गायत्री. थँक्यू गायत्री, आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलात शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट्स सी या ऍप विषयीची माहिती.
3: तर मित्रांनो, आवडली ना आजची ही मुलाखत?
1: हो, मला तरी वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ऍप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात, हे बघून ना खूप छान वाटतंय.
3: खरंय. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
4: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सगळेजणही या कार्यक्रमातून प्रेरणा घ्याल आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनायचं नक्की ट्राय कराल.
1: मित्रांनो, आजचा दिवस फक्त माहिती घेण्यासाठी नाही तर एक विचार मनात ठेवण्यासाठी आहे. आपल्या जाण्यानंतरही आपण कोणासाठी प्रकाश बनू शकतो.
0: खूपच सुंदर विचार आहे. याबरोबरच आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण गायत्री देवडे
1: आणि मी मानस रोंघे
0: तुमचा निरोप घेतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित बनसोडे.
0: स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.
1: बाय बाय फ्रेंड्स.
0: नमस्कार.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
3: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
5: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.
6: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि पिछले 12 वर्ष में सरकार ने महिलाओं के नेतृत्व वाले विकास को आगे बढ़ाने के लिए काम किया है. सोशल मीडिया पोस्ट में आज श्री मोदी ने कहा कि ड्रोन टेक्नोलॉजी जैसे उभरते क्षेत्रों में महिलाओं की बढ़ती भागीदारी से अवसरों के नए रास्ते खुल रहे हैं. उन्होंने कहा कि वित्तीय समावेशन और उद्यमिता से लेकर शिक्षा, स्वास्थ्य देखभाल, साफ सफाई, आवास, खेल, विज्ञान और शासन तक महिलाएं अलग अलग क्षेत्रों में अहम भूमिका निभा रही हैं. गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सरकार अमरनाथ यात्रा करने वाले भक्तों के लिए सुरक्षा और सुगम तीर्थ यात्रा अनुभव प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है. श्री शाह ने आज नई दिल्ली में श्री अमरनाथ यात्रा की तैयारियों की समीक्षा की. बैठक में सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

कार्यक्रमाच्या या रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम. यामध्ये पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. संध्याकाळी 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. रात्री 8 वाजता आपण ऐकाल एक गाणे ताजेतवाने. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 कव्वाली आपण ऐकू शकाल.

45 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10 आजचे पाहुणे. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये दिनकर पणशीकर यांचं गायन, राग आहे नंद.

उद्या 13 जून 2026 वार शनिवार आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल सकाळी 5:50। सकाळी 6:05 गिर्वाणवाणी यामध्ये नवग्रह स्तोत्र आपण ऐकाल। स्वर आहे मोरेश्वर घैसास यांचा। सकाळी 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल। संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती। हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम याविषयी लेखक आणि निवेदक प्राध्यापक बापूराव आन्हळे यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल। सकाळी 6:55 उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल। सकाळी 7:00 सुविचार आणि काही निवेदनं। 7:10 प्रादेशिक बातम्या। श्रोतहो सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। 7:40 आपण ऐकाल गाणी मनातली। सकाळी 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात। 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल।

सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी यामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आपण ऐकाल सांगली विशेष हा कार्यक्रम. 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. 9:40 नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:00 आपण ऐकू शकाल. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील या लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. श्रोतहो सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यामध्ये द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी मेयर या कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमात गेली 50 वर्षांहून अधिक काळ सेवाभावनेने संस्कार वर्ग आणि पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत

आकाशवाणी सांगली निर्मित या कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्येच आपण ऐकू शकाल प्राध्यापक रूपाली वाडेकर यांच्या कविता, तसंच अथ योगानुशासनम हा कार्यक्रमाचा भाग पहिला. सहभाग आहे प्रणवती पिसे. आकाशवाणी सांगली निर्मित हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात. दुपारी 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, स्वतः दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

श्रोतहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, संध्याकाळी 6:05 आपण ऐकाल लोकसंगीताचा कार्यक्रम, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेती कशी फायद्याची होईल याविषयी प्राध्यापक सुहास श्रीपती माने यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, रात्री 8:15 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका हा कार्यक्रम आपण ऐकाल, रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतहो, याशिवाय नेहमीच्या वेळी बातम्या प्रसारित होतील. ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आता ऐकूया कुटुंब स्वास्थ्य. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. तर आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपण ऐकूया पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला.
2: सर, लहान मुलांमध्ये सुद्धा पोटदुखीच्या तक्रारी कायम सुरू असतात, तर यामागं काय कारण असतील आणि याच्यावर काय उपचार पद्धती अवलंबली जाते?
3: लहान मुलांमध्ये पोटदुखीचं प्रमाण फार जास्त असतं आणि बऱ्याच वेळा फार जास्त लहान वयोगट, जसं 2 ते 4 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा लहान वयोगट असेल, ते तुम्हाला व्यवस्थित कन्व्हे पण नाही करू शकत की मला होत आहे काय. ॲक्च्युली लहान मुलांमध्ये जे कारणं आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन. अडल्टपेक्षा पण ते चिल्ड्रनमध्ये जास्त कॉमन असतं.
2: अच्छा.
3: स्पेशली जे नुकतीच शाळेत जाणारी जायला लागलेली मुलं असतात त्यांच्यामध्ये बद्धकोष्ठता खूप कॉमन असते. त्यांच्यामध्ये काही सवयी असतात, जसं खेळमध्ये संडासचा जो रिफ्लेक्स येतो त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, शौचाची एक योग्य वेळ नसणं, त्यामुळे बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढतं. व्यवस्थित जर टॉयलेट ट्रेनिंग झाली नसेल अशा मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण जास्त असतं. यासोबतच बाकी काही असं फूड पॉइझनिंग लहान लेकरांमध्ये फार कॉमन असतं. पॅरासाईटचं मातीमध्ये खेळतात, पॅरासाईटचं इन्फेक्शन झालं, बाहेर कुठेतरी काहीतरी खाल्लं त्यामध्ये त्यांना बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं, व्हायरसचं इन्फेक्शन झालं. या सगळ्यांसोबत काही सिरियस गोष्टी पण असतात, जसं अपेंडिक्सवरती सूज येणं, इन्फ्लामेटरी बाउल डिसीज नावाची गोष्ट असते, जी डिसीज असतो जो लहान लेकरांमध्ये कॉमन असतो बराच, आणि ॲलर्जी पण असतात ज्या लहान मुलांमध्ये कॉमन आहेत. ह्या सर्व गोष्टींमुळे पोटामध्ये दुखणं हे कॉमन असतं. त्यामुळे पोटदुखी मुलांमधलं सिमटम कधीही दुर्लक्षित व्हायला नको, त्याचं योग्य वेळी

0: गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्टकडे जाऊन गायडन्स घ्यायला हवं की यामागे कारण काय. कारण साध्या कारणांपासून ते सिरियस कारणांपैकी, जसं मी आता उल्लेख केला, कुठले असू शकतं.
1: लहान मुलांसोबतच मोठ्या किंवा वयस्कर लोकांमध्ये सतत गॅस होणं किंवा पोट फुगणं याकडे दुर्लक्ष करणं की जे धोकादायक ठरू शकतं.
0: वयस्कांमध्ये पोट फुगणे, ॲसिड होणे, जळजळ होणे हे सिम्पटम फार कॉमन आहेत. यामध्ये 60-80% म्हणजे जास्तीत जास्त फंक्शनल डिस्पेप्सिया असतो, म्हणजे काही सिरियस कारण नसतं. पोटातील अन्न व्यवस्थित समोर ढकलले जात नाही आतडीमध्ये, आणि जेवल्यावरती पोट जठर रिलॅक्स होत नाही, जे जास्तीत जास्त अन्न घेण्यासाठी उपयोगी ठरायला हवं ते होत नाही, त्यामुळे फंक्शनल डिस्पेप्सिया होतो. पण त्यासोबतच बाकी येणारी कारणं म्हणजे पेप्टिक अल्सर डिसीज, पोटामध्ये काही अल्सर झाले त्यामुळे पण पोटामध्ये दुखणं, पोट फुगणं, जळजळ होणं या गोष्टी येतात. पण काही प्रमाणामध्ये 1-2% लोकांमध्ये पोटाचे जे सिरियस आजार आहेत कॅन्सरसारखे ते पण असू शकतात वाढत्या वयासोबत. त्यामुळे वयस्कांमध्ये स्पेशली 50 वर्षांवरील वयोगटामध्ये पोट फुगणे अशासारख्या गोष्टी दुर्लक्षित व्हायला नकोत.
1: सर, कॉन्स्टिपेशन आणि पाईल्स म्हणजे मुळव्याध यांचा आपापसात काय संबंध आहे?
0: गुड क्वेश्चन. कॉन्स्टिपेशन, पाईल्स यासोबतच भगंदर जे फिशर, हे दोन पेरियानल डिसीज जे आहेत, पाईल्स आणि फिशर, या दोघांचा पण बद्धकोष्ठतेसोबत फार जवळचा संबंध आहे. बद्धकोष्ठतेमुळेच ह्या गोष्टी होतात. जसं पाईल्स फॉर्म तेव्हाच होतं जेव्हा फार घट्ट संडास वारंवार प्रेशर सहित गुदद्वारामधून पास होते, त्यामुळेच पाईल्स फॉर्म पण होतात आणि त्यातनं ब्लीडिंग पण होते. आणि दुसरं जे आहे फिशर, भगंदर, त्यामध्ये घट्ट संडास गुदद्वारातून पास झाल्यामुळे भगंदर होतं, त्यासोबतच जेव्हा फिशर होतं त्यानंतर संडास होताना आपोआप जो स्पिंचर असतो खालचा तो कॉन्ट्रॅक्ट होतो, त्यामुळे संडास होत नाही आणि त्यामुळे संडास आणखीन घट्ट होते, म्हणून एक विशेष सायकल चालते.
1: बऱ्याचदा बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळं किंवा चुकीच्या ठिकाणी अस्वच्छ ठिकाणी खाल्ल्यामुळं एक कॉमन आजार दिसून येतो, तो म्हणजे फूड पॉयझनिंग, विषबाधा. तर ह्या विषबाधेच्या संबंधी कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे?
0: विषबाधा फक्त बाहेरच्या जेवणामुळेच नाही होत, तर ते घरातलं पण अस्वच्छ जेवण असो किंवा साठवलेलं जेवण असो ज्याबद्दल मी सांगितलं त्यामुळे होतं. त्याची लक्षणे तर मी आत्ताच उल्लेखित केली. तर सगळ्यात इम्पॉर्टंट घ्यावायची काळजी जी आपण घरापासून सुरू करू शकतो म्हणजे जेवण बनवताना त्याची स्वच्छता. दुसरं, शिळं अन्न खाऊ नये. जर अन्न शिळं होत असेल 2 तासापेक्षा बाहेर राहायला नको. तुम्ही ते रेफ्रिजरेट करून ठेवू शकता आणि नंतर खाऊ शकता, पण बाहेर जास्त 2 तासापेक्षा जास्त वेळ अन्न ठेवायला नको. आणि मांस व्यवस्थित शिजवायला हवं, नाहीतर त्यात पॅरासाइटचे इन्फेक्शन होतात. आणि बाहेरचं अस्वच्छ ठिकाणचं अन्न खाणं टाळायला हवं आणि पाणी पिणं टाळायला हवं. पाणी शक्यतो आरोचं, फिल्टरचं असंच प्यायला हवं. बऱ्याचदा पेशंट्स असे येतात ज्यांचं ओपन सोर्स वॉटर जे असतात, नदी वगैरे यांच्यातून डायरेक्ट पाणी घेऊन आलेले असतात, त्यांच्या घरी पण तसंच पाणी पितात, त्यामुळे हेपॅटायटिस ए सारखे काविळचे आजार पण होऊ शकतात.
1: अच्छा सर, आपण लहान मुलांमध्ये जंत ही समस्या बघतोच, यासोबतच लहान मुलांसोबत मोठ्या माणसांमध्ये जंत होतात का आणि त्याचं औषध कोणत्या वयापर्यंत घेणं अपेक्षित आहे?
0: जंत कॉमनली तर मुलांमध्ये होतात लहान वयोगटामध्ये. जसं की नॅशनल डिवर्मिंग डे गाईडलाईन्स ज्या आहेत इंडियाच्या, त्याच्यानुसार त्यांचं टार्गेट पॉप्युलेशन आहे 2 इयर्स टू 19 इयर्स. परंतु त्यापेक्षा जास्त वयोगटामध्ये पण वर्म इन्फेस्टेशन म्हणजे जंत होणं कॉमन आहे.
1: अच्छा.
0: आमच्या कितीतरी एंडोस्कोपी कोलोनोस्कोपीमध्ये आम्हाला तशा फाइंडिंग मिळाल्या आहेत, हुकोम्स मिळालेत, तर ते अडल्टमध्ये पण तेवढंच कॉमन आहे. आणि याची ट्रीटमेंट सहज अवेलेबल आहे. अल्बेंडाझोल नावाची टॅबलेट असते 400 mg, त्याचं दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी ती घ्यायला हवी. स्पेशल जसं मी वयोगट सांगितलं 2 टू 19 इयर्स या वयोगटातील. परंतु अडल्टमध्ये पण जेव्हा असे जंत आढळून येतात किंवा तसा इन्फेस्टेशन सस्पेक्ट होतं किंवा डायग्नोज होतं, तशा कंडिशनमध्ये आपल्याला ही मेडिसिन द्यायला लागते. तसंही जंताचं औषध घेण्याचं टार्गेट पॉप्युलेशन जे मी सांगितलं 2 टू 19 इयर्स, त्यामध्ये ते रेग्युलर घ्यायला हवं. आणि त्यानंतर पण तुम्ही घेऊ शकता वर्षाकाठी ही टॅबलेट. आणि स्पेसिफिकली जर जंताचं निदान आढळलं किंवा आम्ही सस्पेक्ट करत असू तर आम्ही ते देतो.
1: सर, आपण आता पचन संस्थेविषयी बोलतोय, तर पचन संस्थेचा महत्वाचा घटक तो म्हणजे यकृत. तर या यकृताचं आपल्या शरीरातलं महत्व काय?
0: यकृत हा आपल्या शरीरातील फार महत्वाचा

0: चा अवयव आहे, त्याचे काम भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे मी तीन चार मेन्शन करेल आता, त्यामध्ये बाईल म्हणजे पित्त तयार करणे, जे आतडीतून जेवणातील लिपिड्स म्हणजे चरबीयुक्त घटक जे असतात ते शोषून घेते, साठवते. त्यासोबतच चरबीत विरघळणारे जे व्हिटॅमिन्स असतात, व्हिटॅमिन ए, डी, ई, के, हे शोषण करून घेतं. त्यासोबतच ड्रग मेटाबॉलिझम, म्हणजे आपण जे काही गोळ्या औषधं घेतो किंवा चुकून कुठले टॉक्सिन घेतले, अल्कोहोल झालं, यांचे चयापचन करून त्याला शरीराबाहेर काढण्याचं काम लिव्हर करतं. त्यासोबतच बऱ्याच गोष्टी तयार करण्याचं काम लिव्हर करतं, जसं की अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन यासारखे प्रोटीन, प्रोटीन सी, यस, यासारखे फार महत्त्वाचे प्रोटीन लिव्हर तयार करत असतं.
1: सर, आजकालच्या तरुणांमध्ये फॅटी लिव्हर ही एक कन्सेप्ट त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते, तर फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ह्याचं प्रमाण आजकाल यंग जनरेशनमध्ये जास्त का वाढतंय?
0: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी साठणे. आता हे धोकादायक का आहे, तर ते लिव्हरच्या ज्या पेशी असतात हेपॅटोसाइट्स, त्यांना इजा करतं, त्यांना डॅमेज करतं. जसं आधी फक्त फॅट्स असतं ज्याला आम्ही स्टिआटोसिस म्हणतो, त्यानंतर जेव्हा ते फॅट लिव्हरच्या सेल्सना डॅमेज करायला सुरुवात करतं त्याला आम्ही स्टिआटोहेपॅटायटिस म्हणतो. आणि त्यानंतर हे जर इन डॅमेज वाढत गेलं तर त्याचं अवसान शेवटी लिव्हर सिरॉसिसमध्ये होतं. त्यामुळे ही एक सिरियस बाब आहे, त्याला वेळीच कंट्रोल करणं तेवढंच आवश्यक आहे आणि निदान होणं पण.
1: अच्छा,
0: आणि हे वाढतंय का? जसं मी मेन्शन केलं की व्यायामाची कमी, सेडेंटरी लाईफ, त्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत, लठ्ठपणा, डायबेटीसचे वाढते प्रमाण, आहारामध्ये मग मद्यप्राशनाचं प्रमाण वाढलं, सोडा, एनर्जी ड्रिंक, हे कॅन्डी, कुकीज, केक या गोष्टी, किंवा जे सॅच्युरेटेड अँड ट्रान्स फॅट्स असतात जसे बटर, चीज यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढणं, तळलेले पदार्थ जास्त खाणं, या सगळ्या गोष्टींमुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं आहे. आणि बरेच तरुण माझ्याकडे येतात काही नॉन स्पेसिफिक गॅस्ट्रो कंप्लेंट घेऊन, त्यांचं मी जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा बरंच फॅटी लिव्हर त्यात आढळून येतं. आणि त्यासाठी एक टेस्ट असते, फायब्रोस्कॅन, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कळतं की लिव्हरमध्ये किती प्रमाणामध्ये चरबी साठलेली आहे आणि त्याचं प्रमाण हल्ली जास्त वाढायला लागलं आहे.
1: सर, पोटांच्या आजारांमध्ये एक महत्त्वाचा आजार येतो तो म्हणजे कावीळ, तर ह्या कावीळचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याबद्दल काय माहिती श्रोत्यांना सांगाल, किंवा याच्यासाठी जी लस दिली जाते प्रतिबंधात्मक याचा किती फायदा होतो?
0: ॲक्च्युली कावीळ म्हणजे हेपॅटायटिस हे बऱ्याच कारणांमुळे होतं. त्यातली काही महत्त्वाची कारणं म्हणजे इन्फेक्शन, जसं हेपॅटायटिस ए, बी, सी, ई, कधी कधी डी, आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील, पॅरासाइटचे इन्फेक्शन असतील, त्याच्यामुळे पण होतं. त्यासोबतच टॉक्सिन हा पण एक फार महत्त्वाचा कारण आहे. टॉक्सिन्समध्ये अल्कोहोल येतं, काही औषधी येतात आणि काही कारणं अशी असतात जे वयानुरूप येतात. जसं बाळांमध्ये बिलिरियाट्रेझिया, कोलेडोकल सिस्ट नावाचे आजार असतात आणि शुगरमुळे पण जेव्हा स्टिआटोहेपॅटायटिस होतं त्यामध्ये पण कावीळ दिसू शकतो. इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे ऑटोइम्युन हेपॅटायटिस नावाचा आजार असतो, त्याच्यामध्ये पण येऊ शकतं. विल्सन्स डिसीज, हिमोक्रोमॅटोसिस आणि काही जेनेटिक कारणं. कावीळ प्रकारामध्ये याची लक्षणं आधी बघायला हवीत, कारण लक्षणं याची फार आय कॅचिंग असतात, त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या फॅमिली मेंबरला हे होत असेल तर आपण ते लगेच कॅच करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं थकवा येणं, जे दुर्लक्षित होऊ शकतं. परंतु जेव्हा कावीळ सुरू होतं म्हणजे लघवी, जास्त पिवळसर होणे, डोळे पिवळे होणे, ह्या गोष्टी सुरू होतात. त्यासोबतच हा आजार जेव्हा वाढतो, कावीळ आजार, त्यासोबत मग त्याच्यासोबतचे कॉम्प्लिकेशन येतात. म्हणजे बॉडीमध्ये जर अमोनिया वाढला तर जास्त झापड लागणे, जास्त झोप येणे आणि इरिलेव्हन टॉक करणे, बरळणे, कधी कधी रक्तस्त्राव होतो, जसं रक्ताची उलटी येणे, काळी संडास होणे, पोटात पाणी भरणे, पायावर सूज येणे, ह्या गोष्टी होऊ शकतात जेव्हा लिव्हरचं डॅमेज वाढतं. तुम्ही लसीकरणाबद्दल बोललात, लसीकरण हे स्पेशली हेपॅटायटिस बी साठी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते फार इफेक्टिव्ह आहे. जसं आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आपल्या स्पाउजला जर हेपॅटायटिस बी असेल तर सर्व फॅमिली मेंबरची स्क्रीनिंग व्हायला हवी की त्यांच्यामध्ये कुणाला हेपॅटायटिस बी आहे का, सर्वात पहिल्यांदा. आणि हेपॅटायटिस बी असेल तर त्याची ट्रीटमेंट सुरू व्हायला हवी आणि जर नसेल तर त्याचे लसीकरण व्हायला हवे. आणि लसीकरण पण काही अवघड नसतं. एक इंट्रामस्क्युलर दंडामध्ये इंजेक्शन देतात, तीन इंजेक्शन असतात, एक आज दिलं सपोज तर एक दुसरं एका महिन्यानी आणि तिसरं 6 महिन्यानंतर, असे 3 डोस असतात ज्यामुळे तुम्ही हेपॅटायटिस बी साठी पूर्ण इम्युन होऊ शकता.
1: सर, हे हेपॅटायटिस बी ची जी लस आहे ती नक्की कोणी घेतली पाहिजे?
0: हेपॅटायटिस बी ची लस नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये आहे, प्रत्येक बाळाला दिली जाते. आणि अडल्ट बद्दल तुम्ही बोलाल तर लसीकरण ही सर्वांमध्ये पण देऊ शकतं, पण स्पेशली टार्गेटेड पॉप्युलेशन कोण आहेत ज्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये हेपॅटायटिस

0: हेपेटायटिस बी कोणाला झाला आहे ज्यांच्यामध्ये आढळून येतं, जसं बऱ्याचदा पेशंट कावीळची कंप्लेंट घेऊन येतात किंवा बऱ्याचदा कोणी ब्लड डोनेट करतात आणि त्यामध्ये हेपेटायटिस बी आहे असं आढळून येतं, अशा कुठल्या पण प्रकारे जेव्हा हेपेटायटिस बीचं निदान होतं तेव्हा त्याच्या फॅमिली मेंबरनी जागरूक राहायला हवं, कारण तो संसर्गजन्य आहे, तो बऱ्याच मार्गातर्फे पसरू शकतो. त्यासाठी आधीच सतर्क होऊन आपण व्हॅक्सिनेशन घ्यायला हवं.
1: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला. श्रोतेहो, आपल्या पचन संस्थेविषयी आणि त्याचं आरोग्य कसं सांभाळायचं याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो नमस्कार.

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.

श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30 आणि रात्री 10:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

0: अजून 30 मिनिटांनी आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7 वाजतात. मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स मध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तावेजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधी

0: वृद्धीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती A.S. चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मीफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

0: थे। उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे। उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे। भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल। यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत। भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे। हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे। टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे। आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला। याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला। टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे। 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे। पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला। कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला। गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: मध्यम लहरी 239.81 MHz अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 7:10 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे कडधान्यांचे बाजारभाव।

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे कमाल आणि किमान बाजारभाव असे आहेत. मिरची देशी किमान 15,000 रुपये आणि कमाल 27,000 रुपये. सोयाबीन 4,200 रुपये ते 4,800 रुपये. तूर 8,000 रुपये ते 8,500 रुपये. हरभरा 6,000 ते 6,500 रुपये. धने 12,000 ते

16,000 रुपये, मूग 9,000 रुपये ते 11,000 रुपये, मटकी 14,000 ते 17,000 रुपये, ज्वारी शाळू 4,200 रुपये ते 6,000 रुपये, गहू 2,800 रुपये ते 4,000 रुपये, तांदूळ 4,200 रुपये ते 8,000 रुपये, मसूर 5,000 ते 5,300 रुपये। श्रोते हो, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे कडधान्यांचे बाजारभाव, कमाल आणि किमान आपण ऐकलेत।

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतहो, संध्याकाळचे 7:15 होतात. मुंबई केंद्रावरून सुरुवातीला वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. सुरुवातीला ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉल विषयी आपला संवाद सुरू आहे. मेसी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हणलं, युरो, कोपा, अगदी कुठलीही स्पर्धा म्हटली ना, हे दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळ असतील, कुठल्या मध्ये नाही खेळ असतील, ते दोन मॉडर्न क्रिकेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही दोघा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्या दोघांचं फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूणच सध्याचा फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबद्दल?
2: अगदी तू योग्य, म्हणजे मेसी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेसी आणि रोनाल्डो यामध्ये म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण या सगळ्या वादामध्ये गिरिबिंनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला केलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार म्हणजे त्यावेळेला टोनी असेल किंवा मोहम्मद अली असेल म्हणतात. त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्स मधून मिळवणारे असेल, आणखी नवरा तिला वाईट टेनिस मध्ये असेल. सो असे

0: टेनिसच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्टोर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे
1: फुटबॉल
0: सुपरस्टार नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं की त्यांनी 86 ला तो वर्ल्ड कप मिळवून दिला 90 ला तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 ला कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बाळ केलं वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर इलेक्ट्रिक मास्टर 10,000 रन बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट रोहित हे सगळं बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्य रोहित तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि जे रायटिंग साईड फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी जीसाठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशक आहेत. मेस्सीची स्वप्न पूर्ती झाली आहे. मी स्वतः मेस्सी फॅन आहे. कुठे कतारमध्ये मी ते अनुभवलं. माझी स्वप्न पूर्ती झाली. मेस्सीने फायनली जिंकला पण

0: कोणत्याही खेळासाठी खूप आवश्यक असतं. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बाळ केलं, वर्ल्डकप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 रन बनवणार पहिला तो मालेव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्य रोहित हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि रायटिंग साईड फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी साठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशकं आहेत. मेस्सीची स्वप्न तुमची झाली आहे, मी स्वतः मेस्सी फॅन आहे, कुठे कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्न पूर्ती झाली. मेस्सीने फायनली गोष्ट जिंकला, पण मेस्सी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं की दोघेही खेळाडू हे प्रत्येकाचे फेवरेट असतात, पण दोघेही खेळाडूंविषयी अति आदर आणि अतिशय सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसं मेस्सीला गेलेल्या कौशल्य आहे त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा ड्रिबल करून जाणारे पण कोणी आढळू नाही शकत. तसंच रोनाल्डोकडे तुफान फिटनेस, तुफान इच्छाशक्ती, जिंकण्याची ईर्ष्या, हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत. आणि अतर कष्ट म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार, सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. जे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ले, किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल, फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता येतं. तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे, त्यामुळे मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल. पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती आठवाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो, बाकी स्टारच्या मागे फुटबॉल धावतो. थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमी मधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतात, त्याच्या मागे गुडघेटेकच जातात. फुटबॉल हा किती मोठा स्टार असतो, म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवून येतो, आपण वर्गाबाहेर बसवतो. किंवा गेल्या वर्षातला त्याच्यामुळे मी स्वतः बघितलंय रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला तुम्ही मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला 3 मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडू तुम्हाला तो असतो. हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेअर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेस्सी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. मेस्सीने ड्रॉही तसे पडलेले आहेत, पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो, पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो मेस्सी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल ते असणं हे 4-4 लगावणार आहे.
1: बरोबर सर, आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅरेडोना असतील, पेले असतील, पेले मॅरेडोना मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष देतो, तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला, तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत, तसंच भविष्यातले मेस्सी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवली, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: नक्कीच, म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी पेंटा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे नवीन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडला खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेस्सीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच त्याचा निळ्या खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिबलिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेअर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर बिल्डर म्हणून आहे की जो आता पीएचजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली, तसं सुद्धा पीएचजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे.

0: आपलं लक्ष आहे. अजिंठा एंड्रिक म्हणून आहे, तोही 21 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये समज तिथे आहेत. जर्मन खेळाडू जर्मन मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेअर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विक्स म्हणून आहे, फोरियन विक्स, हा 23 वर्षाचा, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जाते किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बाप्पे, जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव देतो, जोरदार फटके मारतो आणि तो आता फक्त 25 वर्षाचा आहे. म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले, त्यावेळेला तो पहिले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले. सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा, म्हणजे तो सारखे बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही. पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन फुलांड हा मॅन्चेस्टर सिटी कडनं खेळतो, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6-7 होती, त्यामुळे तो मोठा वाटतो. पण त्याचं वय ही 24-25 आहे आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणतात, म्हणजे धडाकेदार कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील, ती संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या ह्याच्यामध्ये हलांकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. आणि इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मॅन्चेस्टर सिटी कडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष, म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात, की इब्राहिम एम्बायन म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चेमध्ये तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉल मध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो, तसंच या संघाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडर डॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येणार जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधाल आमचं?
0: म्हणजे तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना, तर तुझ्या लाईनअप आणि त्या किकऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेमध्ये मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होती. त्याच्यामुळे अशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आहे, ज्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझ्या संघाची क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तुम्हाला तसं धडक मारून किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणजे जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार होतं, त्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्झेगोविनिया हा जो संघ आहे, इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणे सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे, इटलीसारख्या डिफेन्सनी मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचं ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतं. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला चार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: सर तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मगाशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल, पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकलं होतं, मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिलास, तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, त्यांची ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची, म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला लागेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान?
0: शास्त्रीय संगीतात जशी घराणी

0: असतात सुरुवाती मध्ये सुद्धा एक घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती जिवा बोनेटो म्हणून ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणी एखादा नृत्य करतो अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि आता ते चेंडू कधी पास करतात कधी तू बायसिकल किक टेनिसची जी फेमस डोक्यावरती पाणी किक मारतात टाकेली बॉल मारतात हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनेटो आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते थोडं आता त्यांच्या मध्ये आता व्यावसायिक पण आला होतो त्यांनी या जोगा बोनेटोला व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझीला पेशिया म्हणतात इतका तो एक प्लेअर असलेला आणि प्लेअरयुद्ध खेळ म्हणतात. तसंच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री पर्फेक्ट कापून त्रिकोणाच्या इमेजेस आखायला हा यांनी पास याला द्यायचा त्यांनी तिकडे जायचा त्यांनी इथे द्यायचा असं ड्रीम. सो म्हणजे तू काही करायचं नाही रस्ता लगा आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोलणार अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. फुटबॉलमध्ये गोलकीपर बचावपटू डिफेंडर मध्यम प्रेरित आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही टाइम उज्ज्वल आहे
1: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा त्यातले संघ विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ, शके 1948 म्हणजेच 12 जून 2026. आजच्या कार्यक्रमात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या भारतीय शेतीचे भविष्य हे मान्सूनवर अवलंबून असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मान्सूनचं आगमन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी नव्या आशा, संधी आणि नव्या हंगामाची सुरुवात असते. योग्य वेळी पडणारा पाऊस आणि योग्य पिकाची निवड आणि त्याचबरोबर शास्त्रशुद्ध नियोजन यावर आपल्या खरीप पिकाचं यश अवलंबून असतं. आणि शेतकरी बंधूंनो, सध्या 2026 हे यल निनो

0: लक्ष सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या खरीप हंगामावर होणार, तर शेतकरी बंधूंनो, एल निनोच्या प्रभावातून आपल्याला बाहेर येण्यासाठी आपण खरीप हंगामाचं नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं, सिंचनाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं, याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर कैलास डाकोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आता आपण सर्वजण ऐकतोय की यंदाचं हे 2026 हे वर्ष एल निनोचा प्रभाव असणार आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, तर नेमकं एल निनो म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. एल निनो हा शब्द एक तर स्पॅनिश शब्द आहे, याचा अर्थ असा होतो की लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असं होतो. याचं मुख्य कारण आहे की प्रशांत महासागर जो आपला पॅसिफिक ओशन, त्याच्या भूपृष्ठावरचं जे समुद्राचं तापमान आहे सरासरीपेक्षाही वाढ होते. सरासरी ती 0.5 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 1 डिग्री सेल्सिअस असेल, 1.5 डिग्री सेल्सिअस असेल, पण साधारण 0.5 डिग्री सेल्सिअस पासून जशी वाढ झाली त्यावेळेस आपण एल निनोचा प्रादुर्भाव असं समजतो. आणि त्याच्या ज्या वाढीमध्ये मग त्याच्या कॅटेगरीज केलेले आहेत की तो वीक आहे, मॉडरेट आहे, स्ट्रॉंग आहे. आणि तेव्हा काय होतं की ज्यावेळेस प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागामध्ये समुद्राचं तापमान वाढते, तर त्यावेळेस पश्चिमेकडला जो भाग आहे तिथे हाय प्रेशर होतो आणि त्यामुळे तिकडले जे वारे आहेत, बाष्पयुक्त वारे, हे सगळे ढग जातात कुठं पूर्वेकडे, आणि पश्चिमेकडला भाग कोरडा राहतो. त्यामुळे पूर्वेकडल्या भागात अतिवृष्टी होते आणि पश्चिमेकडल्या भागात कमी पाऊस होतो. तर ते आज परिस्थितीमुळे आपल्याकडं ह्या एल निनो वर्षामध्ये पाण्याचं जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होत आहे मोठ्या प्रमाणात. ही एल निनोची एक साधारणतः आपण जे म्हणतो की ग्लोबली अशा प्रकारे एल निनो ओळखलं जात आहे.
0: अच्छा, आता थोडक्यात एल निनो म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं सर, पण हा जो एल निनोचा प्रभाव आहे तर यावर्षी कशा प्रकारची राहण्याची शक्यता आहे?
1: जसं भारतीय हवामान विभागाने 13 एप्रिल 2026 रोजी त्यांचा पहिला अंदाज मान्सूनचा जो यावर्षीचा जाहीर केला, त्यामुळे असं सांगितलं होतं की साधारणतः जुलै पासून आपल्याला एल निनोचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता जास्त आहे आपल्याकडे भारतामध्ये. आणि विशेषतः जेव्हा त्यांचा सुधारित अंदाज आला 29 मे 2026 रोजी, त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जून पासूनच आपल्याला एल निनोचा प्रादुर्भाव व्हायला सुरू होणार. म्हणजे हा प्रादुर्भाव फक्त हा सीझन पुरता नसून तो पुढे चालून आपल्याला पुढच्या येणारा जो कालावधी आहे रब्बी हंगाम, तो त्याच्यामध्ये सुद्धा एल निनोचा परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आणि हा इंडिकेशन आहे की ह्या अंदाजानुसार आपलं मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
0: अच्छा, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, आपले सर्व शेतकरी बांधव शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही पावसावर अवलंबून असते, तर या अनुषंगाने पावसाचा अंदाज यावर्षी कसा राहील बरं, कारण एल निनोचा प्रभाव आहे, या अनुषंगाने काय सांगाल?
1: जसं त्यांनी जो अंदाज वर्तवला त्या अनुषंगाने असं आहे की साधारणतः जून महिना आहे, तर जून महिन्यामध्ये पण देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु तसं पुढे जसं सीझन मध्ये पाहतो आपण, जुलै असेल, ऑगस्ट असेल, तिथे पण त्याची स्थिती साधारणतः मध्यम स्वरूपाची असू शकते आणि सप्टेंबर मध्ये ती मध्यम ते तीव्र स्वरूपाची असू शकते. आणि त्यामुळेच आपल्याला जो पावसाचा जो डिस्ट्रीब्युशन आहे, जो एकंदरीत आपल्याला सर्वसामान्य बघितलं आपण महिन्यावाईज जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, त्या पावसाचं डिस्ट्रीब्युशन हे जसं आपण सरासरीपेक्षा एक तर थोडं कमी असणार आहे, काही भागामध्ये थोडं अजून जास्त दाखवणार आहे. जर आपण जिल्ह्याचा विचार करायला गेला, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करू आपण, तर 8 जिल्ह्यामध्ये ते सर्व समान नसणार आहे, कमी अधिक असणार आहे. ते जिल्ह्यामध्ये खूप व्हेरिएशन असणार आहे की असं आपण गृहित धरूया की काही ठिकाणी पाऊस होईल, काही ठिकाणी खंड पडतील. म्हणजे वितरण जे आहे पावसाचं हे सर्व समावेश युनिफॉर्म नसणार आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला खंड यावर्षी असू शकतात.
0: सर, आता एल निनोमुळे जे उत्पादन आहे उत्पादनावर काय परिणाम होऊ शकते?
1: आता एल निनोमुळे उत्पन्न परिणाम होण्याचं एक कारण अजून एक सांगतो की जे एल निनोचे प्रकार आहेत ते साधारण 4 प्रकारचे एल निनो आहेत. आपण जसं कॅटेगरीज केलं, समजा एल निनो मागचे एक साधारणतः 28 वर्षाचे एल निनो पकडले आतापर्यंत आपल्या भारतातले, त्याच्यामध्ये 12 जे वर्ष आहेत त्या 28 वर्षापैकी ते असे वीक कॅटेगरी मधले येतात.
0: अच्छा.
1: आणि मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचे ते 7 वर्ष येतात. जे स्ट्रॉंग म्हणतो आपण ते तसे 6 प्रकारचे आहेत आणि व्हेरी स्ट्रॉंग हे 3 मधले. त्याच्यामधला 2015चा एक आपला एल निनो होता व्हेरी स्ट्रॉंग मध्ये. आणि हे होते काय नेमकं की ह्या एल निनो वर्षामध्ये जो उत्पन्न घट करण्यासाठी आपल्याला जे विशेष करून आपण पूर्ण भारताचं जर उत्पन्न बघितलं फूड वेनचं, तर त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे आपण साधारणतः 1985 पासून सुरुवात केली ते मागच्या वर्षीपर्यंत जेवढे एल निनो वर्ष येते, मग अशी तुम्हाला सांगितलं 4 प्रकारचे वीक, मॉडरेट, स्ट्रॉंग, व्हेरी

0: तास दिसून आलेले की वीक आणि व्हेरी स्ट्रॉंग पेक्षा पण देखील आपल्याला मॉडरेट इलिनॉयर मध्ये उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात फूड ग्रेन प्रोडक्शन मध्ये घट झाली, जवळपास 20 मेट्रिक टन एवढी पर्सेंट एवढी घट झालेली प्रोडक्शन फूड ग्रेनच्या भारताच्या आपल्या. आणि ज्या वेळेस वीक असतो किंवा व्हेरी स्ट्रॉंग असतो त्याच्यामध्ये ती रेस्ट्रिक्ट होऊन साधारणतः 40% आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी आहे साधारणतः. पण असं दिसतंय की ज्या स्ट्रॉंग मध्ये जास्त 40% आहे, मॉडरेट मध्ये साधारण 20% आहे. म्हणजे ह्या दोन्ही जरी आपण बघितलं वीक मॉडरेट स्ट्रॉंग आणि व्हेरी स्ट्रॉंग, तर प्रत्येक वर्षामध्ये याचा उत्पन्नाचा येणारा परिणाम हे कमी अधिक आहे, म्हणजे युनिफॉर्म नाहीये. ते कशावर डिपेंडेंट आहे की तुमचं जे कशा प्रकारचा कॅटेगरी आहे एलनोनेची. आता मागचं 2015 उदाहरण घ्यायचं झालं तर 2015 मध्ये असं जाणवत होतं की आपल्याला व्हेरी स्ट्रॉंग कॅटेगरीचं एलनोन वर्ष होतं, पण काही भागामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न झालं. त्याचं मूळ कारण होतं की जे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आहे, जसं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर पाऊस झाला तर थोडा थोडा पाऊस झाला तर तो पोषक झाला आणि त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झाली. आता दुसरं काय होतं, बऱ्याच मोठे खंड पडतात, त्या खंड पडल्यामुळे तुम्हाला त्या पावसाच्या खंडाला मॅनेज करण्यासाठी ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्याने सिंचन देणं आवश्यक आहे त्या कालखंडामध्ये. आता आपले शेतकरी बांधू मूळ आपल्या भाग आहे कोरडवाहू क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात, त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जे सिंचनाचे 1 किंवा 2 सिंचन आपण जे म्हणतो जे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार ते जर दिलं आपण तर निश्चितपणानं त्याचा उपयोग काय होईल की ह्या खंड पडलेल्या कालखंडामध्ये आपल्याला पिकाला जीवदान देता येईल, आपलं होणार नुकसान देखील आपल्याला कमी करता येईल. आणि एकंदरीत आपला मराठवाड्याचा विचार केला आपण, मराठवाड्यामध्ये बी आपण पाहिलं तर साधारणतः आपले कापूस असेल तर 40% उत्पादनात घट होते, सोयाबीन मध्ये देखील 20-30% घट होते आणि तुरीमध्ये देखील 20-55% घट वाढले ज्या ज्या वेळेस एल निनो येर आले त्या वर्षी.
1: अच्छा, मग एल निनोचा प्रभाव ज्या ठिकाणी कमी जास्त अधिक प्रमाण जसा पाऊस आहे त्याप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर सर, आता पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की या एल निनोच्या अनुषंगाने जे खरीप हंगामाचं नियोजन आहे ते आमच्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करायला हवं?
0: तुम्ही अगदी व्यवस्थित प्रश्न विचारला. नियोजन फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला रिस्क माहित आहे, आपल्याला येणारा धोका माहित आहे संभाव्य, तर आपल्याला काय काय खबरदारी काय घ्यायला पाहिजे. आता जसं सुरुवातीला आपण सांगितलं की यावर्षी पाऊसमान कमी आहे, तर पहिलेपासून आपल्याला हे करायचं की आपल्या लागवडीसाठी जो कालखंड यावर्षी तो सर्वसामान्य नसणार आहे. याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे वर्गीकरण केले आहेत की ज्या वेळेस वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला, म्हणजे साधारण 75-100 मिलीमीटर पाऊस झाला आणि तो जर का आपल्या ज्या लागवडीचा कालावधी 15 जून ते 15 जुलैचा त्या कालखंडात झाला तर आपली जे मुख्य पिके आहेत कापूस सोयाबीन तूर ह्या पिकांना आपण व्यवस्थितपणे त्या कालखंडामध्ये लागवड करू शकतो आणि त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही लागवडीला. परंतु हा पाऊस जर का थोडा उशिरा झाला है ना, मग त्यावेळेस मग आपण शिफारस करू शकतो काही आंतरपीक आणि काही आपण रेग्युलरली हे पिके घेणार नाही. तर आपले 3 प्रकार कोणते आहेत? सुरुवातीला मी जसं सांगितलं की जूनचा 2रा आठवडा ते जुलैचा 1रा आठवडा तर या कालखंडामध्ये आपण कापूस तूर सोयाबीन हे घेऊ शकतो, ज्वारी असेल मूग उडीद असेल बाजरी असेल मका असेल किंवा आंतरपिकामध्ये तूर सोयाबीन हे देखील घेऊ शकतो. आणि पेरणीसाठी आपल्याला काय करायचं की बीबीएफची पद्धत रुंद वरंबा सरी पद्धत ही अवलंबायची, जेणेकरून आपल्याला पाण्याचं मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला पिकाला पुरेसं ओलीत असल्यामुळे वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. बीज प्रक्रिया करणं कम प्राप्त आहे, बीज प्रक्रिया नाही केली तर निश्चित पुढे धोके संभवतात. आणि ज्या शिफारसी केलेल्या आंतरपीक आहेत जे आपण एक पीक घेण्यापेक्षा एक दलीय द्विदलीय जर आंतरपीक घेतलं त्यामध्ये सोयाबीन अधिक तूर असेल 4:2 किंवा आपलं कापूस अधिक तूर असेल 4:1 किंवा 8:2 ह्या आपल्याला ज्या शिफारसी आहेत विद्यापीठाने केलेल्या त्या जर आपण अवलंबल्या तर निश्चित आपला धोका कमी होतो. ही एक परिस्थिती झाली. आता दुसरी परिस्थिती काय होते की बऱ्याच ठिकाणी पाऊस हा म्हटलं की सगळीकडे होणार नाही, तर हे एक ठिकाणी समजा इम्प्लिमेंट झालं तर दुसऱ्या भागात जर आणखीन पाऊस जुलैच्या 2रा आठवड्यापासून ते शेवटी आला जुलैच्या इतका डिले झाला तर मग आपल्याला ह्या वेळेस काय करावं लागणार, कमी कालावधीचे वाने एकतर सुरुवाती पुसऱ्यात निवडायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठले पीक घ्यायचे सूर्यफूल तूर आंतरपीक असेल तीळ बाजरी हे आपल्याला पिके घ्यायचे वाने निवडताना कमी कालावधीचे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये देखील ह्या कालखंडामध्ये जुलै एंड पर्यंत आपले जे आंतरपीक आहेत त्यात विशेषतः सोयाबीन तूर असेल बाजरी तूर असेल हे आंतरपीक घ्यावेत. आणि विशेष करून काय करायचं की दीर्घकालीन जे कापसाचे आपल्याला वाण आहेत ते आपण निवडायचे नाही या कालखंडामध्ये. पेरणीमध्ये बदल काय करायचा की बियाण्याचे प्रमाण वाढवावे, ओलावा टिकण्यासाठी आपल्याला बीबीएफ पद्धती वापरायची आहे, परत आपल्याला आच्छादन जे मल्चिंग म्हणतो आपण ते उपयोग करायचा की ज्याच्यामुळे मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे जास्त वेळासाठी. आणि ज्यावेळेस कोरडा हंगाम असेल नंतर पुन्हा पेरणीनंतर त्यावेळेस आपलं अंतर्मशागत हे करायचंय आणि

0: खताची उपलब्धतेनुसार आपल्याला त्याचं देखील नियोजन करायचं आहे. आणि खत व्यवस्थापन हा फार महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस पाऊसमान कमी आहे तर त्यावेळेस जो ओलावा उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे.
1: अच्छा,
0: आता अजून एक कंडिशन येते, ह्या एकाच जिल्ह्यामध्ये तिन्ही कंडिशन होऊ शकते, एका तालुक्यामध्ये होऊ शकतात. नाही तर हे दोन्ही महिने निघून गेले जुलै पर्यंतचे, ऑगस्ट मध्ये पाऊस पडला काही भाग, तर मग अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी काय करायचं? तर अशा वेळेस आपण एक काम करायचं की जे आपले मुख्य पीक आहेत जे आपण रेग्युलरली घेतो ते न घेता त्यावेळेस आपत्कालीन जे पीक आहेत त्यात मुख्यतः बाजरी असेल, सूर्यफूल असेल, तूर असेल, एरंडी असेल, तीळ असेल आणि नंतर पीक असेल, हे असे कॉम्बिनेशन घेतले तर ह्या कालखंडामध्ये आपलं जमीन काही खाली न राहता आपल्याला त्या कमी कालावधीसाठी सुद्धा याचं नियोजन करता येते. आणि आपल्याला कापूस आणि उशिरा सोयाबीन पिकाची जी लागवड आहे ती देखील टाळायची आणि चारा पीक आहे जे त्यांना प्राधान्य द्यायचं अशा कारण आपला पूर्ण चारा नसणार आहे. तर एलिनोचा प्रभाव फक्त सीझनभर असणार आहे, पुढे त्याचा प्रभाव हा डिसेंबर पर्यंत राहणार आहे, म्हणून त्याचं देखील नियोजन करायचं आहे. आणि पाणी व्यवस्थापन मध्ये जसं आपल्याला मगाशी म्हटलं की ज्या शेतकरी बांधवाकडे सिंचनाची वगैरे व्यवस्था असेल है ना, त्या कालखंडामध्ये थोडंफार आपल्याला उपलब्धीनुसार वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या आपल्याला ठिबक किंवा तुषारचा वापर करून त्याचं सिंचन देखील करायचं आणि आच्छादनाचा वापर करायचा. आता ह्या तिन्ही गोष्टी करायला आपल्याला हवामानाचा अंदाज फार महत्वाचा आहे. वेळोवेळी आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं पाऊसमान झालेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊसमान आहे का, या गोष्टी बघूनच आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. आणि याच्याबद्दल आपण वारंवार आपण आठवड्यात दोन दिवस शेतकरी बांधवांना काय करत असतो, कृषी हवामान सल्ला देत असतो आणि तोच कृषी हवामान सल्ला आपण पाहूनच आपलं डिसिजन घ्यायचंय. आपण जर का पहिल्या कॅटेगरीमध्ये येणार, दुसऱ्या कॅटेगरी येणार, तिसऱ्या कॅटेगरी येणार, ही सगळी माहिती आपल्या कृषी हवामान सल्ला पत्रिकेमार्फत आम्ही शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणार आहोत. ज्या भागात मुळीच पाऊस झालेला नाही तिथं बिलकुल हे करायचे नाही, कारण आपण पेरलं तर त्याला उगवलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने आपलं यावर्षी टाइमली नियोजन फार महत्वाचं आहे.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन येणाऱ्या वाणांची आपल्याला निवड करायची आहे. आंतरपिकाचं महत्व सर्वांनी जाणून आंतरपिके आपण घ्यायला हवं, त्याचप्रमाणे चारा पिकाचं सुद्धा नियोजन आपल्या पशुधनासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी करायला हवं. तर अशा पद्धतीनं जर आपण पीक नियोजन केलं तर नक्कीच एल निनोचा प्रभाव जरी असला तरी आपण कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन नक्कीच काढू शकू.
0: निश्चित आपण जे एल निनोवर मात करू शकू काही अंशी का होईना, आणि हे येणारं संकट आहे कसं सौम्य होईल या दृष्टिकोनातून आपण या उपयोजनाने याच्यावर पुढे जाणार आहोत.
1: नक्कीच सर. सर आता ही पावसाची जी तूट आहे ती कशा प्रकारे राहील आणि त्यावर आपल्याला उपाययोजना कोणत्या करता येईल,
0: हे फार महत्वाचा प्रश्न मॅडम. की जसं आपल्याला एल निनो म्हटलं की एक साधारण लक्षात येतं की पाऊसमान कमी आहे, आता नेमका पाऊसमान कसा कमी आहे तर आम्ही काय केलं त्यासाठी एक अभ्यास केला आपल्या आठ जिल्ह्याचा. तर साधारणतः सर्वसामान्य जो पाऊस पडतो आपला एल निनो वर्षामध्ये पाऊस पडतो आणि सर्वसामान्य वर्षामध्ये पाऊस पडतो, तर असं पाहिलं तर काय होतं की जून महिन्यामध्ये साधारणतः आपले धाराशिव, लातूर आणि नांदेड त्याचबरोबर जालना हे जे चार जिल्हे आहेत ह्या चार जिल्ह्यामध्ये साधारणतः तूट दिसून येते आपल्याला आणि नंतरचे बाकीच्या जिल्ह्यामध्ये एवढी फार तूट दिसून येत नाही. याचा अर्थ असा आहे की पाऊसमान जरी लेट झालं तर कधी कधी काय व्हायला लागलं की तो सरासरीचा क्रॉस करतो जून मध्येच, म्हणजे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आपलं असं धरता येत नाही की दुसऱ्या आठवड्यात येईल तिसऱ्या आठवड्यात येईल. काही काही वेळेस असं झालं येणार वर्षामध्ये की एकाच समजा त्या आठवड्याभरामध्ये त्या सरासरीला क्रॉस केलेलं आहे, सरासरी एवढा पाऊस झाला आहे. मग हे तुम्हाला पहिलं जे नियोजन आहे पेरणीचं हे पुढे मागं होऊ शकते लोकेशननुसार प्रत्येक जिल्ह्याच्या. तसं जुलैमध्ये पाहिलं आपण तर जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तूट येते 30% त्याखालोखाल आहे, बीडमध्ये 12%, नंतर 10% धाराशिवमध्ये आहे, अशाच प्रकारचे कमी अधिक प्रमाणे 10%च्या खाली बाकीच्या जिल्ह्यामध्ये. आणि नंतर जर ऑगस्टचा विचार केला परत त्याच्यामध्ये साधारणतः धाराशिवमध्ये 30% 25%, नांदेडमध्ये 10%, हिंगोलीमध्ये आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये थोडीफार आहे. आणि सगळ्यात जास्त तूट बघितली सप्टेंबर महिन्यात तर ते 50% जाते नांदेड जिल्ह्यात. दुसऱ्या नंबरवर आहे आपला लातूर जिल्हा, तो 25%, 20% हिंगोली जिल्हा आणि बाकीच्या म्हणजे 10-15% मध्ये. तर हे आपण जर पावसाची तूट हे आकडे जरी बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर जे आपलं पूर्ण मराठवाडा बघितलं आपण तर मराठवाड्यामध्ये साधारणतः 17% तूट असते पावसाची या सीझन मध्ये.
1: अच्छा,
0: आणि महिन्यावाईज बघितली तर ती महिन्यावाईज जुलैमध्ये 7%, 9%, ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये 17%. तर ही अशी जर तूट बघितली तर आपल्याला आकड्यावर असं दिसतंय की पावसाचं असमान वितरण आहे आणि ते असमान वितरण काय करते तुमचे सगळ्या गोष्टीचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आपल्याला पुरेसं फेल करते. म्हणून तुम्हाला हवामान अंदाजानुसार आतापासूनच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त तूट आहे त्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित नियोजन करणे, ज्या ठिकाणी कमी तूट आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असं प्लॅनिंग करायला

0: सोपं जातं की इथं कॉन्सन्ट्रेशन कमी द्यायचंय, कुठं जास्त आहे एक दोन तीन नंबर असे जे आपण बघितले मग अशी, त्यानुसार आपलं मायक्रो लेवलवर प्रत्येक जिल्ह्याचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी हवामानाचे अंदाज हे फार उपयुक्त आहेत.
1: सर, आता या वर्षी जो एल निनोचा प्रभाव आहे तर यातून आपल्या शेतकरी बांधवांना बाहेर येण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात जेणेकरून त्यांचा खरीप हंगाम हा व्यवस्थित सोयीस्कर पार पडेल.
0: बरोबर आहे, मी मगाशी तुम्हाला ते तीन सूत्र सांगितले लागवडीचे. आता होते काय नेमकं, आपल्याला लागवड झाली, आपल्याला लागवड झाल्यानंतर येणाऱ्या वर्षामध्ये विशेष करून काय होतंय की तुम्हाला एकतर पाण्याचं दुर्लभ आहे, मगाशी आपण चर्चा केली कमी कालावधीचे वाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये पाण्याला ताण सहन करणारे वाणे घ्यायचे, बरोबर आपल्याला लागवड करताना बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया केल्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला काय खबरदारी घ्यायची की जे पीक आहे पिकामध्ये आपल्याला रुंद अवलंबासरी पद्धत अवलंबायची, आंतर पीक आहेत काही ठिकाणी ते घेणं क्रम प्राप्त आहेत, त्याच्यामुळे काय होते की तुमची जोखीम कमी होते, अतिरिक्त उत्पन्न होते आणि विशेष करून आपल्याला आंतर मशागतीची कामं करणं आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला हवामान अंदाज कोरडा येईल आपल्याला, तर त्या त्या वेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की कोळपणी करून जमिनीला भेगा होणार नाही याची खबरदारी घ्यायची, जमिनीत ओलावा कसा टिकून राहील याच्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन असतं तणाचं. जर तण वाढलं तर एक तर पाणी कमी आहे, त्यामध्ये सगळं न्यूट्रिएंट आणि पाणी ते घेऊन घेतले तर आपल्या मुख्य पिकाला मिळणार नाही. तणाचं नियंत्रण ह्या आपल्याला ज्या वेळेस आपण कोळपणी करतो त्यावेळेस होणार आहे, आणि तणाचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे. आणि जे सुरुवातीचे 30 ते 45 दिवस आहेत हे सगळ्यात महत्वाचे असतात कुठल्याही पिकामध्ये. जर सोयाबीनचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला साधारणतः 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला तण रियत आपल्याला ठेवायचं आपल्याला, आणि त्याच्यामध्ये कीड रोग व्यवस्थापन यावर का महत्वाचं आहे कारण ह्या कालखंडामध्ये आपल्याला खंड पडले की तापमानात वाढ होते. तापमानात वाढ झाली तर काय होते की त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी जे वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो जे रेग्युलर असते त्यापेक्षा, आणि या तापमान वाढीमध्ये त्यांची लाईफ सायकल संपते त्यामुळे जास्त काळ हे कीड रोग राहू शकते. सोयाबीन मध्ये बघायचं असेल तर खोडमाशी असेल, चक्री भुंगा आहे, पिवळा मोजॅक आहे, हे असतील मग याच्यासाठी आपल्याला फेरोमोन ट्रॅप वगैरे वापरायचे किंवा आपल्याला निंबुळगार्क वापरायचा आणि विशेष करून पक्षी थांबे लावायचे टी आकारायचे, जे आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं आयपीएमचं जे पॅकेज आहे ते वापरायचं, कमी खर्चामध्ये कशा प्रकारे आपल्याला याचं नियोजन करण्याचं उपयोग होईल याचं बघायचं. कारण जसं सोयाबीन असेल तसंच कॉटन आहे, कॉटनमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, मग हे सगळं मॅनेजमेंट करायला आपला खर्च कमी करण्यासाठी जे पण आपल्याला आयपीएम पॅकेज आहे आपण आयदर तुम्ही जसे हे करा चिकट सापळे म्हणा फेरोमोन ट्रॅप म्हणा, कारण ते काय होईल की त्याच्यामुळे आपल्याला बराचसा फवारणीचा खर्च वाचेल आणि आपल्याला पीकमध्ये कीड आणि रोगाचं नियंत्रण करता येईल. आणि विशेष महत्वाचं काही भागामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्ध आहे, मग अशा शेतकऱ्यांना आपण सांगू की कुठल्या कालखंडामध्ये आपल्या इकडं खंड पडणार आहेत मोठाले आणि पिकाची जी वाढीची अवस्था आहे जे संवेदन अवस्था म्हणतो आपण, जर सोयाबीनचं घेतलं तर आपल्याला साधारणतः त्याच्यामध्ये जे फूल लागणारी अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा शेंगा लागल्यानंतर काय होतंय की त्या कालखंडामध्ये किंवा फूल लागणाऱ्या खंडामध्ये मोठे खंड पडले तर त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. आता सिंचन आहे अवेलेबल पण शेतकरी बांधव काय विचार करतो, नाही आता समजा ढग दिसायला लागले पाऊस येतो पण जर आपल्या हवामान अंदाजामध्ये सांगितलेले पाऊस येणार नाही पुढच्या 5 दिवसामध्ये किंवा त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये तर मग आपण सांगू की बाबा कुठल्या तालुक्यामध्ये पाऊस येणार नाही, कुठल्या भागात पाऊस नाही, मग त्या अनुषंगाने असलेलं सिंचनाचं आपण तिथे व्यवस्थित नियोजन केलं ठिबकच्या माध्यमातून किंवा आपल्या ड्रिपच्या माध्यमातून तर निश्चित आपल्याला जे नुकसान आहे ते टाळता येईल. ही उपाययोजना एक फार महत्वाची आहे. शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाबा ज्या ज्या वेळेस खंड असेल आपण अंदाज तो तसा रेग्युलरली दर आठवड्यातून 2 वेळेस येतो, त्यामुळे तुम्हाला हवामान अंदाजाशी एकरूप राहून हे लक्ष द्यायचंय आपल्याला कुठे जोखीम आहे का आपल्या भागामध्ये आणि त्या जोखीमनुसार आपण काय उपाययोजना सुचवल्या आहेत त्या उपाययोजना आपल्याला करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच सर, आता मागील काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा एल निनोचा प्रभाव आला तेव्हा पिकांचं नुकसान कशा पद्धतीने झालं आणि त्यावर आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या होत्या?
0: जसे एल निनो वर्ष होते जसे वीक आहेत, मॉडरेट आहेत किंवा स्ट्रॉंग आहेत, तर त्या त्या वर्षामध्ये आता कापसाचं उदाहरण घेतलं तर साधारणतः कापसामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वीक, मॉडरेट आणि स्ट्रॉंग मध्ये बघितलं तर त्याचा आलेख चढता आहे, त्याच्यामुळे नुकसान होते. आता नुकसान कमी करण्यासाठी काय केलेलं आहे, 2015 जर उदाहरण घेतलं परत अजून सगळ्यात स्ट्रॉंग एल निनो इयर होता मागच्या 10 वर्ष 11 वर्षातला, तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की ज्या भागामध्ये पाऊसमान झाले व्यवस्थित तिथं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी पडलं तिथं उत्पन्नात घट झालं नाही. मग त्याच्यातून एक झालं की ज्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेस त्यांना कळालं की बाबा आपल्या भागात पाऊस पडणार नाही त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी उपाययोजना केल्या आपण जे आतापर्यंत डिस्कस केलं

0: त्याच्यापैकीच ह्याच उपयोजना आपल्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामधून त्या उपयोजनेमध्ये सिंचनाचं एक ते फार महत्वाचं आणि आपण यावर्षी सुरुवातीपासूनच सांगतोय की आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्या पेरणीपूर्वीचं जे जलसंधारणाची कामे असतील किंवा आपले जे वेगवेगळे पीक आहेत त्या पिकामध्ये जे वाण आपण निवडणं असेल किंवा वाण निवडल्यानंतर पिकाची लागवडीची पद्धत कुठली असेल म्हणजे आपण काय केलेलं महिन्याभरापासून या गोष्टीचा सर्व शेतकरी बांधवापर्यंत आपण गेलेलो आहेत की अशी परिस्थिती येणार आहेत आणि परिस्थिती आली तर हे आपले 6-7 गोष्टी आहेत की ह्या तुम्हाला प्रामुख्याने करणं आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी केल्यात तर आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर येऊ शकतो आणि आपण जसं सीझन सुरू होईल पावसाचं आगमन होईल पेरणी योग्य पाऊस झाला पावसाच्या आगमनाच्या अनुसार जे आपण म्हणलं की 3-4 इंच पाऊस झाला म्हणजे 75-100 मिलीमीटर झाला केली तर ते सगळ्यात मोठं आपल्याला चॅलेंज आहे की आपला पाऊस झाला नंतर आपण केली तर आपले लॉसेस एकदम 100% तिथे कमी होतील. जर का कमी पाऊस झाला आणि पेरणी केली तर मग निश्चितपणे आपले फेल्युअरचे चान्सेस किंवा रिस्कचे चान्सेस जास्त आहेत आणि नंतरच्या ज्या पुढच्या अवस्था पिकाच्या वाढीच्या त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या ह्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून आणि विशेष करून यावर्षी जे महाराष्ट्र शास्त्राचं जे महाविस्तार आहे पोखराने जे बनवलेले 4 विद्यापीठातले जे आमचे कृषी हवामान तज्ञ त्यांच्या मदतीने बनवलेले तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव म्हणजे क्रॉप वेदर कॅलेंडर असेल पिकाच्या वाढीनुसार आपण कुठे जोखीम असणार आहे कुठे कीड रोग येणार आहे याची आगाऊची माहिती मिळण्यासाठीची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ती जर का आपण शेतकरी बांधवांनी ते महाविस्तार ऍप जरी वापरलं आणि किंवा आमचा सल्ला जो आपण जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या माध्यम असेल किंवा न्यूज पेपरचे आपले वर्तमानपत्र याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो तर यावेळेस थोडक्यात सांगेल मी की तुम्हाला सगळं नियोजन हवामान अंदाजानुसार करायचं आणि टाइमली त्याच्यावर ऍक्शन घ्यायची. जर तो टाइम चुकला तर निश्चितपणे आपली रिस्क वाढणार
1: आहे. सर आता कसं एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये खंड पडणार आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहे. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होईल ना?
0: ते बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः आपलं तापमानात वाढ होते कारण खंड पडला तर कापसाचं उदाहरण घेतलं तर आपलं रस शोषण करणारे कीड प्रमाण वाढू शकते. मग तसं सोयाबीन मध्ये असेल खोडकिरी असेल खोडमाशी असेल त्याचबरोबर आपलं मोझॅकचं जे पांढरी माशी आहे याचा प्रादुर्भाव वाढतोय. तर याचं काय होतं की पिकांमधले जे कीड आहेत आणि रोग असतील त्याच्या तापमान वाढीमुळे त्याची जी लाईफ सायकल आहे ती लवकर बनते दिवस कमी घेते त्याच्यामुळे काय होतं की याचा प्रभाव सुद्धा वाढतो आणि बऱ्याच अंशी असं झालेलं आहे की आमच्या कीटकशास्त्राच्या विभागाच्या शास्त्रज्ञाचं मत आहे की ह्या वाढत्या तापमानामध्ये ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड वापरतो ते रेझिस्टन्स येतो कंटिन्युअस फॉरन्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आयपीएमचे पॅकेजेस सुद्धा आपल्याला वापरणं सुरुवातीपासून कम राबतं आवश्यक आहे की जेणेकरून आपण त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकू आणि आवश्यक ते आपण जे औषधं आहेत ते औषधं कशी इफेक्टिव्ह आहेत ते आपल्या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. पण विशेष खबरदारी घ्यायला आवश्यक आहे फक्त पाऊस कमी असल्याने पावसामुळे नुकसान होणार नाही तर कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढणार
1: आहे.
0: म्हणजे मुळात आपल्या पिकाला हेल्दी ठेवणं महत्वाचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणे की ज्याच्यामुळे त्याच्यात ताकद राहील आणि त्याच्यावर किती किडीने रोगाने प्रादुर्भाव केला त्याचा काही परिणाम न झाला पाहिजे. तसं माणसाला आपण माणूस वीक झाल्यावर कसं होतं की बऱ्याच रोगाने ग्रस्त होतो मग त्याच्यासाठी त्याला ताकद लागते. तशाच प्रकारचे आपल्याला नियोजन करायचं की आपल्या पिकाला सुद्धा ताकद देणं सुरुवातीपासून आवश्यक आहे आणि जेणेकरून बाबा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद वाढेल आणि त्याला त्या येणाऱ्या धोक्यापासून त्याचं संरक्षण होईल.
1: नक्कीच. सर आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना एक दिलासा म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून कोणता संदेश द्याल?
0: मी परत एकदा शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण ह्या एलिनो सदृश्य जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जो हवामान आधारित पीक नियोजन आहे हे कटाक्षाने करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण काय केलेलं आहे की आपल्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही महाविस्तार ऍपमधून जरी बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या क्वेरी असतील तुमचं काय असमाधान होत नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. महाविस्तार ऍपमध्ये आपण त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे तिथं तुमचा एक छोटा व्हिडिओ सुद्धा बनवू शकता तुम्ही तो पाठवू शकता तर त्याचं लगेच तुमचं समाधान शंकेचं होण्यासाठी तिथं मदत होणार आहे आणि तुम्हाला जर आमच्याशी कम्युनिकेशन करायचं असेल तर मी माझा नंबर देतो इथं. माझा नंबर आहे 94-095-48-202. अशा अशी करतो की ह्या जो हंगाम आहे यावर आपण निश्चितपणाने व्यवस्थितपणाने सर्वांनी मिळून उपाययोजना करून आपण याच्यावर मात करू शकतो. फक्त टाइमली याचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे.
1: सर तुम्ही इथं आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एल निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खरीप पिकाचं कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आपल्याला करायला हवं त्यामध्ये बीज प्रक्रिया असेल कमी कालावधीचे वाण असतील त्याचप्रमाणे योग्य पद्धतीनं खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं असेल आंतरपीक घेणं असेल आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी जे महाविस्तार ॲपमधून किंवा कृषी

0: सल्ला मार्फत जे ही तज्ञ मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवतात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेणं हे गरजेचं आहे. याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून दिली आणि नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल यात काही शंका नाही. सर, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ऐकूया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये वांगी, मिरची आणि टोमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती ऐकाल. तसंच संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी वैशाली भापसे यांची मुलाखत, तसंच A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मुलाखत आपण ऐकाल. बरं, ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:49 झाली आहेत. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकणार आहात एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम.

देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीताची रचना होती जयश्री कुलकर्णी यांची आणि संगीत अभिजित राणे यांचं. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. श्रोतहो, रात्रीचे 8:05 होतात. मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातम्या आता ऐकूया.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट। दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा। राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील। याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। कॅबिनेट सचिव डॉ TV सोमनाथन यांनी आज नीट फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला। ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या। अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे। युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितलं

की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक योल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख एम युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेल्या 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचार विनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला.

0: होता. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुख येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. श्रोतेहो, जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त विशेष माहितीपर कार्यक्रम. सहभाग आहे अनुराधा भोसले यांचा. निवेदन आहे आदिती जोशी यांचं. नमस्कार श्रोतेहो, प्रासंगिक या विशेष सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 12 जून. जगभरात हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालपण हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि घडणारा काळ मानला जातो. शिक्षण घेणं, खेळणं, नवनवीन गोष्टी शिकणं, स्वप्न पाहणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र दुर्दैवानं आजही जगातील लाखो मुलं या अधिकारापासून वंचित राहून विविध प्रकारच्या कामामध्ये गुंतलेली आहेत. म्हणूनच बालकामगारांच्या समस्यांकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाठबळाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अर्थात ILO दरवर्षी हा दिवस साजरा करते. ILOच्या माहितीनुसार जगभरात कोट्यावधी मुलं अजूनही बालकामगार म्हणून काम करत आहेत. यातील अनेक मुलं शेती, बांधकाम, कारखाने, घरगुती कामं, हॉटेल व्यवसाय तसंच इतर धोकादायक क्षेत्रामध्ये काम करतात. काही ठिकाणी त्यांना कमी मजुरी, जास्त कामाचे तास आणि असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. बालमजुरीमुळे केवळ मुलांचं बालपण हिरावून

घेतला जात नाही तर त्यांच्या भविष्याच्या संधीही मर्यादित होतात. श्रोतेहो, बाल कामगारांना विरोध करण्याची अनेक महत्वाची कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे शिक्षणाचा हक्क. जे मूल लहान वयात कामाला जाते ते अनेकदा शाळेबाहेर पडते किंवा नियमित शिक्षण घेऊ शकत नाही. परिणामी त्याचं ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर विपरीत परिणाम होतो. शिक्षणापासून दूर राहिल्यामुळं अशा मुलांना भविष्यात चांगल्या रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता कमी होते आणि गरिबीचं चक्र पुढील पिढीपर्यंत सुरू राहतं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आरोग्य. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या माहितीनुसार बालपणातील प्रतिकूल अनुभव, शोषण, हिंसा, दुर्लक्ष आणि धोकादायक वातावरणातील काम यांचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. कठोर श्रम, धूळ, रसायनं, अवजड यंत्रसामग्री आणि अपुरी विश्रांती यामुळे

0: माहितीनुसार बालपणातील प्रतिकूल अनुभव, शोषण, हिंसा, दुर्लक्ष आणि धोकादायक वातावरणातील काम यांचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. कठोर श्रम, धूळ, रसायन, अवजड यंत्रसामग्री आणि अपुरी विश्रांती यामुळं अनेक मुलांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. काही मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. बालमजुरीमुळं मुलांचा आत्मविश्वास, सामाजिक विकास आणि भावनिक स्वास्थ्य यांनाही धक्का बसतो. खेळण्याच्या, मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याच्या आणि आनंदाने वाढण्याच्या वयात त्यांच्यावर जबाबदारीचं ओझ येतं. त्यामुळं त्यांचं बालपण अकाली संपुष्टात येतं. श्रोते हो, बालकामगार ही केवळ एका मुलाची किंवा एका कुटुंबाची समस्या नाही. तिचे परिणाम संपूर्ण समाजावर आणि देशाच्या विकासावर होतात. जेव्हा मोठ्या प्रमाणावर मुलं शिक्षणापासून दूर राहतात तेव्हा भविष्यातील कुशल मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते. उद्योग, सेवा क्षेत्र आणि समाजाच्या विविध घटकांना प्रशिक्षित आणि सक्षम व्यक्ती मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळं देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावू शकतो. याशिवाय बालमजुरीमुळं प्रौढांच्या रोजगाराच्या संधीवरही परिणाम होतो. कारण कमी मजुरीत काम करणारी मुलं उपलब्ध असल्यास काही ठिकाणी प्रौढ कामगारांना योग्य रोजगार मिळणं कठीण होतं. त्यामुळे बेरोजगारी, असमानता आणि गरिबी यासारख्या समस्या अधिक तीव्र होतात. बाल कामगार निर्मूलनासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, शाळा, पालक आणि समाज या सर्वांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक सुरक्षा, कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण, बाल संरक्षण व्यवस्था आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या माध्यमातून बालमजुरी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, आपल्या परिसरातही अनेक संस्था या विषयांवर संवेदनशीलपणे काम करत आहेत. अशाच अवनी या संस्थेच्या माध्यमातून बाल कामगारांच्या प्रश्नावर कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले मॅडम यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांनी बाल कामगारांच्या वास्तव परिस्थितीविषयी आणि समाजाच्या जबाबदारीविषयी महत्वपूर्ण विचार मांडले आहेत. चला तर मग ऐकूया त्या काय म्हणतात ते.
1: आज जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. जगामध्ये जो मुलांच्या शोषणाचा मुद्दा आहे, म्हणजे मुलं बालकामगारीमध्ये ढकलली जातात आणि त्यातनं त्यांचं जे शारीरिक मानसिक शोषण होतं ही भयावह स्थिती आहे. आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये, जो विकसनशील देश आहे, इथे बालमजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढायला लागलेली आहे. त्याला कारण महागाई आहे, आई वडिलांचं अडाणी पण आहे. कायदा अस्तित्वात आहे, 1986 बालकामगार कायदा अतिशय कठोर आहे. आता सुद्धा 2016 मध्ये कायदा झालेला आहे, बाल न्याय अधिनियम कायदा. तरी पण बाल कामगारांची संख्या वाढताना दिसते. याचं मुख्य कारण जनजागरण नसणं, समाज स्वतःची मानसिकता बदलायला तयार नाहीये. आणि जितने बाल कामगार तयार होतात त्या समूहासोबत काम झालं पाहिजे, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे, त्या कुटुंबाचं समुपदेशन झालं पाहिजे. आणि विशेष ऊसतोड आणि वीटभट्टी बांधकाम या क्षेत्रात जिथे स्थलांतरित बाल कामगारांची संख्या वाढते तिथे मुलांचं शोषण मोठ्या प्रमाणात होतं. त्यांना, त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं, त्यांना वेतन दिलं जात नाहीये, शाळा तर त्यांच्यासाठी एकदम अशक्य गोष्ट होऊन बसते. त्यामुळं सरकारने टास्क फोर्स ऍक्टिव्हेट केले पाहिजेत, मिटिंगा नियमितपणे घेतल्या पाहिजेत, सर्वे वारंवार व्हायला पाहिजे आणि ज्या स्थापनामध्ये बाल कामगारांचा वापर होतो त्या स्थापनावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. गुन्हे दाखल झाले तरच कुठेतरी या प्रथेला आळा बसणार आहे. नाही तर मग मुलं 26 दिवस शाळा असते, त्यातले 4 दिवस शाळेला जातात, बाकीचे कुठेतरी काम करून कुटुंबाला किंवा स्वतःला सपोर्ट करत राहतात. तर मूल शाळेत टिकेल, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेची जबाबदारी आहे की मुलं स्कूल ड्रॉपआउट होऊन शाळा सोडून काम करणार नाहीत आणि शाळेत कंटिन्युएशन म्हणजे नियमितपणे शाळेत राहतील ही जबाबदारी शाळेच्या प्रशासनाची सुद्धा आहे

0: लेबर कमिशनरची आहे, समाजाची आहे आणि पालकांची आहे. आणि जोपर्यंत समाज मानसिकता बदलणार नाही की बालकामगारीची ही प्रथा अनिष्ट प्रथा ही समूळ नष्ट झाली पाहिजे. प्रत्येक मूल संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार शाळेत गेलं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. जोपर्यंत मुलाला हा मूलभूत अधिकार मिळत नाही आणि जोपर्यंत समाज मानसिकता बदलत नाही तोपर्यंत बालकामगारी ही वाढत राहणार आहे. आणि म्हणून मला असं आव्हान करावंसं वाटतं की समाजाने सहानुभूती न दाखवता बाल कामगारांना शाळेत दाखल करावं, सक्ती करावी. मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा सरकारने अगदी सक्तीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि समाजाने सुद्धा कठोर भूमिका घेऊन मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे. तरच ही अनिष्ट रूढी आणि अनिष्ट प्रथा बंद होणार आहे, अन्यथा बंद होणार नाही. आणि म्हणूनच यावर्षी जी आपली अशी थीम आहे, रेड कार्ड टू चाइल्ड लेबर, फेअर प्ले फॉर चिल्ड्रन, डिसेंट वर्क फॉर अडल्ट, या कन्सेप्ट वर असं सांगावं असं वाटतं की बाल कामगारीला नाही म्हणणं म्हणजे त्यावर पूर्णपणे आळा घालणं. रेड कार्ड म्हणजे बाल कामगारी ही त्या मुलांच्या विकासाला, समाजाच्या विकासाला आणि राष्ट्राच्या विकासाला अतिशय घातक आहे आणि ती समूळ नष्ट झाली पाहिजे. पालकांना, जे बालकामगाराचे पालक आहेत, त्यांना त्यांचं सक्षमीकरण होण्यासाठी योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, त्यांना योग्य प्रकारे वेतन मिळणं जे किमान वेतनाच्या आधारभूत प्रमाणात असेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं ही करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि शासनाने ही पार पाडली पाहिजे. तर ह्या बालकामगारी आपल्याला नष्ट करता येईल असं मला वाटतं. तर त्यामुळं आता मला माझं हेच आव्हान आहे की बालकामगारांना मुक्त करून त्यांच्या विकासाची भूमिका आपण घेऊया असं मला वाटतं.
1: श्रोतहो, बालकामगार मुक्त समाज निर्माण करणं ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण घरगुती कामासाठी दुकानं, हॉटेल आणि इतर ठिकाणी बालकामगारांना रोजगार देण्यास नकार दिला पाहिजे. तसंच अशा घटना आढळल्यास संबंधित प्रशासन किंवा बालकल्याण यंत्रणांना माहिती देणं आवश्यक आहे. श्रोतहो, आजच्या या जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त आपण एक निर्धार करूया. प्रत्येक मुलाला शिक्षण, सुरक्षितता, सन्मान आणि आनंदी बालपण मिळवून देण्यासाठी आपण आपल्या परीनं योगदान देऊया. कारण मुलांच्या हातात कामाची साधनं नव्हे तर ज्ञानाची पुस्तके, सृजनशीलतेची संधी आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न असली पाहिजेत. याच संदेशासह आजचा हा विशेष कार्यक्रम इथंच संपवूया. धन्यवाद. नमस्कार. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त विशेष माहितीपर कार्यक्रम आपण ऐकलात. सहभाग होता अनुराधा भोसले यांचा, निवेदन अदिती जोशी यांचं.

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.

श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज जरूर ऐका नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत. सकाळी 9:30 आणि रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे

श्रोते हो, सर्वार्थाने पुरुषोत्तम, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात आपल्या सर्वांचे पुलं, हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरात पसरलेल्या प्रत्येकी मराठी माणसाचे एक लाडकं व्यक्तिमत्व. लेखक, गीतकार, कवी, अभिनेता, वक्ता, निर्माता, पार्श्वगायक, संगीतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा 12 जून हा स्मृती दिन. आपल्या प्रतिभेनं साहित्य विश्व प्रकाशित करणारे, महाराष्ट्र संस्कृतीच्या पटलावर नीतीनं चित्तारलेलं सर्वोत्कृष्ट चित्र म्हणजे पु ल देशपांडे. साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, विडंबन, अभिनय, वक्तृत्व आणि सर्वात आवडणारं त्यांचं क्षेत्र म्हणजे संगीत क्षेत्र. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली एक मुद्रा उठवली. करोडो रसिकांच्या मनपटलावर अमर झालेल्या पुलंच्यासाठी कोणती बरं उपमा ठरेल, आणि या सर्वांवर कळस म्हणजे त्यांचं दातृत्व. समाजाकडून मिळालेलं धन त्यांनी पुन्हा समाजाला परत केलं, हे त्यांचं केवढं मोठेपण. त्यांच्या अनेक कलाकृतींनी इतिहास घडवला. बटाट्याची चाळ, या चाळीमधले 60 बिराडं, यामधल्या 1760 नमुने त्यांनी बारकाव्याने टिपली आहेत. असामी असामी, ती फुलराणी, 3 पैशाचा तमाशा, गुळाचा गणपती हा चित्रपट, व्यक्ती आणि वल्ली, पूर्वरंग, अपूर्वाई ही प्रवास वर्णनं, घराघरात पोहोचली, गणगोत, गुण काईन आवडी, मैत्र हे 3 व्यक्तिचित्रसंग्रह. यांच्यात वास्तवातल्या लक्षणीय वाटलेल्या माणसाची ती व्यक्तिचित्र होती. व्यक्ती आणि वल्ली ही काल्पनिक व्यक्तिचित्र त्यांनी लिहिली. श्रोते हो, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म यांचे निष्ठावान उपासक म्हणजे पु ल देशपांडे. 12 जून 2000 या दिवशी मराठी साहित्याच्या नभात तळपणारा सूर्य 1:30 मावळला. पु ल देशपांडे यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्राला पोरकेपणाच्या भावनेनं घेरून टाकलं. विनोदाचं रत्नजडित सिंहासन रिकामं पडलं. करोडांच्या जीवनात आनंदाच्या बागा फुलवणारा हा मनुष्य याच बागेतून निघून गेला. भाई गेले, हजारो लोकांना हसवणारा, हसवता हसवता अंतर्मुख करणारा तत्वचिंतक बहुरूपी विलीन झाला. श्रोते हो, अशा या विनोदाच्या पुरुषोत्तमाला विनम्र वंदन.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो आता ऐकूया कव्वाली. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली ही कव्वाली.

नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. आपण ऐकताय कव्वालीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.
1: कव्वालीचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अझीज अहमद यांनी गायलेली कव्वाली.

0: मध्यम लहरी 239° अठेक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूया आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.
1: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण अनेक कलाकारांशी गप्पा मारत असतो, अनेक साहित्यिकांशी गप्पा मारत असतो, अनेक क्षेत्रामध्ये वेगळं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण इथे बोलवत असतो आणि त्यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास, उद्दिष्ट आहेत त्यांच्याविषयी जाणून घेत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण डान्स कोरिओग्राफर सुमित साळुंखे यांना आमंत्रित केलेलं आहे. सांगली सारख्या शहरात आणि सांगली बाहेर आणि देशपातळीवरही सांगली जिल्ह्याचं नाव रोशन करणारे असे हे डान्स कोरिओग्राफर आहेत, तर त्यांना आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे. आता आज आपण त्यांच्याकडूनच त्यांचा इथंपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत, त्यांच्या पुढच्या उद्दिष्टांविषयी जाणून घेणार आहोत. तर सुमित, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: तर प्रत्येक कलाकार घडताना खरं तर कुठून तरी त्याची सुरुवात झालेली असते, कुठून तरी त्याला प्रेरणा मिळालेली असते. एखाद्या आयुष्याच्या टप्प्यावरती असं काही घडलेलं असतं, त्यानं या कलेला आपलंसं केलेलं असतं आणि ही कला त्याला मोठी करून गेलेली असते. तर तुमचा हा प्रवास कुठून सुरू झाला?
2: मला आई वडील सांगतात, मी ज्यावेळी 3.5 वर्षाचं शाळेत होतो त्या वयामध्ये मी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं म्हणजे स्पर्धा ज्या होतात शालेय पातळीवर, त्या फॅन्सी ड्रेस स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो आणि साधूची वेशभूषा मी केलेली.
1: अच्छा.
2: आणि त्यावेळी मला भीमरूपी हे स्तोत्र पूर्ण ते पाठवतो, भीमरूपी मारुती स्तोत्र पूर्ण पाठवतं, तर ते मी स्टेजवरती परफॉर्म केलेलं. तर ते मी जसं जसं मोठं होत जाईन तसं तसं ते मला आई वडील सांगत होते की तू या वयात हे स्टेजवरती परफॉर्म केलेलं. मला असं नीटसं आठवत नाही, पण त्यावेळी मी पहिल्यांदा दीनानाथ नाट्यगृहामध्ये गेलेलो, नाट्यगृहाची माझी ओळख झालेली असं म्हणू शकतो, आणि मी ते स्टेजवरती पहिला परफॉर्मन्स केलेला हे मला अजूनही छान पद्धतीनं आठवतंय. मला
1: म्हणजे या वयातही स्टेज डेअरिंग हे होतं असं म्हणायला हरकत नाही.
2: माझं संपूर्ण शालेय शिक्षण आरवाडे हायस्कूलला झालंय, हार्बर्ट रोडला जी आपली शाळा आणि कॉलेज आहे तिथंच माझं पूर्ण शिक्षण झालंय त्या शाळेमध्ये. शाळेमध्ये आधी सांस्कृतिक पातळीवरती गॅदरिंग आपण म्हणू शकतो की जे व्हायचं, पण तसा गॅदरिंग मध्ये माझा खूप सहभाग नसायचा. म्हणजे अजूनही माझ्या शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांना हा प्रश्न पडतोय की तू या क्षेत्रात कसा गेलास. अगदी शाळेचे जे आता फेस्टिवल्स होत आहेत, महोत्सव होत आहेत, बरेच सेलिब्रिटी येतात, तर ते सगळं मॅनेज मी करतोय. तर शाळेच्या शिक्षकांना अजूनही प्रश्न पडतोय की तू या क्षेत्रात कशा पद्धतीने गेलास, नक्की त्याचं काय रिझन आहे. तर मला सांगायला नक्की आवडेल की साधारण मी 5वीला आल्यानंतर घरातल्यांना प्रश्न पडायचे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ह्याला काहीतरी चांगलं शिकवू शकतोय आपण आणि याला कलेची आवड आहे तर कलाक्षेत्रात काय करू शकतो. तर त्यावेळी राजेंद्र पोळसर असतील, विजयदादा कडणे असतील, यांचं बालनाट्य शिबिर व्हायचं. तर ते बालनाट्य शिबिर जे व्हायचं तशा बालनाट्य शिबिरांना मला आई पाठवायला आईनं सुरू केलं. ते सुरू केल्यानंतर एक वेळ अशी आली की साधारण 2 वर्षानंतर मी नाट्य शिबिर माझ्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये 5 ते 6 करायचो.
1: अरे बाप.
2: हा म्हणजे माझी पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी जी आहे ती नाट्य शिबिरांमध्ये जायची.
1: अच्छा.
2: आणि मग मला त्याची आवड लागत गेली. नाट्य शिबिरांमध्ये डान्सही शिकवला जायचा, नाटकही शिकवलं जायचं, त्यामुळं ते मला

0: नाट्यशिबिरांमध्ये गेल्यानंतर मला ते तिथं खूप चांगलं वाटायचं, मला शिकायला मिळायचं आणि शाळेच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण कला आत्मसात करतोय.
1: बरोबर.
0: आणि तिथं खूप छान छान प्रशिक्षक यायचे. राजेंद्र पोळ सरांच्या सानिध्यात मी अगदी पाचवीपासून वाढलोय. तर तो सहवास, नाट्यगृहाचा, स्टेज परफॉर्मन्सेस या गोष्टीकडे थोडासा कल होता आणि त्याची आवड निर्माण व्हायला लागली त्या माध्यमात.
1: त्यानिमित्तानं अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास लाभत गेला आणि आपसुकच ही आवड निर्माण होत असते, कारण या शिबिरांमधून मुलांना अशा क्षेत्रांकडे वळवण्याचेच प्रयत्न असतात, जेणेकरून आणि त्यांच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते पाहून त्यांना या कलेकडं वळवून त्यांना त्या कलेचं प्रशिक्षण देण्याचा उद्देश खरं तर या सगळ्या शिबिरांचा वगैरे असतो. मग दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ही शिबिरं करून एक ग्रुप असा निर्माण होत असतो आणि दरवर्षी मग आपण त्यामध्ये सामील होत असतो आणि हे रुटीन होऊन जातं मग थोड्या दिवसांनी, आणि आपसुकच एक कलेची गोडी लागली की माणूस तिकडे वळतोच, विद्यार्थी तिकडे वळलाच जातो.
0: मग माझ्या मनात प्रश्न यायचा की आपण जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे आपण शिकतोय आणि परफॉर्म करतोय हे वर्षभर कुठं असते का, याचा मी सांगलीत शोध घेतला. तर त्यावेळी तशा पद्धतीनं राज्यनाट्य स्पर्धा आणि बालनाट्य शिबिर सोडता तर नाटक आणि चित्रपट किंवा नृत्य या तिन्ही सेगमेंटमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तशा कार्यान्वित नव्हत्या. 2000 साधारण मी तुम्हाला हे 5 आणि 6 सालचं सांगतोय. तर त्यावेळी माझ्या मनात असं आलं की आपण हे कंटिन्यू करण्यासाठी काय करायला पाहिजे. तर माझ्या डोळ्यासमोर एक पर्याय होता, रेकॉर्ड डान्स स्पर्धा. तर त्यावेळी रेकॉर्ड डान्स स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं चालायच्या आणि मी स्वतःच डान्स बसून त्यात परफॉर्म करायला लागलो. मग त्यानंतर कालांतरानं मी काही माझ्यासोबत मुलं जमा केली, त्या मुलांना घरीच शिकवायचो आणि त्यांचे ड्रेस वगैरे डिझाईन करून मग मी ते रेकॉर्ड स्पर्धेत परफॉर्म करायला लागलो. तिथे नंबर मिळायला लागले, नंबर यायला लागले. म्हणजे आपण जे करतोय भलेही त्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसू दे तर ते आपण किमान मी बघून ते करायला लागलो रेकॉर्ड स्पर्धेत जायला. मग तिथं काही वेगवेगळे कलाकार मला दिसले की ते खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात. मग ते कुठे शिकतायत का, ते कशा पद्धतीने करतायत, तर तेही अभ्यास करूनच हे कोरिओग्राफी करतायत. मग त्या काही कलाकारांच्याकडे आपण शिकू शकतो का त्यांना बघून, हा विचार माझ्या मनात आला. आणि मग रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मी सहभागी होत होतो. अशा पद्धतीने शालेय जीवनात एकीकडे शिक्षण आणि एकीकडे रेकॉर्ड डान्स स्पर्धांमध्ये सादरीकरण आणि मे महिन्याच्या सुट्टीत बालनाट्य शिबिर, असा प्रवास माझा इयत्ता 12वीपर्यंतचा होता.
1: मग पहिले गुरु कोण होते, डान्स शास्त्रोक्त शिक्षण कुणाकडून घेतलं गेलं?
0: हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे माझ्यासाठी. 10वीपर्यंत मी शालेय शिक्षणात देखील खूप चांगल्या पद्धतीनं होतो, म्हणजे हुशार म्हणायला हरकत नाही. आणि 12वीला देखील मी सायन्सला होतो. मी खूप चांगलं शिक्षण घ्यावं आणि काहीतरी चांगलं बनावं असं घरातल्यांची इच्छा होती. पण 12वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला आपण इतर कुठल्याच गोष्टीत काम करू शकणार नाही. आपल्याला जर काम करायचं असेल तर हे डान्स म्हणा किंवा कला, नाटक असेल, चित्रपट, ह्या गोष्टी खूप आपल्याला जवळच्या वाटतात, त्या आनंद देणाऱ्या वाटतात. तर मग मी घरातल्यांना तसा निर्णय सांगितला की मला या क्षेत्रातच काम करायचं आहे. आणि 12वीनंतर मी निर्णय घेतला की आपण ह्या क्षेत्रातलं प्रशिक्षण घ्यावं, ते कुठे मिळतं ह्याचा शोध घ्यावा आणि आपण ह्या क्षेत्रात काम करावं.
1: डान्स हेच प्रोफेशन करायचं ठरवलं.
0: करेक्ट. मग त्या दरम्यान सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियमला माझ्या सुदैवानं एक प्रोग्राम अरेंज करण्यात आला होता खूप मोठ्या लेवलवरती, ज्याचं नाव होतं मराठी भाना. अशोक हांडे सरांचा मराठी भाना कार्यक्रम होता तो. आणि त्यावेळी मी तो कार्यक्रम लांबून बघितला तर त्याच्यामधल्या नृत्यांचा खूप माझ्यावर आज देखील प्रभाव आहे. आणि त्या नृत्यशैली किंवा ते जे काही नृत्य कोरिओग्राफ झाले त्याचे नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे सरांनी केलं होतं. मग पुन्हा एकदा मी सुभाष नकाशे सरांच्याकडे येईन. पण त्याच दरम्यान सांगलीमध्ये देखील तशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाची निर्मिती होत होती. तो कार्यक्रम होता शांतिनिकेतनचं मुलुक मराठी. तर त्या मुलुक मराठीचं नृत्य दिग्दर्शन महेश पाटील सर करणार होते. त्याची निर्मिती आदरणीय गौतमभाऊ पाटील करत होते. त्याचबरोबर त्याचे निर्माते रितेश अग्रवाल उर्फ बंटी अग्रवाल हे देखील होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये 2-3 वर्ष मी शिकत असताना, म्हणजे त्या कार्यक्रमात मला फक्त नृत्यच नाही पण नृत्याबरोबर अगदी नेपथ्य असेल, वाहतूक असेल, ड्रेस डिझाईन असेल, रंगभूषा वेशभूषा, ह्या सगळ्याच गोष्टींचं डिटेलमध्ये मला माझं जरा म्हणजे त्या माध्यमातून माझं वर्कशॉप झालं, माझी चांगली जडणघडण त्या माध्यमातून झाली. हा तर महेश पाटील सर ते कोरिओग्राफी करायचे. आणि याच दरम्यान मी असा निर्णय घेतला की सांगलीमध्ये डान्स अकॅडमी नाही आहे कुठं, मला शिकायला नाही आहे. तर मी गाव भागामध्ये एक हॉल घेतला आणि छोटेखानी पद्धतीनं डान्स शिकवायला सुरुवात केली. आणि तिकडं कार्यक्रमामध्ये काम करत असताना मी या बाजूला एका बाजूला डान्स शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवत असताना मग माझ्याकडे सुरुवातीच्या काळात अगदी मी सांगतोय तो बरोबर 7 जानेवारी 2007 ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला.

0: तर
1: अगदी तारीख पण लागते,
0: तारीख हा म्हणजे 7 जानेवारी 2007 ला एक खूप मोठी स्पर्धा झाली होती सांगली संस्थांच्या वतीनं दरबार हॉलला, आणि त्या स्पर्धेमध्ये मी परफॉर्म केलेला आणि राजेसाहेबांच्या हस्ते मला दुसऱ्या नंबरचं पारितोषिक मिळालेलं.
1: साधारण वय?
0: हा साधारण 20 वर्ष माझं वय असेल. तर तिकडे पारितोषिक मिळालं आणि त्याचवेळी मुलुक मराठीची निर्मिती घडत होती, त्याचवेळी मी अकॅडमीची स्थापना केली. हे सगळे एकाच वर्षात झाले. आणि मग आधी सुरुवातीला खूप कमी विद्यार्थी माझ्याकडे शिकायला, मग मी नेमकं कशा पद्धतीनं डान्स अकॅडमी आपल्या भागात चालवली पाहिजे ह्याचा खूप अभ्यास केला. त्यावेळी तसा मीडिया खूप स्ट्रॉंग नव्हता, अशा गोष्टी खूप स्ट्रॉंगली नव्हत्या, सोशल मीडिया एकूणच. तर टेलिव्हिजनच्या माध्यमातून असेल किंवा जे अवॉर्ड शोज आपल्याला टेलिव्हिजनवर त्यावेळी दिसत होते त्याचा खूप स्टडी केला. त्यातून कोरिओग्राफर्स कोण कोण काय पद्धतीनं काम करते, तर काही कोरिओग्राफर्सची कामं माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी अकॅडमीला सुरुवात केली. अकॅडमी करत असताना माझे खूप थॉट्स क्लिअर होते की आपल्याला फक्त डान्स क्लास म्हणून चालवायचं नाही आहे, या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांची निर्मिती झाली पाहिजे, कलाकार घडला पाहिजे. अजूनही माझं तेच मत आहे की आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा फक्त डान्स क्लास पुरता मर्यादित न राहता तो एक उत्तम कलाकार झाला पाहिजे, तो परफॉर्मर झाला पाहिजे, तो उत्तम माणूस झाला पाहिजे. तो मग त्याच्या काम करण्यावर ठरणार आहे की तो कोरिओग्राफर काय पद्धतीने आहे. तर किमान तो उत्तम परफॉर्मर झाला पाहिजे, तो उत्तम कलाकार झाला पाहिजे, उत्तम माणूस झाला पाहिजे, यासाठी माझी संस्था काम करते. 2007-08 ची स्थापना आहे माझी. आता 16 वर्ष माझ्या संस्थेला पूर्ण होतात. माझ्या आईचं त्यावेळीपासून मत होतं की जे करायचं आहे ते तुझ्या नावावर कर. दोन गोष्टी होतील की तू करतोयस हे लोकांपर्यंत पोहोचल तुझं नाव असल्यामुळं, आणि तुझं नाव आहे त्यामुळे ते खूप नाव तू शेवटपर्यंत जपशील. तर त्या माध्यमातून आईच्या प्रेरणेनं डान्स क्लासची सुरुवात झाली 2008 पासून. मग डान्स क्लास सुरू आहे, त्या माध्यमातून मला चांगला आनंद वाटेल की आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग तर दिलं गेलंय, पण आज खूप कोरिओग्राफर्स आहेत की जे माझ्याकडे शिकलेत ते उत्तम पद्धतीनं मराठी चित्रपटांपर्यंत काम करतात, ह्याचा मला खूप मनस्वी आनंद होतोय आणि ते आजही माझ्यासोबत देखील काम करतात.
1: म्हणजे जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं की एखादा विद्यार्थी डान्स शिकायला आला तर त्यांना केवळ डान्स शिकता कामा नये, तर त्याही पुढे जाऊन चांगला व्यक्ती, चांगला कलाकार आणि त्यापुढे एक करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा त्यांना डान्सकडे पाहा.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि हे स्वप्न खरं तर सत्यात उतरले.
0: नक्कीच. आजही ते त्यासाठी मी काम करतोय आणि आजही ते काम सुरूच आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे पहिलं बक्षीस हे राजेसाहेबांकडून मिळालं होतं, सांगलीच्या राजेसाहेबांकडून.
0: ते पारितोषिक होत. आपल्या सांगली संस्थांतर्फे ती स्पर्धा घेण्यात आली होती, तिथं शाबासकीची थाप आपल्या पाठीवर माझ्या असं म्हणू शकतो राजेसाहेबांच्या कडून. आजही तो फोटो माझ्याकडे आहे आणि तो मी खूप जपून ठेवलाय, कारण तिथून खूप वेगळी दिशा माझ्या पूर्ण या क्षेत्राला
1: टर्निंग पॉइंट
0: असं म्हणू शकतो आपण ती स्पर्धा.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह चेंजेस त्यानंतर व्हायला लागले आणि एक कलेकडे करिअर म्हणून पाहण्याचा, गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन त्यावेळी निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. जशी अकॅडमी सुरू झाली तशी जबाबदारी पण वाढत गेली असेल.
0: नक्कीच. मला या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतंय. श्री संत सेना सेवा ट्रस्ट म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेचं हॉल आहे गाव भागामध्ये. सेना मंदिर आहे खाली, सेना महाराजांचं, श्री संत सेना महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्यावरच्या बाजूला माझा डान्स अकॅडमीचा हॉल आहे. 16 वर्षापूर्वी मला त्या ट्रस्टनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो हॉल माझ्याकडे माझ्या ताब्यात दिला. आजही त्याच आत्मीयतेनं मी तो हॉल जपतोय. आजही त्याच जागेत माझा डान्स क्लास आहे हे मला आवर्जून सांगायला आवडेल की गेली 16 वर्ष मी त्याच ठिकाणी नृत्य साधना करतोय, मुलांना शिकवतो.
1: या साधनेला संत महंतांचा पण आशीर्वाद लाभला असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच नक्कीच. खूप आध्यात्मिक वलय आहे त्या हॉलमध्ये, खूप प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे आणि नक्कीच संत संप्रदाय आपला खूप, महाराष्ट्राची संत परंपरा खूप मोठी आहे आणि अगदी खूप पॉझिटिव्ह वाटते त्या हॉलमध्ये आल्यानंतर. सगळ्यांनाच वाटते, मला देखील वाटते, त्यामुळेच अनेक कलाकार मी त्या जागेत घडवू शकलो असं मला वाटते. या आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं मला त्या ट्रस्टला देखील खूप मनापासून आभार मी व्यक्त करू इच्छितो की त्यांनी पाठीवर हात ठेवला म्हणून मी आज ही साधना करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि या साधनेला परफेक्ट अशी ती जागा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून एवढे वर्ष एकाच जागी ती साधना सुरू आहे आणि त्या साधनेला फळ पण चांगलं मिळत आहे असं म्हणायला हरकत.
0: नक्कीच.
1: तर ही अकॅडमी सुरू करावी अशी कल्पना जेव्हा डोक्यात आली तेव्हा परिस्थिती काय होती?
0: परिस्थिती काय होती म्हणजे मी जेव्हा त्या ट्रस्टच्या जे त्यावेळी अध्यक्ष होते किंवा जे बघणारे होते सुरेश बापू चिखले, ते आता सध्या नाही आहेत, मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा माझ्याकडं खरं तर त्यांना मी सांगितलं की माझ्याकडं तुम्हाला भाडं द्यायला पैसे नाही आहेत, रेंट द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी इथं मुलांना काहीतरी चांगलं शिकवणार आहे, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तर त्यांनी तो विश्वास त्यावेळी ठेवला. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला आर्थिक परिस्थितीचं माझी काय असेल लक्षात घ्या आणि फक्त एक ध्यास होता की या क्षेत्रात काम करायचं, या क्षेत्रात आपण चांगलं काम करू शकतोय, एवढाच आत्मविश्वास.

0: माझ्याकडे होता तोपर्यंत माझं उत्तम पद्धतीचं ट्रेनिंग झालं नव्हतं. जे काही मी शिकलो होतो ते बालनाट्य शिबिरांमध्ये शिकलो होतो. मग बालनाट्य शिबिरांमध्ये नाटक आणि त्याच्या बरोबर येणारं नृत्य, उत्तम व्यक्तिमत्व विकास म्हणजे त्या शिबिराचं नावच असायचं. तर व्यक्तिमत्व कसं पाहिजे हे मी तिथं शिकत होतो. पण नृत्य मला नेमकं शिकवायचं कसं किंवा आणि त्यावेळेचा काळ आत्तासारखा नव्हता. त्यावेळी कॅसेटमध्ये गाणं भरून आणायला लागायचं, मग ते लावायचं. मग एकच गाणं भरून आणलं तर एकच गाणं महिनाभर मी शिकवायचं. हा अजूनही मला आठवत आहे, कॉर्नरला ते कॅसेटचं दुकान होतं आणि तिथं ते गाणं आपल्याला 10 रुपयाला ते एक गाणं भरून मिळायचं आणि कोरी कॅसेट असायची ती 25 रुपयाला असायची. मग असं असायचं की ती गाणी कुठली बसवायची ते आधी भरून आणायची, मग ती मी आधी ऐकायचो, मग मी त्याच्यावरती आधी डान्स सेट करायचो आणि मग मी डान्स तो मुलांना शिकवायचो.
1: अशा पण हे झालं स्वतःच, स्वतः डान्स शिकून स्वतः स्वतः शिकवणं. पण कुणाकडून तरी स्वतः डान्स शिकणं किंवा प्रशिक्षण घेणं
0: माझी
1: कधी केलं?
0: करेक्ट. आता खूप मजेशीर गोष्ट आहे, मी कुणाकडे गेलोय आणि डान्स शिकलोय अशी प्रोसेस अजूनपर्यंत माझी झाली नाही. म्हणजे मी असं प्रत्यक्ष मला कुणी डान्स शिकवलाय असं झालं नाही. मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांना बघत मोठा झालोय त्यांच्याकडून मी शिकत मोठा झालोय.
1: म्हणजे मला साधन आहे.
0: हा म्हणजे सुभाष नकाशे जे आहेत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जे सुभाष नकाशे सर आहेत, त्यांची डान्सच्या शैलीचा खूप माझ्यावरती प्रभाव आहे. मी अजूनही त्यांच्या नृत्य शैलीकडे बघून शिकतोय किंवा मी त्यांच्याकडे बघून शकतोय. उत्तम पर्सनॅलिटी कशी असावी, आरोग्य कसं असावं, एका नृत्य दिग्दर्शकांना नेमकं काय जपून या क्षेत्रात काम करायला पाहिजे आणि आपण काम करत असताना आपल्या कलेचा एक वेगळा ठसा कसा लोकांच्या समाजाच्या मनावरती असेल किंवा आपल्या एकूणच क्षेत्रावरती असेल, तर त्याचा खूप प्रभाव माझा नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सरांचा आहे आणि मी त्यांच्याकडे बघून शिकत आलोय आणि मी अजूनही त्यांच्याकडे बघूनच शिकतोय.
1: याविषयी काय सांगाल, एखाद्या नृत्य दिग्दर्शकानं किंवा नृत्य कलाकारानं मानसिक शारीरिक आरोग्य आपली प्रतिभा कशी जपली पाहिजे?
0: नृत्य दिग्दर्शन किंवा नृत्य कलाकाराला देवाकडून मिळालेली देणगी आहे ते म्हणजे त्याचं शरीर स्वास्थ्य. कारण रोज जर तो डान्स करत असेल, तासनतास सराव करत असेल किंवा नृत्य दिग्दर्शन करत असेल किंवा नृत्य शिकवत असेल, डान्स ट्रेनिंग आपण
1: सराव करत असेल,
0: हा तर हे करत असताना तुम्ही फिजिकल फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि ही देणगी आहे की तुम्ही फिजिकल फिट असाल तरच या क्षेत्रात काम करू शकता. आणि माझ्या बाबतीत किंवा एकूणच सगळ्यांच्या बाबतीत तेच असते की फिटनेस हा पाहिजेच, त्यामुळे फिटनेस हा पहिला राखावा लागतोय नृत्य दिग्दर्शक किंवा नृत्य कलाकार या सगळ्यांनी, त्यामुळं ते असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर समाजामध्ये आता हे क्षेत्र कलाक्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही गटातली लोक तुमच्याकडे शिकायला येणार. किंबहुना आता आमच्याकडे डान्स ट्रेनिंगसाठी महिलांची संख्या खूप चांगली आहे. सध्या माझं महानाट्य सुरू आहे, त्याच्यामध्ये खूप महिला मुली आहेत किंवा एकूण गेली 16 वर्ष मुलं आणि मुलींना घेऊन या गोष्टी कराव्या लागतात.
1: एक्झॅक्टली.
0: तर हे करत असताना सगळ्यांनी ऐकण्यासाठी आधी तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे.
0: तुमचं व्यक्तिमत्व खूप स्ट्रॉंग असेल तर पुढचे लोक तुमचं ऐकणार. तर त्यासाठी ते स्वतःला त्या पद्धतीनं बिल्ड करायला लागते, त्या घडवलं पाहिजे आणि तसं व्यक्तिमत्व आपल्याला ठेवायला लागते. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि माझ्यासाठी घडलेली खूप वेगळी आणि महत्वाची गोष्ट काय आहे की मी नृत्य क्षेत्रात काम करत असताना सुद्धा मी त्याच वेळी नाट्य क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळे माझे व्यक्तिमत्व घडत असताना फक्त डान्स कोरिओग्राफर म्हणून नाही तर ते नाटक असेल, नाटकाचं दिग्दर्शन असेल, एकूणच कलाकाराची जडणघडण असेल, नाट्यगृहाची ओळख असेल, अगदी स्टेज किती बाय किती असतंय नाट्यगृहातून इथंपासून ते लाईट डिझायनिंग पर्यंत
1: टेक्निकल
0: ह्या सगळ्या गोष्टी आल्या किंवा कलाकारानं कसं राहायला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, त्यानं कसं बोललं पाहिजे, हा पगडा सगळा नाट्य क्षेत्राचा माझ्यावर आहे. आणि काम मी नृत्य क्षेत्रात करतोय त्यामुळे नाट्य क्षेत्राचा खूप जवळचा माझा संपर्क आहे. आणि एकूण राजेंद्र पोळसरांचा प्रभाव सामान्य जीवन जगत असताना कलाकार म्हणून माझ्या व्यक्तिमत्वावर असल्यामुळं त्यांचा खूप परिणाम आहे माझ्या व्यक्तिमत्वावर. त्यामुळे ते जीवनशैली किंवा एकूणच या क्षेत्रात काम करत असताना पोळसरांच्या कडून खूप गोष्टी मी शिकत असतोय.
1: एक कलाकार म्हणून अनेक पैलू आपल्या व्यक्तिमत्वाला मिळतात खरं तर, आणि अनेक कला जर आपण जोपासल्या तर ते व्यक्तिमत्व अजून समृद्ध होत राहत. तर हे अशा दिग्गजांच्या सानिध्यातून आपण समृद्धीकडे जात असतो सतत सतत, इतरांकडनं किंवा अशा गुरुतुल्य व्यक्तिमत्वांकडून जे घेतो त्यांना आपण समृद्ध होत जातो. आणि जेव्हा आपण समृद्ध असतो तेव्हाच आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपले जे प्रशिक्षणार्थी वगैरे असतात त्यांना देऊ शकतो.
0: मी आजही माझं मत असं आहे की तुम्ही कुठे शिकता, कुठल्या लोकांच्या सानिध्यात वावरता आणि कोणकोण

0: त्या लोकांचा प्रभाव तुमच्यावर आहे, त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व घडणार आणि मग त्यानंतर तुम्ही पुढची पिढी किंवा पुढचे कलाकार किंवा पुढे आलेल्या लोकांना त्याप्रमाणे घडवू शकाल जसं तुमचं व्यक्तिमत्व आहे.
1: तर नृत्य क्षेत्रामध्ये करिअर करताना, नृत्य म्हटलं की फक्त एकच प्रकार येत नाही तर नृत्यामध्ये अनेक प्रकार येतात, तर असा कुठला एक विशिष्ट प्रकार आहे का की जो तुम्ही आत्मसात केलाय, का तुम्ही वैविध्यपूर्ण नृत्य सादरीकरण करता?
0: तर सुरुवातीच्या काळात मी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण मी घेतलं नव्हतं, पण कालांतरानं मला वेगवेगळ्या स्टाईलचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. तर ते मी स्वअध्ययन म्हणू शकतो आपण, किंवा टेलिव्हिजन हा किंवा डान्सवर आधारित मराठी एकापेक्षा एक कार्यक्रमाची निर्मिती 2008-09 दरम्यान झाली, त्यामुळे टेलिव्हिजनवरती बघून खूप गोष्टी शिकता आल्या मला आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टाईल्स मी डेव्हलप केल्या की कशा पद्धतीने कोरिओग्राफ करू शकतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय, माझं मूळ जे आहे महाराष्ट्राची लोकनृत्य आणि लोककला जी परंपरा आहे किंवा महाराष्ट्र मध्ये एकूणच केली जाणारी जी लोकनृत्य आहेत, लोककला आहे, यांचा खूप माझ्यावर प्रभाव आहे आणि ते मी खूप चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतोय आणि मी ते चांगल्या पद्धतीनं नृत्य दिग्दर्शित करू शकतोय असं मला वाटतंय. पण ते करत असताना सुद्धा

0: तुम्ही वैविध्यपूर्ण नृत्य सादरीकरण करता?
1: तर सुरुवातीच्या काळात मी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण मी घेतलं नव्हतं, पण कालांतरानं मला वेगवेगळ्या स्टाईलचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. तर ते मी स्वअध्ययन म्हणू शकतो आपण, किंवा टेलिव्हिजन हा किंवा डान्सवर आधारित मराठी एकापेक्षा एक कार्यक्रमाची निर्मिती 2008-09 दरम्यान झाली, त्यामुळे टेलिव्हिजनवरती बघून खूप गोष्टी शिकता आल्या मला, आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टाईल्स मी डेव्हलप केल्या की कशा पद्धतीने कोरिओग्राफ करू शकतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय, माझं मूळ जे आहे महाराष्ट्राची लोकनृत्य आणि लोककला जी परंपरा आहे, किंवा महाराष्ट्र मध्ये एकूणच केले जाणारी जी लोकनृत्य आहेत, लोककला आहे, यांचा खूप माझ्यावर प्रभाव आहे, आणि ते मी खूप चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतोय आणि मी ते चांगल्या पद्धतीनं नृत्य दिग्दर्शित करू शकतोय असं मला वाटतंय. पण ते करत असताना सुद्धा डान्स अकॅडमीमध्ये माझ्या पाश्चात्य शैलीचे सर्व नृत्य प्रकार व्यवस्थित शिकवले जातात, त्याचं मी अध्ययन त्यानंतर केले,
0: त्याचाही अभ्यास केलेला आहे.
1: नक्कीच.
0: सांगली सारख्या शहरामध्ये डान्स शिकवताना कुठल्या प्रकारचं नृत्य जास्त पसंत केलं जातं?
1: असं नाही आहे, वयोगटानुसार वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे नृत्य प्रकार आवडतात आणि ते शिकत असतात. असं पर्टिक्युलर कुठल्याच प्रदेशात नाही आहे की आम्हाला हाच नृत्य प्रकार करायचा आहे. बॉलिवूड फ्री स्टाईल म्हणजे बॉलिवूडच्या गाण्यांवरती डान्स करायला प्रत्येकालाच आवडतोय. त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने ज्यांना नृत्यकला शिकायची आहे ते मग पाश्चात्य नृत्य शैलीतल्या ज्या काही गोष्टी येतात, अगदी आता युवा वर्गाला हिपहॉप सारखं नृत्य आवडतंय, कंटेम्पररी सारखं नृत्य आवडतंय, हिपहॉप मधले बरेच प्रकार आहेत ते आवडतात त्यांना. बाकी महिला वर्गाला बॉलिवूड स्टाईल आवडते, काही महिलांना लावणी शिकायला आवडते, ती परफॉर्म करायला आवडते. त्यानंतर बऱ्याच लोकांना मराठी जो आपला महाराष्ट्राचा लोकनृत्य प्रकार आहे तेही करायला आवडतात. आणि युवा युथ फेस्टिवल आपण ज्याला म्हणतोय कॉलेजच्या माध्यमातून, तिकडं युवा वर्ग खूप चांगल्या प्रकारे लोकनृत्य आणि लोककला या प्रकारांमध्ये सहभागी होतोय, आणि तो सहभागी झाल्यानंतर त्याला कलाक्षेत्राची आवड निर्माण होते, कलाक्षेत्राची आवड निर्माण होऊन तिथून खूप चांगले कलाकार घडतात आपल्या या क्षेत्रामध्ये.
0: आता गेले 16 वर्ष तुम्ही हे नृत्य दिग्दर्शनाचं किंवा नृत्य प्रशिक्षण देण्याचं काम करता, मग याच्यामध्ये काही स्थित्यंतर बदल घडत गेलेले आहेत का?
1: मला सांगायला नक्की आवडेल, खूप बदल घडले त्याच्यामध्ये. जसं की आधी फक्त टेलिव्हिजनवरती बघून लोकांना माहिती असायचं की, आणि आधी जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी लोकांना हे डान्सचे प्रकार माहितीच नव्हते, म्हणजे बऱ्यापैकी माहीत नव्हते, कारण टेलिव्हिजन नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे डान्सचे रियालिटी शो झाले, रियालिटी शो झाल्यानंतर तिकडं जो डान्स परफॉर्म होतोय तो खाली त्याचं नाव सांगितलं जायचं, मग लोकांना त्या गोष्टी कळायला लागल्या. कळायला लागल्यानंतर ते लोक आमच्याकडे आल्यानंतर म्हणायला लागले की आम्हाला ही स्टाईल शिकायची. अशा पद्धतीनं टेलिव्हिजन माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टीची क्रांती झाली. त्यानंतर मग सोशल मीडिया ऑब्व्हियस माध्यम आलं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अगदी जवळ झालं हे सगळं, आणि त्यांना उत्तम पद्धतीने शिकायला किंवा समजायला लागलं,
0: एका क्लिकवर सगळी माहिती
1: मिळायला लागली. आता तर पर्टिक्युलर डान्सचे ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आहेत, तुम्ही तिकडं क्रॅश कोर्स करू शकता, बेसिक टू ऍडव्हान्स ऑनलाईन तिकडं बनवून ठेवलेले कोर्सेस आहेत, अगदी कोरिओग्राफी पर्यंतचे कोर्सेस आहेत. जे की मला आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ह्यातलं काहीच नव्हतं, म्हणजे आम्ही खूप बघून बघून शिकण्याची प्रोसेस माझी झाली. म्हणजे मी ज्या नृत्य दिग्दर्शकांना 1 वर्षापूर्वी जे मला डान्स शिकून जायचे ते 1 वर्षांनीच मला दिसायचे, मला प्रश्न पडायचे की हे वर्षभर काय करतात. अशा पद्धतीनं होतं, मग अवेलेबिलिटी नव्हती, जी आता सोशल मीडियामुळे खूप चांगल्या पद्धतीनं ऍक्सेस लोकांना मिळाला या गोष्टी,
0: आणि अवेअरनेस पण वाढलेला आहे
1: वाढलेला
0: डान्स बद्दलचा. आधी कसं आहे, एखाद्याने सांगितलं किंवा एखाद्या पुस्तकात वाचलं तरच ते कळायचं की अरे बाबा हा डान्स प्रकार आहे आणि या डान्स प्रकार शिकला पाहिजे, याच्यामध्ये काय काय येतं.
1: पण मला नक्की एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्याप्रमाणे मीडियावरती आता डान्सचे कोर्सेस आपण म्हणू शकतोय आहेत, सगळं सगळं एकूण बघायला काहीही तुम्ही एक शब्द टाकला तर एक त्याचे 1 लाख व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. पण ज्या आत्मीयतेनं आम्ही गुरु म्हणून एखाद्या व्यक्तीकडे शिकायला जायचो, मग हे आपल्याला शिकायला खूप वेळ लागणार आहे आणि हे आपण हे शिकलं पाहिजे, हिथं आपण 3-4 वर्ष थांबलं पाहिजे, या व्यक्तीला आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, या व्यक्तीकडून ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत, असं आत्ता सध्याच्या काळात खूप कमी लोक आमच्याकडे येऊन शिकतात की आम्हाला हे शिकायचं आहे किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व. आता आल्यानंतर लोकांना असं आहे की आम्हाला ही स्टाईल येते ते दाखवायला येतात आम्हाला कोरिओग्राफरना, अशा पद्धतीनं झाले किंवा ते सगळंच त्यांना नॉलेज आहे आणि ते सगळंच त्यांना माहिती आहे अशा पद्धतीनं होतंय. मग यातनं मला एक वैयक्तिक भीती वाटते की या पुढची पिढी घडत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि संपूर्ण माहिती असणारे कलाकार नक्की भविष्यात घडतील काय, ह्याचं मला नेहमी म्हणजे या गोष्टीची मला काळजी वाटते. आता ते कोणत्या पद्धतीनं अध्ययन करतात त्यावर डिपेंड आहे मॅडम, ते कुठल्या पद्धतीनं ते कितीपर्यंत

0: शिकतात त्या गोष्टीला किती वेळ देतात. काही लोकांना म्हणजे जन्मताच काही लोकांना ते काही गोष्टी सहज सोप्या असतात, पण काही लोकांना नसतात, त्यांनी शिकणं गरजेचं असतं. हा मग ते ट्रेनिंग हा पार्ट स्किप झाला तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि त्या निर्माण झालेल्या माझ्या बऱ्याच माझ्या बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या मी बघतोय आता की त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं नाही आहे किंवा योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही आहे. मग भविष्यात जाऊन त्या गोष्टींसाठी खूप स्ट्रगल करावा लागतो असं मला वाटतं. म्हणजे करिअर म्हणून या क्षेत्रात करायचं असेल तर.
1: आणि कला ही अशीच आहे, त्या कलेला वेळ देऊन तिची साधना करून ती आत्मसात केली तर ती पूर्णपणे आपल्याला आत्मसात होती. पण तुम्ही जर गुरुस्थानी एखाद्या व्यक्तिमत्वाला मानून ज्यामध्ये तो पारंगत आहे त्याच्याकडून जे घेतलेलं ज्ञान आहे ते ज्ञान हे आपल्याला आयुष्यभरासाठी पुरतं.
0: नक्कीच.
1: आपली ही जी परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा ही त्यासाठीच ती महत्वाची आहे खरं तर.
0: बरोबर.
1: कुठंतरी आपण कुणाला तरी गुरु मानलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ती कला जर शिकली तर ती व्यवस्थित आत्मसात होत जाते. आणि गुरु शिष्य परंपरेचा आपण आदर केला पाहिजे खरं तर. आपली ही भारतीय परंपरा आहे जी गुरु शिष्य परंपरेला कायम महत्व देत आलेली आहे आणि प्रत्येक कला ही गुरु शिष्य परंपरेनंच पुढे पुढे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत गेलेली आहे. गुरूंचं महत्व हे आधीही तितकंच होतं जेवढं आत्ता आहे आणि आत्ता उलट गुरु शिष्य परंपरेचं खरं तर खूप महत्व वाढत चाललेलं आहे. अगदी भारताबाहेरचे लोक सुद्धा परदेशातले लोक सुद्धा एखादी कला शिकण्यासाठी आपल्या भारतामध्ये येतात, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती कला शिकतात आणि त्या कलेचा आदर करून त्या कलेसाठी आपलं संपूर्ण जीवन खरं तर वाहून घेतात स्वतःला. त्यासाठी अनेक शिष्य तुमचे घडत गेलेले आहेत, अनेक कला प्रकार तुम्ही सादर केलेले आहेत. हे जे कला प्रकार सादर तुम्ही करता तर याची कल्पना कशी कशी सुचत गेली?
0: आता याच्यामध्ये डान्स फील्डमध्ये वेगवेगळे शोज असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये परदेशासाठी बसवणारे डान्स वेगळे असतात, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डान्स क्लासच्या गॅदरिंगसाठीच्या डान्स वेगळे असतात, स्कूल गॅदरिंगसाठीच्या कोरिओग्राफीज वेगळ्या असतात, त्यानंतर तुम्हाला एखाद्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्या कोरिओग्राफीज वेगळ्या असतात, त्याच्यानंतर काही ठिकाणी कॉर्पोरेट इव्हेंटसाठी परफॉर्मन्सेस काही सेट करावे लागतात, मग ते बॉलिवूड स्टाईल असेल अजून काही असेल तर तिकडं खूप कमी वेळात खूप दर्जेदार परफॉर्मन्स करावा लागतो. आणि एकूणच या सगळ्यांच्या नंतर तुम्ही एक कलाकार म्हणून या कलाक्षेत्राला काय देणं लागताय किंवा या कलाक्षेत्रात तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं हे मांडण्यासाठी काही थीम शोज करावे लागतात. त्या थीम शोजचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. मी आतापर्यंत महाराष्ट्राची संस्कृती मांडण्यासाठी रंग महाराष्ट्राच्या नावाचा एक इव्हेंट केलाय, त्यानंतर 100 वर्षांचा चित्रपट सृष्टीचा इतिहास मांडणारा चित्रपट सृष्टीच्या पाऊल खुना नावाचा एक कार्यक्रम केलाय. म्हणजे हे मी थिएटरिकल शोज सांगतोय, थिएटरला परफॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर आता माझं श्रीमंत योगी नावाचं महानाट्य सुरू आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मी नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून मांडलाय, त्याच्यामध्ये 75 कलाकारांचा समावेश आहे आणि ते महानाट्य खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सादर होतंय आणि ते लोकांना खूप आवडतंय आणि खूप वेगळी संकल्पना मी त्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडतोय.
1: रामायणातले काही प्रसंग वगैरे?
0: हा रामायण मी तसा त्याच्यावरती 2.5 तासांचा पूर्ण शो केला नाही अजून, पण एक 15 मिनिटाचा एक नृत्य नाट्य आविष्कार मी अगदी तरुण भारत स्टेडियमला अगदी 45,000 लोकांच्या समोर ते सादर केले, लोकांना आवडले, खूप सारी लोकांच्याकडून त्या परफॉर्मन्सला बक्षिसं मिळालेत. पण थिएटरिकल किंवा आपलं जे मांडणं असते म्हणणं असते ते प्रत्येक कलाकारानं म्हणणं आपल्या कलेतनं मांडावं असं मला वाटतंय. त्या माध्यमातून सध्या मी शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र मांडण्याचं काम करतोय. श्रीमंत योगी नावाचं जे महानाट्य आहे त्यात माझं सुरू आहे, त्याच्यामध्ये 75 कलाकार काम करतायत. पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत त्याच्यामध्ये मांडलाय. आणि आता मी करतोय रुद्रशंभू नावाचं महानाट्य, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे, तो छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या अमर होण्यापर्यंतचा प्रवास आहे आणि तो खूप इन्स्पिरेशनल आहे. ऑलरेडीच ते इतिहास म्हणून आपल्याला खूप प्रेरणादायी आहे, पण ते नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रंगमंचावर जिवंत करत असताना पुन्हा एकदा मला इतिहास काळ अनुभवायला मिळतोय आणि हे मला एक कलाकार म्हणून मला या गोष्टीचं खूप समाधान आणि आनंद मिळतोय.
1: नक्कीच नक्कीच. पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपण नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांची मुलाखत ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला, या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10:00. मात्र कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया.

0: तोपर्यंत नमस्कार.
1: आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

0: 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:31 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात दिनकर पणशीकर यांचं गायन. राग आहे नंद.

0: section will feature 144 films, including 52 international and 92 national entries. In badminton, PV Sindhu has stormed into the women's singles semi-final of the Australian Open tournament in Sydney. The third-seeded Indian outclassed Chinese Taipei's Chen Suyu in a one-sided quarter-final clash today. Sindhu will face top seed Akane Yamaguchi of Japan in the semi-final tomorrow morning. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्झवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या प्रातःकालीन सभेत 5:50. तोपर्यंत मला अदिती जोशीला तर निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.